1.5 MHz वर आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. आज रविवार भारतीय सौर दिनांक 4 श्रावण शके 1948 अर्थात 26 जुलै 2026. सुप्रभात श्रोत्यांनो, सकाळचे 5:57 झाले आहेत. मंगलवाद्यानं आमच्या आजच्या प्रसारणास आता प्रारंभ करीत आहोत. श्रोत्यांनो, आजच्या सभेत मी आपली रेडिओ मैत्रीण आपल्यासोबत सरिता देशमुख.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात पारंपरिक गीतरचना आपण ऐकलीत. संगीत दीपक काणे यांचं होतं. श्रोत्यांनो, भक्तिगीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात हे गीत, आणि गीत आणि संगीत आहे विठ्ठल शिंदे यांचं.

प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत विठ्ठल शिंदे यांचं होतं. श्रोत्यांनो, भक्तिगीतांच्या या कार्यक्रमात आता ऐकूया शोभा जोशी यांच्या स्वरात संत गुलाबराव महाराजांचा अभंग, आणि संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी.

शोभा जोशी आणि सहकाऱ्यांनी गायलेली रचना आपण ऐकलीत. संत गुलाब महाराजांची ही रचना होती आणि संगीत यशवंत देव यांनी दिलं होतं. श्रोत्यांनो, कार्यक्रमात यानंतर आता ऐकूया आप्पा वडावकर यांच्या संगीत निर्देशनात अरविंद आगाशी यांचं गीत, स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

रवींद्र साठे यांनी गायलेलं अरविंद आगाशे यांचं गीत आताच आपण ऐकलं. संगीत आप्पा वडावकर यांचं होतं. श्रोत्यांनो, भक्तिगीतांच्या या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया देशभक्तीपर रचना.

अवधूत गुप्ते आणि सहकाऱ्यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दीपक काणे यांचं होतं. श्रोत्यांनो, या गीताबरोबरच भक्तिगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. सकाळचे 6:35 झाले आहेत. आता ऐकूया आमच्या आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

रूपरेषीनंतर लगेचच सकाळी 6:40 पराजय याविषयी सदानंद भणगे यांचे विचार आम्ही प्रसारित करू. वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा असेल. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केले जातील. दिनविशेष या कार्यक्रमाची वेळ असेल 6:55. सकाळी 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलकुल प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. सुगम संगीताचा आनंद आपण घ्या 7:40. सकाळी 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज. हे दोन्ही बातमीपत्र अनुक्रमे आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून

ना पण ऐकू शकाल. सकाळी 8:40 एक ही फिल्म से या कार्यक्रमात बादशाह या चित्रपटातील गीतं आम्ही प्रसारित करू. सकाळी 10 लोकजागर या कार्यक्रमात मुक्या जीवांचा आधार वसा संस्थेची प्रेरणादायी सेवायात्रा याविषयी शुभम नाथ सायंके यांची स्नेहल ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित केल्या जाईल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील आशिष गावंडे. सकाळी 10:30 न्याय विभागाद्वारा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. कार्यक्रमाचा भाग दुसरा. 10:45 गीतगंगा हा कार्यक्रम. 10:55 मन की बात या कार्यक्रमाचा मन की बात या कार्यक्रमात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आपण ऐकू शकाल. यानंतर लगेचच मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल.

0: त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून। तर श्रोत्यांनो, असेसतील आमचे आजचे उर्वरित कार्यक्रम। आता वळूयात उद्याच्या कार्यक्रमांकडे। उद्या 27 जुलै 2026 सोमवार सकाळी 6:05 भक्ती संगीत, 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा, 6:40 विचारपुष्प या कार्यक्रमात शक्ती या विषयावर सुनील राऊत यांचे विचार आपण ऐकू शकाल आणि वाचक स्वर भारती कुलकर्णी यांचा असेल। आरोग्यम धनसंपदा 6:45-6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील। दिनविशेष सकाळी 6:55। उद्या सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल। मिश्र संगीत 7:40 सकाळी 8:40 डॉक्टर APJ कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल। सकाळी 10:00 विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात व्यवसाय प्रशिक्षणातून रोजगाराच्या संधी या विषयावर प्राध्यापिका पल्लवी उमेकर शिंदे यांची अवंती मोरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात। भाग पहिला या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील भैयालाल टेकाम। सकाळी 10:30 गीतगंगा या कार्यक्रमात मराठी गीतं आणि 11:00 नए तराने या कार्यक्रमात नवीन हिंदी चित्रपट संगीत आम्ही प्रसारित करू। दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल। त्यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जाईल। तर श्रोत्यांनो, असे असतील आमचे उद्याचे संपूर्ण कार्यक्रम। कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत। लहान माहिती मनोरंजनासाठी ऐकत रहा आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण 101.5 MHz। श्रोत्यांनो, सकाळचे 6:40 झाले आहेत। आता विचारपुष्प या कार्यक्रमात पराजय या विषयावर सदानंद भणगे यांचे विचार ऐकूयात आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा आहे।
1: युद्ध जिंकल्यानंतर जगज्जेता सिकंदर मोठ्या अभिमानानं रस्त्यावरून जात होता। तहान लागली म्हणून त्यानं एका वृद्धेला पाणी मागितलं। तिनं भांड्यात पाणी आणून ते ओतायला सुरुवात केली। राजा सिकंदरानं दोन्ही हाताची ओंजळ करून पाणी प्यायला सुरुवात केली, तरी काही पाणी खाली सांडतच होतं। वृद्ध हसायला लागली। सिकंदर चक्रावला, म्हणाला, म्हातारे, हसायला काय झालं?

0: वृद्धा म्हणाली, तू कसला रे जगज्जेता, तू तर भिकारीच, पाणी मागतोस, बघ तुझी ओंजळ रिकामीच आहे, मीच तुला जीवन म्हणजे पाणी देते. सिकंदर खजील झाला. जय आणि पराजयाचा अर्थ त्याला क्षणात उमगला. जय आणि पराजय मानायचं तरी कशात? एखाद्यानं आपल्याला हरवलं म्हणजे त्याचा जय आणि आपला पराजय का मानायचा? पण ज्या जयाने व्यक्ती उन्मत्त होते तो खरा जय नसून पराजय असतो, आणि हरलेली व्यक्ती जर पराजयाने खचून गेली तर तो खरा पराजय असतो. पराजयाने पेटून उठलेली व्यक्ती कसून कामाला लागते, परिश्रम करते, तेव्हा त्याचा जय निश्चित असतो. म्हणूनच पराजय झाला तरी खचून जायचं नसतं आणि जय झाला म्हणून उन्मत्त व्हायचं नसतं. कुठल्याही स्पर्धेत वा खेळातही हार जीत अशीच स्वीकारायची असते. हरलेल्यानं तर थांबायचं नसतंच, पण विजेत्यानंही थांबायचं नसतं. सतत पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. नाट्य स्पर्धेत माझ्या संघाला बक्षीस मिळालं नाही म्हणजे माझ्यावर अन्याय झाला असं समजण्यापेक्षा, पहिल्या आलेल्या संघात आमच्यापेक्षा जास्त चांगलं काय होतं याचा अभ्यास केल्यास दुसऱ्या स्पर्धेत नक्कीच यश मिळतं. किंबहुना बक्षीस हे निकष किंवा क्रायटेरिया न मानता मी सादर केलेल्या कलाकृतीला प्रेक्षकांचा किती प्रतिसाद मिळाला, किती टाळ्या मिळाल्या हे बघणं महत्त्वाचं. कधी कधी जय मिळाला तरी आनंद होत नाही. नातवाबरोबर किंवा नातीबरोबर बुद्धिबळ खेळताना आजोबा जिंकले तर त्यांना नातवाचा किंवा नातीचा पडलेला चेहरा पाहून वाईटच वाटतं. कौरव पांडवांच्या युद्धात पांडवांचा जय झाला, मात्र युधिष्ठिर अतिशय दुःखी झाला. युद्धात अनेक वयोवृद्ध ज्ञानवृद्ध गुरुजन मृत्युमुखी पडले, अनेक अप्तेष्ट बलाढ्य शूरवीर राजे मारले गेले. शेवटी कौरव त्यांचे बंधूच होते. सगळा नायनाट होऊन विजय मिळत असेल तर त्यात कसला आनंद मानायचा? नेहमी बक्षीस मिळवणाऱ्यानं आपल्यापेक्षा मागे असणाऱ्याला विजयाचा आनंद मिळावा म्हणून पराजय पत्करला तर त्या पराभवातही त्याला आनंदच वाटतो. कुटील कारस्थानं करून भ्रष्ट मार्गांचा अवलंब करून मिळालेलं यश खरं यश नसतंच. त्यात आनंदापेक्षा वाईटच वाटायला हवं, कारण प्रतिस्पर्धी सरळ मार्गानं लढलेला असतो. पंचतंत्रामध्ये सगळ्या प्राण्यांच्या गोष्टी सांगताना सिंहाच्या शौर्याच्या, हत्तीच्या बलाढ्यतेच्या, उंदराच्या हुशारीच्या गोष्टी सांगतात, मात्र कोल्ह्याच्या लबाडीच्याच गोष्टी सांगतात. कोल्हा लबाड म्हणूनच ओळखला जातो. तसं अवैध मार्गानं जय मिळवणाऱ्या व्यक्तीला समाज ओळखतो, तो उजळ माथ्यानं वावरायलाही घाबरतो. आयुष्यात देखील अनेकदा अनेक प्रयत्न करूनही यश मिळत नाही. कधी कष्ट कमी पडतात तर कधी नशिबाची साथ नसते, पण म्हणून नशिबाला दोष देण्यात अर्थ नसतो. आपल्या पराभवाचं खापर दुसऱ्यावर फोडायचं नसतं. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा पराभव पत्करावे लागले, अपयशाचा सामना करावा लागला म्हणून ते खचले नाहीत. दुप्पट वेगाने कामाला लागले, सहकाऱ्यांना धीर दिला आणि शेवटी स्वराज्याची स्थापना केलीच. झाशीच्या राणीनं शत्रूचा निकरानं सामना केला, लढता लढता वीरगती पत्करली पण हार नाही मानली. तो तिचा पराजय नव्हता, स्त्रीत्वाचा जय होता. पराजय प्राप्त झाल्यानंतरही जे आपल्यासोबत राहतात, जे आपल्याला धीर देतात, ते आपले खरे मित्र. जय पराजय खिलाडू वृत्तीनं घेतला तर दोन्हीही गोष्टींपासून सुख किंवा दुःख होण्याचं कारण नाही. पराजित व्यक्ती जोमानं कामाला लागली तर ती नक्कीच जेत्याला पराजित करू शकते.
1: विचार पुष्प या कार्यक्रमात पराजय या विषयावर सदानंद भणगे यांचे विचार आपण ऐकलेत. वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा होता. श्रोत्यांनो, सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला ऐकूयात आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि 6:50 परिसर. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. श्रोते हो, नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण IVF समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया. श्रोते हो, नमस्कार. श्रोते हो, आज

0: पण IVF तंत्रज्ञानाचा नेमका वापर करताना काय काळजी घ्यावी, कोणते नियम पाळावेत याविषयी जाणून घेणार आहोत. मॅडम, ही उपचार पद्धती जेव्हा वापरली जाते तेव्हा जे मूल जन्माला घालायचं आहे ते व्यवस्थित जन्माला यावं या दृष्टीनं त्या दाम्पत्यानं नेमकी कशी काळजी घ्यावी, काही नियम पाळावेत का त्याबद्दल आज सांगा.
1: बरोबर आहे. सगळ्यात पहिला महत्वाचा आहे की कपल काउन्सिलिंग गरजेची आहे. सो ज्या कपलचा लेट मॅरेज आहे किंवा त्यांना बरेच वर्ष मूल नाही राहिलं तर त्यांनी हा सगळे बेसिक इन्व्हेस्टिगेशन करून घेणे आणि जेव्हा एकदा डिसिजन झालं की IVF आपल्याला करायचं आहे तर त्याच्यामध्ये पण डॉक्टर तुम्हाला एक ब्रीदिंग पिरियड 1 किंवा 2 महिन्याचा देतात ज्याच्यामध्ये दोघांनी आपला डाएट मॉडिफिकेशन करायला हवंय. जसं काय बेसिक काय आहे की घरगुती जेवण घ्या, ताजे फळ भाज्या घ्या, म्हणजे सगळे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स तुम्हाला मिळायला पाहिजे. प्रोसेस्ड फूड बंद करा, बेकरी फूड बंद करा, हायड्रेशन नीट ठेवा, शरीरमध्ये कोणतं इन्फेक्शन होऊ देऊ नका, वेट जास्ती असलं तर वेट लॉस कडे लक्ष देणं, आपलं BMI कमी करणं, एक्सरसाइज करणं, थोडं योगा मेडिटेशन टू रिलीव्ह द स्ट्रेस हे खूप महत्वाचं आहे. दुसरं अल्कोहोल स्मोकिंग हे सगळ्या गोष्टी बंद करायला लागतात का ते शरीराला टॉक्सिक असतात.
0: बरं, ही जेव्हा उपचार पद्धती वापरायची असं दाम्पत्य एखादं ठरवतं तेव्हा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक ताण हा येतोच, तर त्या दृष्टीनं जर विचार केला तर या उपचार प्रक्रियेच्या यशाचं प्रमाण कितपत आहे आणि या संपूर्ण प्रोसिजरला किती वेळ लागतो, एकूण साधारण खर्च किती येतो याबद्दलही सांगा.
1: हा जे कपल असतो ते ऑलरेडी खूप मेंटली स्ट्रेस्ड असतं, इमोशनली स्ट्रेस्ड असतं, बरेच वर्ष झालेले आहे आणि एक सोशल टॅबू खूप आहे या गोष्टीला, तर तो ताण त्या दोन्ही कपलवर भरपूर असतो. तर हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही 37 एजच्या अगोदर जर तुम्ही IVF केलं तर तुम्हाला सक्सेस रेट जास्ती आहे. आणि ह्याच्या अगोदरचे किती ट्रीटमेंट तुम्ही घेऊन झाले आहे, तुमचे फील्ड IUI किती आहे त्याच्यावर तुमची सक्सेस रेट डिपेंड करते. तुमचा एंडोमेट्रिओसिसचा ग्रेड काय आहे आणि तुमचं ब्लड लेवल्समध्ये AMH लेवल्स म्हणतो आपण, म्हणजे शरीरामध्ये ओव्हरीजची एज किती आहे, AFC काउंट सोनोग्राफीने किती फॉलिकल्स आहेत त्याच्यावर सक्सेस रेट डिपेंड करतं, तुमचं बॉडी मास इंडेक्स किती आहे, तुमचं वेट किती आहे. सो हे थोडंसं सक्सेस रेट वेरी होतं. सक्सेस रेट युजली 70% असतो प्रेग्नन्सी राहण्याचा, पण टेक होम बेबी रेट 50% असतो. असं नसतं की IVF केलं तर नक्की बेबी होणारच, ही गॅरंटी तुम्हाला कुठे पण कोणी पण देऊ शकत नाही. आता जर खर्चाचा पार्ट बघितलं, सो इंजेक्शनचा खर्च मोठा असतो, काही सोनोग्राफी केले जातात, ब्लड टेस्ट रिपीटेडली केले जातात, तर त्याच्यामध्ये ऍव्हरेज 1.5 ते 2 लाख खर्च येतच अख्खे प्रोसेसचा आणि 2.5 ते 3 महिने अख्खे प्रोसेसला लागतं. आणि हे प्लॅन प्रोसिजर आहे, म्हणून आम्ही कपलना सांगतो की जेव्हा तुम्ही वर्किंग असलं, जेव्हा तुम्हाला रेस्ट पिरियड मिळू शकतं, वेदर चांगलं आहे, तेव्हाच हे IVF प्लॅन केलं जायला पाहिजे.
0: श्रोते हो, अतिशय महत्वपूर्ण माहिती आज आपण घेतली. या संदर्भातच अधिक माहिती आपण उद्याच्या भागात घेणार आहोत. नमस्कार.
2: IVF समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अतिरिक्त आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से. तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकूया धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत विराज आठले. सर, आता सांगा की सह्याद्री संकल्प सोसायटी ही तुमची जी संस्था आहे ती धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी कसं काम करते?
1: सह्याद्री संकल्प सोसायटी ही संस्था 2021 मध्ये स्थापन झालेली एक संस्था आहे. त्याचे सीईओ हे प्रतीक मोरे आहेत आणि अध्यक्ष श्री शार्दूल केळकर हे आहेत. 2017 पासून हे दोघं हे धनेश पक्ष्यांचा अभ्यास आणि फोटोग्राफी देवरुख आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये करत होते. आणि हीच फोटोग्राफी करत असताना त्यांना जाणवलं की या पक्ष्यांचं जे संख्या आहे तर ही कुठेतरी कमी होताना दिसते. आणि मग ती नेमकी कशामुळे कमी होते त्याची कारणं शोधायला त्यांनी सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या काही कारणं लक्षात आली. त्यातलं पहिलं कारण ते म्हणजे वृक्षतोड किंवा जंगलतोड. या पक्ष्यांचा जो मुख्य अधिवास आहे तर तो ही सदाहरित जंगलं आहेत किंवा देवराय आहेत. जिथे मोठमोठी चांगली झाडं असतील तिथे त्यांना मुबलक प्रमाणात फळं उपलब्ध होतील. अशा प्रकारची जंगलं आपण रोज आता तुटताना बघतोय आणि अधिवास नष्ट होणं हे या पक्ष्यांच्या मुळावर आपल्याला उठलेलं बघायला मिळतं. दुसरं कारण असं लक्षात आलं की या पक्ष्यांचा जो विणीचा हंगाम आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आजकाल क्लायमेट चेंजमुळे बदल झालेला दिसून येतोय. तर या कारणांमुळे त्यांचा जो विणीचा हंगाम आहे हा पण कुठेतरी डिस्टर्ब झालेला आपल्याला दिसतो. तिसरं कारण सांगायचं झालं तर त्यांचं खाद्य आहे, नैसर्गिक खाद्य, त्याची उपलब्धता कुठेतरी कमी होताना आपल्याला दिसून येते. आणि या सगळ्या कारणांमुळे त्यांचा जो विणीचा हंगाम आहे किंवा एकंदर म्हणजे पिल्लाची वाढ असेल हे सुद्धा आपल्याला कुठेतरी कमी झालेलं दिसून येत आहे. तर या तीन घटकांमुळेच आपल्याला असं दिसून येतं की या प्रजातीची जी संख्या आहे ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे.
0: पण मग या धनेश पक्ष्यांचं संवर्धन आणि त्यांची जसं तुम्ही म्हणाल की संख्या कमी होत चालली ती वाढवण्यासाठी काय करता येईल?
1: सर्वप्रथम आम्ही ही संख्या वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही त्यांचा अभ्यास करण्याचं ठरवलं. तर याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा पण आधार घेतला. आज आपल्याकडे सोलार बेस्ड सीसीटीव्ही कॅमेरा सिस्टीम्स पण आहेत की ज्याच्या मार्फत आम्ही त्यांच्या घरट्यांचा अभ्यास करतो. याच्यातनं आपल्याला वेगवेगळे त्यांचे पैलू टिपता येतात. जसं की ते नेमकी कुठल्या प्रकारची फळं खातायत किंवा कुठल्या प्रकारचा आहार त्यांचा आहे किंवा कुठल्या झाडांमध्ये त्यांच्या ढोल्या आहेत. या सगळ्याचा आम्ही अभ्यास या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून असेल तो करतो. दुसरी गोष्ट म्हणजे मगाशी सांगितलं की धनेशांना आपण जंगलाचे शेतकरी असं जे म्हणतो तर त्यांच्या विष्ठेमधनं ज्या काही बिया गोळा होतात त्याचा पण आम्ही एक डेटाबेस तयार केलेला आहे आणि त्याचा पण आपण अभ्यास करतोय. नेमकी कुठल्या प्रकारची फळं आहेत किंवा ती आपल्या भागात किती प्रमाणात अवेलेबल आहेत या सगळ्याचं पण आपल्याला हे कळतं. आणि हे सगळं अभ्यास केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की काही ज्या ढोल्या आहेत किंवा काही अशा जागा आहेत की तिथे त्यांना खूप कमी प्रमाणात फळांची उपलब्धता आहे. याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी त्यांना लागणाऱ्या प्रजाती आहेत ह्या प्रजाती जर का निसर्गामध्ये परत लावल्या तर त्याच्याद्वारे भविष्यात त्यांना कुठेतरी खाद्य निर्मिती आणि ज्या काही ढोली आहेत या निर्माण होतील आणि त्याद्वारे मग त्यांच्या संवर्धनात आपण हातभार लावू शकतो.
0: तेव्हा श्रोते हो, या धनेश पक्ष्यांच्या संवर्धनाविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत उद्याच्या भागात. नमस्कार. परिसर या कार्यक्रमात धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. FM बँड 101.5 MHz वर आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, सकाळचे 6:55 झाले आहेत. आता ऐकूया दिनविशेष. July 15, 1509 सम्राट कृष्णदेवराय यांनी विजयनगर साम्राज्याच्या पुनरुत्पादनात सुरुवात केली.

26 जुलै 1788 न्यूयॉर्क हे अमेरिकेचे 11वे राज्य बनले. फिदेल कॅस्ट्रो यांच्या मुंगडा बॅरक्सवरील अयशस्वी हल्ल्यामुळे क्युबन रिव्होल्युशनची सुरुवात झाली. ही चळवळ 26 जुलैची क्रांती म्हणून ओळखली जाते. 26 जुलै 1953 जागतिक बँकेने आसवान धरण बांधण्यासाठी अर्थसहाय्य करण्यास नकार दिल्यावर इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल नासर यांनी सुएज कालव्याचे राष्ट्रीयकरण केले. सनईवादक उस्ताद बिस्मिल्ला खा यांना राजीव गांधी सद्भावना पुरस्कार जाहीर झाला 26 जुलै 1994. बुद्धिबळातील कामगिरीबद्दल विश्वनाथन आनंद याला प्रतिष्ठेचा चेस ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला 26 जुलै 1998. क्रिकेटच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी माजी कर्णधार पॉली उमरीगर यांना सी के नायडू पुरस्कार जाहीर झाला 26 जुलै 1999. 26 जुलै 1999 भारताचा कारगिल युद्धात विजय झाला. 26 जुलै 1902 पासून कोल्हापूर संस्थानात आरक्षणाची तरतूद करण्यात आली. आणि 26 जुलै 1745 मध्ये पहिला महिला क्रिकेट सामना गिल्डफोर्ड इंग्लंड येथे खेळण्यात आल्याचं नोंदविण्यात आलं. नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे सहसंस्थापक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म 26 जुलै 1856 मध्ये झाला. भारतीय कवी आणि संगीतकार रजनीकांत सेन यांचा जन्म 26 जुलै 1856 मध्ये झाला. मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचार तज्ञ कार्ल युग यांचा जन्म 26 जुलै 1875 मध्ये झाला. ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पंडित कृष्णराव शंकर पंडित यांचा जन्म 26 जुलै 1893 मध्ये झाला. कवी समाजसेवक वासुदेव गोविंद मायदेव यांचा जन्म 26 जुलै 1894 मध्ये झाला.

भारतीय वकील आणि राजकारणी बियॉज कृष्णा हांडिक यांचं निधन 26 जुलै 2015 मध्ये झालं. भारतीय राजकारणी शिवकांत तिवारी यांचं निधन 26 जुलै 2010 मध्ये झालं. मराठी नाट्य चित्रपट संगीतकार भास्कर चंदावरकर यांचं निधन 26 जुलै 2009 मध्ये झालं. बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष राजेंद्रलाल मिश्रा यांचं निधन 26 जुलै 1891 मध्ये झाला. तर श्रोत्यांनो, असे होते आजचे दिनविशेष. दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. यावेळी सकाळचे ठीक 7 वाजले आहेत.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: एवढी रात्री SMS KYC अपडेट करा, नाहीतर अकाउंट ब्लॉक होईल. लिंक वर क्लिक करतो, नाहीतर ब्लॉक होईल.
2: थांबा, चेक केलं लिंक सिक्युअर आहे का? सेंडर तुमची बँक आहे. KYC अपडेट साठी अनोळखी लिंक उघडणं म्हणजे अनोळखी लोकांसाठी आपल्या अकाउंटचा दरवाजा उघडणं. नसत्या घाई गडबडीत फसू नका आणि फसव्या KYC अपडेट लिंक्स पासून सावध रहा. RBI सांगते.
3: जाणकार रहा, सतर्क रहा.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्स वर. अमरावती आकाशवाणी केंद्र.
2: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं. अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो? या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही. संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत.

आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोत्यांनो, सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील.

0: वॉचमन वॉचमन अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: ऑल इंडिया रेडिओ, वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र।
1: काठीनं घोंगडं घेऊन द्या की र मला जत्रेला येऊन द्या की काठीनं घोंगडं घेऊन
2: द्या। अरे शिरप्या, तुझा आवाज का वधरणं इतका सुधारला रे?
3: अरे गणप्या, यो आवाज माझा ना, माझ्या खिशातल्या रेडिओचा।
2: रेडिओ
3: की? अरे जग सुधारत चाललं बाबा, खिशातले रेडिओ भी भेटायला लागलेत आजकाल।
2: असं म्हणतोस
3: तर काय, यो रेडिओ दिसभर माझ्या खिशातच असतो ना। गाणी भी ऐकायची, माहिती भी व्हायची, आणि काम भी निपटायचं।
2: मजा आहे
3: अक्षी रेडिओ गत,
2: म्हणजे अगदी टाइम सिरीज म्हण ना।
1: अरे तुमच्यात सामील होऊन द्या की र मला भिजत।

0: दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।

0: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रीपदाचा कार्यभार. सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर सीजेपीचं आंदोलन मागे. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या दोन सूत्रधारांना बिहारमधून अटक. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. राज्यात आषाढी एकादशीचा सण उत्साहात साजरा. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा विजय. मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. गेल्या 10 दिवसात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपल्याला दुःख झालं असून हा आपल्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न नाही, असं प्रधान यांनी समाज माध्यमावरील त्यांच्या संदेशात म्हटलं आहे. तरुण हेच या देशाची खरी ताकद आहेत आणि त्या ताकदीला कुणी संभ्रमित करू नये हा आपला उद्देश असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे. जंतर मंतरवरच्या आंदोलनाचा फायदा देशविरोधी घटकांनी घेऊ नये, तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ताकद आपली कारकिर्द घडवण्यासाठी लावावी या उद्देशानं पंतप्रधानांकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. नीट परीक्षेच्या संदर्भातली सगळी जबाबदारी पहिल्या दिवसापासून घेतली, तसंच पेपर फोडणाऱ्यांमुळं कुठल्याही प्रज्ञावान विद्यार्थ्याची मेहनत वाया जाऊ नये यासाठी अथक प्रयत्न केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मार्गदर्शन, विश्वास आणि पाठिंब्याबद्दल प्रधान यांनी त्यांचे आभार मानले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय मंत्री परिषदेचा राजीनामा स्वीकारला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. प्रल्हाद जोशी सध्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसंच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणून काम पाहत आहेत. सरकारशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर सीजेपीनं आपलं आंदोलन मागे घेतलं आहे. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी काल सीजेपीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. आंदोलकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही आणि त्यांच्या विरुद्ध कोणताही FIR दाखल केला जाणार नाही, असं नड्डा यांनी सीजेपीच्या शिष्टमंडळासमवेत नवी दिल्लीत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. नीट UGची प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याच्या मुद्द्यावरही नियमानुसार जास्तीत जास्त मदत देण्यासाठी सरकार तयार असल्याचं नड्डा यांनी सांगितलं. सीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सर्व आंदोलकांना त्वरित आंदोलन मागं घेण्याचं आणि शांततेनं आपापल्या घरी परतण्याचं आवाहन केलं. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET पेपरफुटी प्रकरणातल्या मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्ता आणि इंद्रजित विनयकुमार सिंग यांना बिहारमधील समस्तीपूर इथून अटक केल्याची माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांनी दिली आहे. भिवंडी न्यायालयानं त्यांना 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात याआधी 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश परदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 136वा भाग असेल. आकाशवाणी, दूरदर्शन नेटवर्क, AIR न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर देखील हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. हिंदीतल्या प्रसारणानंतर हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल. 27वा कारगिल विजय दिवस आज देशभरात साजरा होत आहे. यानिमित्त काल द्रास इथं कारगिल युद्ध स्मारकावर शौर्य संध्या हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह संरक्षण दलांचे आणि प्रशासनाचे अधिकारी, माजी सैनिक, वीर पत्नी, हुतात्मा जवानांचे कुटुंबीय या कार्यक्रमाला उपस्थित होते. आज कारगिल युद्ध स्मारकावर हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नांदेड जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी अजूनही दमदार पावसाची अपेक्षा आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जिल्ह्यात आजघडीला 95% खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जुलै अखेरीस हा आकडा 100% होईल अशी माहिती जिल्हा कृषी विभागानं दिली आहे. जिल्ह्यात 4,54,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी आतापर्यंत झाली आहे. त्याखालोखाल कापसाची पेरणी झाली आहे. अपुऱ्या पावसामुळे मूग, उडीद ही कडधान्य हाती येतील की नाही अशी शंकाही शेतकरी व्यक्त करीत आहेत. नांदेड जिल्ह्यात जुलै अखेरपर्यंत सरासरीच्या 26% पाऊस झाला आहे. लांबलेल्या पावसामुळे

0: शेतकरी चिंतातूर आहे. पिके तरली असली तरी जलसाठे मात्र अद्यापही तळालाच आहेत. ही परिस्थिती पाहता प्रशासकीय स्तरावर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आदेश विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले आहेत. आतापासून पाणी टंचाईच्या उपाययोजना हाती घेतल्या नाहीत तर आगामी काळात नांदेड जिल्ह्यात भीषण परिस्थिती उद्भवू शकते हे मात्र निश्चित. आकाशवाणीसाठी अनुराग पोळे, नांदेड.
1: आषाढी एकादशीचा सण काल राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा झाला. विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये लाखो भाविकांनी गर्दी केली होती. राज्यभरातल्या विविध विठ्ठल मंदिरांमध्येही काल दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यात निवडुंग्या विठोबा तसंच विठ्ठलवाडी इथल्या विठ्ठल मंदिरात, मुंबईत वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरात, तर अहिल्यानगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्यातील पळशी इथल्या विठ्ठलाच्या पुरातन मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. बीड, भंडारा आणि सांगलीत शालेय विद्यार्थ्यांनी विठूनामाच्या गजरात दिंडी काढली. रत्नागिरी शहरात एक घर एक तुळस या संकल्पनेवर आधारित उपक्रमाअंतर्गत भाविकांना तुळशीच्या 350 रोपांचं वाटप करण्यात आलं. यवतमाळमध्ये शिवसेनेकडून कामगार बांधवांसाठी उभारण्यात आलेल्या कामगार सुरक्षा निवारा या लोकोपयोगी उपक्रमाचं काल लोकार्पण करण्यात आलं. शेगाव इथं श्री संत गजानन महाराज समाधी मंदिरात काल राज्यासह शेजारच्या राज्यातूनही हजारो वारकरी आणि भाविक दाखल झाले होते. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर इथले प्रसिद्ध चित्रकार आणि कलाशिक्षक दिलीप दारवेकर यांचं माझी चित्रवारी हे चित्र प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. नागपूरमधील इयत्ता चौथीतील विद्यार्थी युगांत वंजारी यानं वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी एकाग्रता, स्मरणशक्ती आणि कौशल्याच्या जोरावर जागतिक स्तरावर एक विक्रम केला आहे. डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या अवस्थेत काल वेगवेगळ्या रंगाच्या 60 गोट्या युगांतनं अवघ्या 48 सेकंदात रंगानुसार 5 स्वतंत्र पात्रांमध्ये अचूकपणे ठेवत हा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. इंडियन वर्ल्ड रेकॉर्ड फेडरेशन LLP युगांतला जागतिक विक्रमाचं प्रमाणपत्र प्रदान केलं. त्याचबरोबर वंडर किड्स ऑफ द वर्ल्ड या चषकानं त्याचा सन्मान करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते युगांतचा विशेष सत्कार करण्यात आला. नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यात बोरगाव इथं काल भूकंपाचे 4 धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यामध्येही काल सायंकाळी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. दोन्ही ठिकाणी कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. क्रिकेट. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हरारे इथं झालेल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारतानं यजमान झिम्बाब्वेचा 90 धावांनी पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 5 बाद 219 धावा केल्या. ईशान किशननं 44 चेंडूत 81 धावा केल्या तर तिलक वर्मानं 29 चेंडूत नाबाद 60 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ 18व्या षटकापर्यंत 119 धावाच करू शकला. भारताकडून अभिषेक शर्मानं 3 तर पदार्पण करणाऱ्या यश ठाकूर आणि प्रिन्स जाधव यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतीय T20 संघाचा नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील हा पहिलाच मालिका विजय आहे. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी काल मध्यम ते जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यात अद्याप पावसाचा जोर कमी आहे. आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार. सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर CJP आंदोलन मागे. TET पेपरफुटी प्रकरणातल्या 2 सूत्रधारांना बिहारमधून अटक. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. राज्यात आषाढी एकादशीचा सण उत्साहात साजरा. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा विजय. मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

कृतज्ञतेचा आणि ज्ञानाचा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ, गुरु म्हणजे श्रद्धा, पण अंधश्रद्धा नव्हे बरं का। गुरु म्हणजे विचार, गुरु म्हणजे विवेक, गुरु म्हणजे प्रकाश, आणि त्या प्रकाशामुळेच माणूस स्वतःचा मार्ग स्वतः शोधू शकतो। येत्या बुधवारी 29 जुलैला अवश्य ऐका गुरु पौर्णिमेविषयी उर्मी हा कार्यक्रम पुण्यासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता गुरु एक जगीत राहता।

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली।
1: आता होता भुईवर भेटे आभाळाला,
0: जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
2: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी।
3: आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा।

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती।

आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्सवर. तसंच प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. श्रोत्यांनो, सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून काही क्षणातच आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

अभिजात मराठी आपली मराठी।

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मराठी भाषा विभागांतर्गत कार्य करणारा महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा हा विभाग विश्वकोश आणि ज्ञानकोश याबाबत काम करत असतो, परंतु याचबरोबर ज्ञान मंडळावर देखील ते कार्य करत असतात. तर ही ज्ञान मंडळ संकल्पना नेमकी काय आहे हे जाणून आज आपल्याला घ्यायचं आहे, आणि त्यासाठी आपल्याकडे विद्याव्यासंगी सहाय्यक आनंद गेडाम सर आलेले आहेत. सर नमस्कार, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार मॅम.
0: सर, विश्वकोशाचा आवाका खूप मोठा आहे, त्याच्यात अनेक नोंदी आहेत, तरी सुद्धा ज्ञान मंडळ स्थापन करण्याची गरज का भासली, आणि ज्ञान मंडळ म्हणजे नेमकं काय किंवा विश्वकोशाच्या नोंदींपासून ते वेगळं कसं आहे याविषयी जरा आम्हाला सांगा.
1: मराठी विश्वकोश निर्मिती प्रक्रिया 60 सालापासून सुरू झाली हे सर्वश्रुत आहे, बरोबर. आणि त्याचा पहिला खंड हा 1976 साली प्रकाशित झाला. त्यानंतर जवळपास 39 वर्षानंतर 2015 साली 20वा खंड आला. पर्यायाने काय झालंय तर 20वा खंड 2015 साली आणि पहिला खंड 76 साली आला, त्यामुळे कालावधी हा खूप मोठा गेलाय. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यातली माहिती ही काळाच्या ओघात अद्ययावत करणं गरजेचं ठरलं. 2015 साली नवीन मंडळ स्थापन झालं, त्याचे अध्यक्ष तत्कालीन अध्यक्ष त्या काळचे आणि ते मंडळ यांनी असं ठरवलं की आता ही माहिती अद्ययावत करणं गरजेचं आहे जी आपली 1 ते 20 खंडाच्या अंतर्गत आलेली आहे. शिवाय काही गोष्टी नव्याने पण त्याच्यात लेखन करणं गरजेचं आहे. त्यासाठी मग त्यांनी ज्ञान मंडळ ही संकल्पना कार्यान्वित करण्याचं ठरवलेलं. म्हणजे काय करायचं तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्या त्या विषयाचे ज्ञान मंडळ, त्या त्या विषयात कार्य करणारे आपल्या महाराष्ट्रातली शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे यांना त्याचं पालकत्व द्यायचं आणि त्या त्या विषयांचं तिथे निर्मितीचं काम करून घ्यायचं. असा तर तो सर्वसामान्य ज्ञान मंडळाचा विषय आहे. आता प्रत्येक विषयाची व्याप्ती ही कालाच्या ओघात किंवा नवीन तंत्रज्ञानाच्या युगात, जागतिक ग्रंथाच्या युगात ह्या सगळ्या गोष्टी वाढत गेल्या प्रत्येक विषयाच्या. आता मला सांगायचं म्हणजे मानव विद्या कक्षेमध्ये आपल्या धर्म, तत्वज्ञान, इतिहास, पुरातत्व विद्या किंवा सामाजिक शास्त्र ज्याच्यात अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र
0: म्हणजे मानवाशी संबंध,
1: हा इतर सगळे विषय येतात. जवळपास आपण त्या काळी 60 विषय स्थापन करण्याचं संकल्पित होतं, पण त्यापैकी 45 आपण विषय स्थापले त्या त्या विद्यापीठात. आता उदाहरण घ्यायचं, धर्मतत्वज्ञान हे 2 विषय आहे, पण त्याचे काय केलंय आपण, मुंबई विद्यापीठाला भारतीय धर्म आणि तत्वज्ञान असा एक विषय दिला, जागतिक धर्म आणि तत्वज्ञान आणि आधुनिक तत्वज्ञान, म्हणजे 2 विषयाचे 3 विषय, म्हणजे व्याप्ती वाढली. त्या अनुषंगाने आपण ज्ञान मंडळ स्थापन केली, बरोबर. हा तो सगळा विषय आहे आणि त्या अनुषंगाने त्या त्या विषयात जे महत्वाचे कार्य करणारे अभ्यासक प्राध्यापक आहेत त्यांना त्याची समन्वयक पदाची जबाबदारी सोपवली. असा जो कार्य ज्ञान मंडळ
0: विश्वकोशामध्ये, जसं मानवीय विद्या आणि विज्ञान तंत्रज्ञान असे 2 भाग होते, तसंच ज्ञान मंडळामध्ये पण आहेत, आणि ज्ञान मंडळाच्या नोंदी ज्या आहेत त्या आधुनिक आहेत,
1: बरोबर, अगदी बरोबर.
0: सर मग असा हा जो विचार प्रवाह, नवीन संकल्पना आणि या सगळ्यांचाच उहापोह या मानवीय विद्यामध्ये आलेला आहे का?
1: हो नक्कीच. आपण बघितलं तर इतिहास हा आपल्याला असा सर्वसाधारण एक नजरेतून बघितलं तर तो असा साधारण आपल्या एका टप्प्यात दिसतो इतिहास, पण आपण ज्ञानमंडळाच्या अनुषंगाने त्याचं जे वर्गीकरण केलं 4 उपविषयांमध्ये याच्या अनुषंगाने आपल्याला लक्षात येईल सखोलता आणि माहिती किती मोठ्या प्रमाणात आपल्याला घ्यावी लागेल. पहिले आपल्याला 1 ते 20 खंडाचं जेव्हा आपण काम करायचं तेव्हा

0: छपाईच्या माध्यमातून चालायचं आणि आपल्याला तिथे प्रत्येक खंड हा सर्वसाधारणपणे 1000 पृष्ठांचा असायचा, त्यामुळे आपल्याला शब्दसंख्येची मर्यादा होती. पण आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण सर्व हे काम ज्ञानमंडळाच्या सहाय्याने संकेतस्थळावर प्रकाशित करणार आहोत, त्यामुळे आपली व्याप्ती मोठी आहे आणि आपण त्या अनुषंगाने पावले पण उचललेली आहे. प्रत्येक विद्यापीठाला की शैक्षणिक संस्थेला त्या त्या विषयाचं काम सोपवलेलं आहे.
1: सर, ज्ञान मंडळांची जेव्हा स्थापना झाली तर त्यांची संरचना कशा प्रकारची असावं असं काहीतरी ठरवलं असेल ना, तर ती कशी रचना असेल किंवा त्याच्यामध्ये मग कोणते घटक असतात आणि ह्या घटकांची सुद्धा काही भूमिका असेल तर त्याविषयी जरा सांगा.
0: हो, खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. हा आधुनिक तंत्रज्ञानाचा आता उल्लेख केल्याप्रमाणे त्याच्या मदतीने आपण हे सगळं करतोय, याच्या अनुषंगाने या प्रक्रियेत आमूलाग्र बदल आपण इथे करत आहोत. कामाचे विकेंद्रीकरण करत आहोत. आता विकेंद्रीकरण का हा प्रश्न साहजिकच आपल्याला पडला असेल. छपाईचं काम चालायचं तेव्हा वाई हे मुख्य केंद्र होतं, तिथे निर्मितीचं काम चालायचं. पण आता आपण विकेंद्रीकरण करतो म्हणजे आपण सर्व शैक्षणिक संस्था किंवा त्या त्या विद्यापीठाशी आपण करार करून त्या त्या विषयाचं त्यांना काम सोपवलंय. म्हणजे फक्त आता हे वाई पुरतं नाही, संबंध महाराष्ट्र पुरतं हे काम चालेल. आता याची संरचना कशी आहे तर दोन स्तरावरची आहे, एक आपल्या विद्यापीठीय किंवा शैक्षणिक संस्थाच्या स्तरावरची आणि एक आपल्या विश्वकोश कार्यकारी मंडळ जे असतं त्याच्या स्तरावरची. आता त्याचं शैक्षणिक आणि विद्यापीठीय स्तरावरची संरचना अशी आहे, प्रमुख संपादक म्हणजे मंडळाचे अध्यक्ष माननीय अध्यक्ष, विषयपालक हे मंडळाचे सदस्य असतात, त्याच्यानंतर पालक संस्था ज्याच्याशी आपण करार करतो त्या ज्ञान मंडळाच्या स्थापनेच्या बाबतीत, नंतर समन्वयक आणि तज्ज्ञ सल्लागार, नंतर लेखक समीक्षक वाचक, हे विद्यापीठीय स्तरावरचं. आणि विश्वकोश कार्यालय स्तरावरचं माननीय अध्यक्ष प्रमुख संपादक, नंतर विभाग संपादक, सहसंपादक, विद्याव्यासंगी सहाय्यक आणि संपादकीय सहाय्यक, असं ती संरचना आहे. आता यांचे प्रत्येकाची कामं वेगवेगळ्या टप्प्यावर वाटलेले आहे. विषयपालक काय करतात तर ते ज्ञान मंडळाला मार्गदर्शन करतात, कार्यशाळा लेखक समीक्षकांची कार्यशाळा तिथे मार्गदर्शन करतात आणि वेळोवेळी समन्वयकांना जिथे अडचणी आले त्याला सल्ला देतात. नंतर पालक संस्थेचं काय काम, तर आवश्यक असलेल्या बाबी उपलब्ध करून देणे, म्हणजे काय तर एक खोली, संगणक, इंटरनेट, एक टेबल वगैरे असं या. आणि लेखक समीक्षकांची जेव्हा कार्यशाळा घ्यायची असेल तेव्हा सेमिनार हॉल किंवा कॉन्फरन्स हॉल उपलब्ध करून दिले आणि शिवाय जमा खर्चाचा हिशोब ठेवणे आणि उपयोगिता प्रमाणपत्र देणे. नंतर आले समन्वयक. हे समन्वयक फार महत्वाचे घटक, यांच्यावर आपल्या सगळ्या कार्याची जबाबदारी ठेवलेली. म्हणजे काय तर समन्वयक हे विषयाची व्याप्ती ठरवण्यापासून, नोंद यादी ठरवण्यापासून, लेखक समीक्षकांची यादी ठरवण्यापासून, तर लेखन सोपवणे, त्यांच्याकडून प्राप्त करून घेणे, स्वतः तपासणे आणि नंतर शेवटी विश्वकोश कार्यालयाकडे पाठवणे प्रकाशित करण्यासाठी. त्यानंतर तज्ज्ञ सल्लागार आहे. हे तज्ज्ञ सल्लागारांचं मुख्य कार्य समन्वयकांना वेळोवेळी सल्ला देणे. नंतर लेखकांचं काम काय आहे तर लेखन करणे, समीक्षकांचं समीक्षण करणे, भाषांतरकारांचं काम आहे भाषांतर करणे. करत असताना मात्र काही पथ्य पाळली पाहिजे,
1: म्हणजे विविध नोंदींचं लेखन, भाषांतर करणे, असं हे कामाचं स्वरूप आहे. मग ह्या ज्या नोंदी आहेत ह्या सगळ्यांचा समन्वयक हा मुख्य कणा असतो.
0: बरोबर.
1: आणि त्यांच्या तर्फे ते काम केलं जातं.
0: हो.
1: आणि मग त्यानंतर सगळ्यात शेवटचा घटक वाचक.
0: हो.
1: ज्ञान मंडळाचा वाचक हा जो घटक आहे तो आधुनिक नोंदींचा उपयोग आपल्या वाचताना करून घेत असतो.
0: हो.
1: आता ही ज्ञान मंडळांची कार्यपद्धती ठरवण्यात आली असेल तर ती कशा प्रकारची असते?
0: ही कार्यपद्धती प्रामुख्याने आपण बघितलो तर तिथे लक्षात येईल की जवळपास समन्वय हा मुख्य घटक आहे. त्यातील बऱ्याच गोष्टी त्यांना स्वतःला करायच्या आहे इतरांच्या मदतीने, सल्लागार असतील, तज्ज्ञ मंडळ असतील, विषय पालक असतील, किंवा आता विश्वकोशातली जी संरचना होती, विभाग संपादक, सहसंपादक, विद्याव्यासंगी सहाय्यक, संपादकीय सहाय्यक, यांच्या मदतीने सुद्धा त्यांनी आपलं नोंद यादी तयार करणे, व्याप्ती ठरवणे, नोंद लेखन सोपवणे, त्यांच्याकडून प्राप्त करून घेणे, समीक्षण सोपवणे, प्राप्त करून घेणे, या बऱ्याचशा टप्प्यावर त्यांना काम करायचं असतं. नवीन लेखक यादी जोडली, नवीन लेखक समीक्षक तयार झाले तर त्यांची कार्यशाळा घेणे, नोंद लेखन कसं केलं गेलं पाहिजे या संदर्भातली कार्यशाळा घेणे, बैठका घेणे आणि इतर आनुषंगिक कामे ह्या समन्वय गटाला करायचं असतं.
1: गेडम सर, ज्ञान मंडळ स्थापन झाली तर त्याच्या

0: मागे नक्की काहीतरी उद्दिष्ट असेल, तर त्यांना जे कामाचं उद्दिष्ट नेमून दिलं आणि त्याचा उपयोग असा तो समन्वय साधण्यात आला त्या वेळेला. तर ह्या ज्ञान मंडळांची उद्दिष्ट नेमकी कोणती आहेत?
1: उद्दिष्ट बघा, 1 ते 20 खंड आपले प्रकाशित झाले
0: विश्वकोशाचे.
1: अर्थातच पहिलं उद्दिष्ट हेच होतं, हे जे छापील झालेले खंड आहेत त्यातली आलेली माहिती ही अद्ययावत करणे, आणि जी माहिती नव्याने टाकायची आहे ती नव्याने भर घालणे, हे पहिलं उद्दिष्ट. दुसरे उद्दिष्ट आहे, आपण आता आंतरजाळाचं किंवा इंटरनेटचं युग आहे, आपण इथं बसून आपण अमेरिकेची माहिती वगैरे घेतो, त्या अनुषंगाने आपण प्रत्येक वाचकाला त्यांच्या निगडीनुसार अत्यंत जलद गतीने ती अद्ययावत माहिती देणे गरजेचं आहे.
0: बरोबर,
1: त्यासाठी आपण हे ज्ञान मंडळ स्थापन केलंय. नंतर आहे या कामामध्ये, जसं मी सांगितल्याप्रमाणे मगाशी, विषय पालक, पालक संस्था, समन्वयक, लेखक, समीक्षक, वाचक, या सगळ्या घटकांचा एक वर्तुळ तयार झालेला आहे आणि यांना आपल्याला सोबत घेऊन हे काम करायचं. त्यामुळे की नाही, ह्या व्यक्ती आणि संस्थांचा सहभाग अर्थातच वाढवणे, नंतर त्यांच्या निमित्ताने आपण नोंद प्रक्रिया किंवा ज्ञान निर्मितीचं काम करून घेणे, मराठी भाषेचा, मराठी विश्वकोशाचा अगदी पाड्यापर्यंत, दुर्गम भागापर्यंत प्रचार प्रसार करणे, नंतर जे अध्ययन अध्यापन करणारे अभ्यासक आहे, विद्यार्थी आहे, प्राध्यापक आहे, त्यांना संबंधित माहिती पोहोचवणे, नंतर स्पर्धा परीक्षा करणे वाले अभ्यास करणारे त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे,
0: हा फार त्यांना
1: उपयोग होणार, कारण हा फार महत्वाचा विषय आहे. त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो की त्यांना ह्या आपल्या अमूल्य ठेवांचा वापर कसा करावा, किंवा त्याच्या माध्यमातून त्यांच्या परीक्षेच्या संदर्भात किंवा अभ्यासाच्या संदर्भात काही फायदा होत असेल, तर तो त्यांच्यासाठी लाभदायक. नंतर आहे ज्यांना ज्यांना या एकाच विषयामध्ये रुची असेल, त्या सर्वांचं एकाच व्यापक पातळीवर एक प्लॅटफॉर्म निर्माण करणे, आणि सगळ्यात महत्वाचा विषय त्या तत्कालीन मंडळाने त्यांच्या अपेक्षेनुसार असा आहे की ही जर समजा वर्तुळ पूर्ण झालं आणि त्या वर्तुळाच्या माध्यमातून कामं अधिक जलद गतीने झाली, तर भविष्यात त्या विषयाच्या संदर्भात मुक्त विद्यापीठ होईल अशी ती अपेक्षा, आणि हे फार महत्वाचं उद्दिष्ट तत्कालीन मंडळाने बघितलेलं. ज्ञान मंडळाच्या अंतर्गत प्रत्येक विषयाच्या ज्या ज्या नोंदी प्रकाशित केलेल्या आहेत त्या www.marathiwishwakosh.org या संकेतस्थळावर त्या सगळ्या प्रकाशित झालेल्या आहेत, त्यामुळे सर्वांनी तिथे अवश्य भेट देऊन त्याचा उपयोग करून घ्यावा.
0: महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा इथून विद्या व्यासंगी सहाय्यक आनंद गेडाम सर आज आपल्याकडे आले होते आणि त्यांनी ज्ञान मंडळ मानव्य विद्या या विषयावर आपल्याशी संवाद साधला. सर, आपण आज इथं आलात आणि खूप छान माहिती दिली, याबद्दल आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यासाठी आम्ही एक ईमेल तयार केलेला आहे, आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com यावर आमच्याशी नक्की संपर्क साधून आपली मतं, सूचना आम्हाला कळवा. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 नवीन विषय आणि नवीन वक्त्यांसह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: अभिजात मराठी, आपली.

अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. 101.5 MHz आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, सकाळचे ठीक 7:40 झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: PM जय अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: तुमचा चहा EMI भारत कसं मॅनेज करू?
2: एक जुगाड आहे, बक्कळ पैसे मिळतील.
1: कसं?
2: तुझे बँक डिटेल्स दे, काही लोक पैसे पाठवतील, नंतर त्यांच्या सांगण्यावरून दुसऱ्या कोणाच्या तरी अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर कर, कमिशन मिळेल.
1: एवढे इझी?
2: कसलं इझी? हे तर मनी म्युल आहे. इलिगल पैसे पाठवतात दुसऱ्याच्या अकाउंट मधून, गुन्हा आहे, जेल सुद्धा होऊ शकते.
3: नाही बाबा नाही.
4: तुमच्या बँक अकाउंटला सेफ ठेवा, कुणालाच वापरू देऊ नका. RBI सांगते.
5: जाणकार रहा, सतर्क रहा.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, 101.5 MHz-वर श्रोत्यांनो सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. आणि कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया योगिता चितळे यांच्या स्वरात गौरी कुलकर्णी यांचं गीत, संगीत निलेश मोहरीर यांचं.

नीला आकाश यांच्या संगीत निर्देशनात नीला सत्यनारायण यांचं गीत आता ऐकूया. स्वर आहे संजीवनी भेलांडे यांचा.

यशवंत देव यांच्या संगीत नियोजनात सुरेश भट यांचं गीत आपण ऐकलत. स्वर अरुण दाते यांचा होता. आणि श्रोत्यांनो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. श्रोत्यांनो, यावेळी सकाळचे 8 वाजत आहेत. सुरुवातीला ऐकूयात समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. सुरुवातीला प्रतीक्षा करूयात हिंदीतून दिल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर सीजेपीचं आंदोलन मागे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्री पदाचा कार्यभार. सार्वजनिक परीक्षेतला गैरव्यवहार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत सादर केलं जाणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. कारगिल विजय दिवसानिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. जागतिक युवा स्मॅश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनहत सिंगचा ऐतिहासिक विजय. आणि आशियाई युवा हॉकी फाईव्ह अजिंक्यपद स्पर्धेत पाकिस्तानवर मात करत भारताची विजयी कामगिरी. आता सविस्तर बातम्या. सरकारशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर सीजेपीनं आपलं आंदोलन मागे घेतलं आहे. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंग यांनी काल सीजेपीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. आंदोलकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही आणि

त्यांच्याविरुद्ध कोणताही FIR दाखल केला जाणार नाही असं नड्डा यांनी CJP च्या शिष्टमंडळासमवेत नवी दिल्लीत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. NEET UGC ची प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याच्या मुद्द्यावरही नियमानुसार जास्तीत जास्त मदत देण्यासाठी सरकार तयार असल्याचं नड्डा यांनी सांगितलं. CJP चे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सर्व आंदोलकांना त्वरित आंदोलन मागे घेण्याचं आणि शांततेनं आपापल्या घरी परतण्याचं आवाहन केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपल्याला दुःख झालं असून हा आपल्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न नाही असं प्रधान यांनी समाज माध्यमावरील त्यांच्या संदेशात म्हटलं आहे. तरुण हेच या देशाची खरी ताकद आहेत आणि त्या ताकदीला कोणी संभ्रमित करू नये हा आपला उद्देश असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे. जंतर मंतरवरच्या आंदोलनाचा फायदा देशविरोधी घटकांनी घेऊ नये तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ताकद आपली कारकीर्द घडवण्यासाठी लावावी या उद्देशानं पंतप्रधानांकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय मंत्री परिषदेचा राजीनामा स्वीकारला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. प्रल्हाद जोशी सध्या ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण तसंच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणून काम पाहत आहेत. सरकार उद्या लोकसभेत सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करणार आहे. सोमवारच्या कामकाजाच्या यादीत या विधेयकाचा समावेश करण्यात आला आहे. सार्वजनिक परीक्षांमधील अयोग्य कृती किंवा गैरव्यवहार रोखण्यासाठी 2024 केलेल्या कायद्यात सुधारणा करण्याच्या उद्देशानं हे विधेयक आणलं जात आहे. केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग हे विधेयक सादर करतील. प्रश्नपत्रिका फुटणं आणि परीक्षांमधील गैरप्रकार यासारख्या प्रकरणांच्या सुनावणीसाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्यास तसंच या प्रकरणातल्या दोषींना कठोर शिक्षेची तरतूद करण्याच्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं शुक्रवारी मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश परदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 136वा भाग असेल. आकाशवाणी, दूरदर्शन नेटवर्क, AIR न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर देखील हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. हिंदीतल्या प्रसारणानंतर हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल. विकसित व्हायब्रंट विलेज उपक्रमामधील सहभागींशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी दूरस्थ प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचं प्रतिनिधित्व करणारे 400 अधिक तरुण यामध्ये सहभागी होणार आहेत. 4 ते 30 जून दरम्यान 2 आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील 74 गावांचा समावेश होता. 27वा कारगिल विजय दिवस आज देशभरात साजरा होत आहे. यानिमित्त काल द्रास इथं कारगिल युद्ध स्मारकावर शौर्य संध्या हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह संरक्षण दलांचे आणि प्रशासनाचे अधिकारी, माजी सैनिक, वीरपत्नी, हुतात्मा जवानांचे कुटुंबीय या कार्यक्रमाला उपस्थित होते. आज कारगिल युद्ध स्मारकावर हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. कारगिल विजय दिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी देशरक्षणासाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आहे. 1999 कारगिलच्या शिखरांवर असाधारण शौर्य गाजवणाऱ्या वीर सैनिकांबद्दल देश सदैव कृतज्ञ राहील. त्यांचं अदम्य धैर्य, सर्वोच्च बलिदान, कर्तव्यनिष्ठा भावी पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील असं राजनाथ सिंग यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 3 दौरा आटोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सकाळी मायदेशी परतले आहेत. मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या दौऱ्यात राष्ट्रपतींनी भारताची धोरणात्मक भागीदारी मजबूत करणं आणि परस्पर हितसंबंधांच्या क्षेत्रात सहकार्य वाढवणं या उद्देशानं उच्चस्तरीय बैठक घेतली तसंच भारतीय समुदायाशी देखील संवाद साधला. पाकव्याप्त जम्मू काश्मीर भागात सुरू असलेली निदर्शनं आता अधिक तीव्र झाली आहेत. जम्मू काश्मीर जॉईंट आवामी ऍक्शन कमिटीनं आजपासून 2 आंदोलनाचा इशारा दिला असून याची सांगता मुझफ्फराबादकडे काढल्या जाणाऱ्या पदयात्रेनं होणार आहे. मानवाधिकार कार्यकर्ते उमर नझीर काश्मीरी आणि ऍडव्होकेट ख्वाजा मेहरान यांनी दालद्यालमध्ये संपूर्ण बंदची हाक दिली आहे आणि मिरपूर विभागातल्या नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. वाढती महागाई, विजेचे चढे दर आणि मानवी हक्कांवरील निर्बंधांमुळे लोकांमध्ये संतापाची भावना वाढत असल्यानं हे आंदोलन तीव्र झालं आहे. 57वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच इफ्फी येत्या 20 ते 28

0: नोव्हेंबर या कालावधीत गोव्यात होणार आहे. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळानं यासाठीच्या प्रवेशिका स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. भारतीय गटातील प्रवेशिका सादर करण्याची मुदत ऑगस्टच्या मध्यापर्यंत आहे, तर आंतरराष्ट्रीय प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट आहे. सिक्कीममध्ये नथुला मार्गावरून कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेली पाचवी तुकडी कैलास पर्वत आणि मानसरोवरची पवित्र यात्रा यशस्वीपणे पूर्ण करून गंगटोकला सुरक्षितरित्या परतली आहे. यानिमित्त सिक्कीम पर्यटन विकास महामंडळानं काल गंगटोक इथं एका सत्कार समारंभाचं आयोजन केलं होतं. यात्रेकरूंनी त्यांचे आध्यात्मिक अनुभव सांगितले आणि पवित्र यात्रा यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल असीम समाधान व्यक्त केलं. यावर्षी नथुला मार्गावरून कैलास मानसरोवर यात्रेसाठी 10 तुकड्या जाणार आहेत. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हरारे इथं आलेल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 90 धावांनी पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजय आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 5 बाद 219 धावा केल्या. इशान किशननं 44 चेंडूत 81 धावा तर तिलक वर्मानं 29 चेंडूत नाबाद 60 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ 18 षटकापर्यंत 129 धावाच करू शकला. भारताकडून अभिषेक शर्मानं 3 तर पदार्पण करणाऱ्या यश ठाकूर आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतीय T20 संघाचा नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील हा पहिलाच मालिका विजय आहे. जागतिक युवा स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या एकेरीमध्ये भारताच्या अनहत सिंगनं ऐतिहासिक विजेतेपद पटकावलं आहे. कॅनडात नायगरा ऑन द लेक इथं झालेल्या अंतिम सामन्यात अव्वल मानांकित अनहत सिंग हिनं इजिप्तच्या रुकया सालेमचा 3-0 असा पराभव केला. या स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी अनहत ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. 18 वर्षीय अनहतनं दुसऱ्या मानांकित सालेमचा 11-3, 11-7, 11-9 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं. इजिप्तच्या खेळाडूंची गेल्या 16 वर्षांची मक्तेदारी मोडत एकही गेम न गमावता अनाहतनं हा ऐतिहासिक विजय मिळवला. ओमानमध्ये पार पडलेल्या युवा हॉकी फाईव्ह आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाच्या सामन्यात भारतीय युवा संघानं प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 3-1 असा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली आहे. रोमित पाल, कर्णधार केतन कुशवाह आणि शाहरुख अली यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदवला. पहिल्यांच्या स्पर्धेत चीन विरुद्धच्या अटीतटीच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघानं रौप्यपदक जिंकलं. दोन्ही संघांच्या या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करत हॉकी इंडियानं खेळाडूंना बक्षीस जाहीर केलं आहे. पुरुष संघातील प्रत्येक खेळाडूला 2 लाख रुपये आणि रौप्यपदक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघातील प्रत्येक खेळाडूला 1 लाख रुपये बक्षीस दिलं जाईल. भारतीय हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्र आणि ओडिशामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच उद्यापर्यंत छत्तीसगड, गुजरात आणि गोवा या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर CJP आंदोलन मागे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रिपदाचा कार्यभार. सार्वजनिक परीक्षेतला गैरव्यवहार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत सादर केलं जाणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. कारगिल विजय दिवसानिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. जागतिक युवा स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनहत सिंगचा ऐतिहासिक विजय आणि आशियाई युवा हॉकी फॉईज अजिंक्यपद स्पर्धेत पाकिस्तानवर मात करत भारताची विजय कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz. श्रोत्यांना सकाळचे 8:40 झाले आहेत. थोड्याच वेळात ऐकूयात एक हे फिल्म से या कार्यक्रमात बादशाह या चित्रपटातील गीत.
2: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

श्रोत्यांनो, यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्सवर. एक ही फिल्म से या कार्यक्रमात आज प्रसारित करीत आहोत बादशाह या चित्रपटातील काही गीतं. श्रोत्यांनो, या कार्यक्रम

गाण्यातील हे पहिलं वहिलं गीत गायलं आहे अभिजित आणि अलका याज्ञिक यांनी. समीर यांचं गीत आहे, संगीत अनु मलिक यांचं आहे.

श्रोत्यांनो, अभिजित आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकत आहात. जावेद अख्तर यांचं संगीत, अनुमलिक यांचं.

अभिजीत आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अन्नू मलिक यांचं होतं. श्रोत्यांनो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया बादशाह या चित्रपटातील शीर्षक गीत. स्वर आहे अभिजीत आणि सहकाऱ्यांचा, समीर यांची गीतरचना आणि संगीत अनु मलिक यांचं.

अभिजीत आणि सहकाऱ्यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अनु मलिक यांचं होतं. आणि श्रोत्यांनो, याबरोबरच एक ही फिल्म से या कार्यक्रमातून आता निरोप घेत आहोत. आज या कार्यक्रमात बादशाह या चित्रपटातील गीतांचा आनंद आपण घेतलात. गीतकार होते समीर आणि जावेद अख्तर, संगीतकार अनु मलिक. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो, सकाळचे 9 वाजले आहेत. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही परत सहक्षेपित करीत आहोत.

0: आलेख और स्वर यूनुस खान, प्रस्तुतकर्ता रमेश गोखले।
1: आज के फनकार।

विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 101.5 मेगाहर्ट्सवर. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांना सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. आमच्या स्थानिक प्रसारणात परत एकदा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोत्यांनो, आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीद्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणाज.
3: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
4: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ.
3: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती.
4: अंबा मॉड्यूलर किचन स्टाइलिश होम हैप्पी लाइफ.
5: आकाशवाणी च्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोत्यांनो लोकजागर या कार्यक्रमात मुख्य जीवांचा आधार वसा संस्थेची प्रेरणादायी सेवा पात्र सेवा यात्रा याविषयी शुभम नाथ सायंके यांची स्नेहल ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूया. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.

0: लोक शिक्षण लोक संस्कृती आणि हो लोक साहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोक जागर। लोक जागर
1: श्रोते हो, आज लोकजागर या कार्यक्रमात शुभमनाथ सायंके यांच्याशी मुक्या जीवांचा आधार वसा संस्थेची प्रेरणादायी सेवा यात्रा या विषयावर स्नेहल ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे।
0: नमस्कार श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, मुक्या जीवांचे दुःख कोणाला कळते, त्यांच्या डोळ्यातही स्वप्न उमलते। मायेच्या दोन शब्दांनी त्यांना आज प्रेमातच दडलेला असतो त्यांचा हा श्वास। भूक लागली की दाराशी येतात, शब्दाविना सारे काही सांगून जातात। थोडासा घास थोडंसं पाणी एवढीच त्यांची जगण्याची कहाणी। जीव आहे त्यांच्यातही, भावनाही आहेतच, निसर्गाच्या सुंदर देणग्या त्या आहेतच। मुक्या जीवांचा आधार बनू या सारे, करुणा माया जपण्याकरता आपलाही हातभार लावूयात सारे। चला तर मग, आपल्यालाही कसे कुठे आणि कशा पद्धतीने सहभागी होता येईल म्हणूनच आजच्या या लोकजागर कार्यक्रमात आपण आमंत्रित केलं आहे शुभनाथ सायंके यांना, जे संस्थापक अध्यक्ष आहेत वसा कन्झर्वेशन ऑर्गनायझेशन अमरावतीचे। आपण त्यांच्याशी मुक्या जीवांचा आधार वसा संस्थेची प्रेरणादायी सेवा यात्रा या विषयावरती चर्चा करणार आहोत। शुभनाथ सर, आपलं लोकजागर या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते। नमस्कार।
2: नमस्कार मॅम।
0: सर, सर्वप्रथम आपल्या श्रोत्यांना वसा या संस्थेची ओळख कशी करून द्याल? वसा म्हणजे नेमकं काय, त्याचा अर्थ काय, या संस्थेची स्थापना कधी आणि कोणत्या उद्देशाने झाली आणि आजपर्यंतचा तिचा प्रवास कशा पद्धतीचा राहिला आहे?
2: नक्कीच मला सांगायला आवडेल। वसा ही संस्था बेसिकली रस्त्यावरच्या आणि वन्यजीवांसाठी काम करणारी संस्था आहे आणि या वसाचा जो मराठी अर्थ होतो तो म्हणजे एक शपथ घेणे। सगळ्या युवकांनी आम्ही मिळून ही संस्था सुरू केली होती। संस्थेचा जो प्रवास आहे तो 2011 पासून सुरू झाला आणि हे वसा नाव आम्ही का बरं ठेवलं, तर वसा नाव आम्ही यासाठी ठेवलं, त्याचं अॅब्रिव्हिएशन आहे वाईल्ड अँड स्ट्रे अॅनिमल कन्झर्वेशन ऑर्गनायझेशन, म्हणजे वन्यजीव आणि रस्त्यावर राहणारे सगळ्या प्रकारच्या प्राण्यांसाठी त्यांच्या संवर्धनासाठी काम करणारी एक संस्था। आणि ही संस्था जी आहे ही आम्ही आमच्या विद्यार्थी वयातच आम्ही सुरुवात केली होती। 2008 पासून या वन्यजीव क्षेत्रासोबत माझं काम सुरू आहे। मी सर्पमित्र म्हणून सुरुवात केली होती। त्यानंतर कॉलेजमध्ये असताना माझे सहकारी मित्र गणेश अकर्ते, निखिल फुटाणे आणि माझा स्वतः लहान भाऊ भूषण सायंके, या सगळ्या आम्ही सगळ्या मुलांनी सोबत येऊन एक कुठेतरी संस्था असली पाहिजे, या संस्थेने शहरामध्ये जे प्राणी असतात त्या प्राण्यांना मदत करणारी एक संस्था असली पाहिजे या भावनेतून आम्ही संस्था सुरू केली होती। तेव्हा फार काही मोठा आमचं उद्देश नव्हतं किंवा फार काही मोठा आमचा असा सेटअप नव्हता। सायकलवर फिरणारे आम्ही सगळे मित्र होतो आणि त्यातूनच प्राण्यांना वाचवण्याची एक फक्त एक जिद्द आपण त्याला म्हणू शकतो, तर त्यातून आम्ही हा प्रवास सुरू केला होता। सुरुवात करत असताना अमरावती शहर हेच आमच्यासाठी एक टार्गेट होतं। शहरात निघणारे साप, लोकांच्या घरी निघणारे साप, या सापांना रेस्क्यू करणे, त्यांना फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मदतीने नंतर पुन्हा फॉरेस्टमध्ये रिलीज करणे, शहरात असणाऱ्या शाळेमध्ये जाऊन जनजागृती करणे, सापांना मारू नका किंवा मग सर्पदंशी झाल्यास काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीवर आम्ही एक हा उद्देश मराठी आम्ही संस्थेची सुरुवात केली होती।
0: अच्छा सर, एखादा प्राणी अपघातग्रस्त झाला असेल किंवा गंभीर जखमी झाला असेल किंवा आजारी अवस्थेत आपल्याला जर तो आढळला असेल तर त्याची माहिती संस्थेला कशी मिळते आणि माहिती मिळाल्यानंतर रेस्क्यू पासून उपचारापर्यंतची जी संपूर्ण प्रक्रिया असते ती नेमकी कशा पद्धतीने पार पडते?
2: अमरावती शहरामध्ये जसं आपण बघतो की आज माणसांच्या उपचारासाठी सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत आणि इथून 10 वर्ष आधी म्हणा किंवा 15 वर्ष आधी म्हणा सगळ्या प्रकारच्या सुविधा, अँब्युलन्स, सगळ्या गोष्टी होत्याच, फक्त काही क्रिटिकल सर्जरी होत्या किंवा काही ट्रीटमेंट प्रोसिजर होत्या जे अमरावतीमध्ये होत नव्हते, त्यासाठी बाहेर नागपूर किंवा पुणे मुंबई साईडला आपल्याला जावं लागायचं। परंतु अमरावती शहरामध्ये माणसांसोबतच प्राणी राहतातच आणि समन्वयातून काय होते की कधी कधी काही क्रुएल्टीच्या केसेस होतात। आपण जेव्हा शहर आपण म्हणतोय की आपलं शहर दररोज वाढत आहे, त्या दररोज वाढण्याच्या आपण जे विकास आपला होतोय त्यासोबतच अॅनिमलला कुठेतरी सॅक्रिफाईस करावं लागत आहे। म्हणजे आज माणसांची राहण्याची जागा जेव्हा माणसं व्यापतात तर तेव्हा प्राण्यांची जागा घेतली जाते आणि प्राण्यांची जागा घेत असताना त्या प्राण्यांना पर्याय व्यवस्था म्हणून रस्त्यावर यावं लागते, तर अशा वेळेस त्यांचे अपघात घडणे किंवा प्राण्यांना वेगळ्या प्रकारचे आजार होतात, ते जखमी होतात किंवा एखाद्या संकटग्रस्त परिस्थितीमध्ये फसतात। तुम्ही एखादं उदाहरण बघू शकता की जर उन्हाळ्याची वेळ आहे आणि कुठे पाणी जर अवेलेबल नाही आहे तर अशा वेळेस जेव्हा ते पाण्याच्या शोधात प्राणी निघतात तर विहिरीला ज्या विहिरीला कठडे नसतात अशा विहिरीमध्ये जाऊन पडतात किंवा मग आपण संक्रांतीच्या वेळेस बघतो की म्हणजे नारळ मांजे पतंग उडवले जाते आणि ते मांजे झाडावर गुंतून पडतात, तर त्या मांजांमध्ये

0: पक्षी अडकून जातात, अशा प्राण्यांना किंवा पक्ष्यांना स्वतःची सुटका करून घेता येत नाही. तर
1: बरोबर.
0: अशा वेळेस मग जे अमरावती शहरातले प्राणीप्रेमी नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत वसा संस्थेची हेल्पलाईन जो नंबर आहे तो नंबर त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे. सोशल मीडिया थ्रू म्हणा किंवा मग न्यूज पेपर मधून म्हणा, तो नंबर त्यांच्याकडे आहे आणि लोक तो नंबरला आम्हाला हेल्पलाईनला कॉल करतात. अमरावती शहरात सीझन आहे तर त्या सीझन मध्ये दररोजचे 22 ते 30 रेस्क्यू कॉल अमरावती शहरातून आम्हाला येतात फक्त प्राण्यांच्या मदतीसाठी. आणि जे सापांचे कॉल असतात ते वेगळे आहे याच्याशिवाय. तर अशा वेळेस जेव्हा कुठलेही एक रेस्क्यू हेल्पलाईनवर माहिती मिळते तर त्या जो कोणी आमचा कॉलर असतो त्या कॉलरला आम्ही कुठल्या प्रकारचा प्राणी आहे, तो कुठल्या लोकेशनवर आहे आणि त्याला नेमकं काय झालेलं आहे एवढ्या छोट्या गोष्टीचा आम्ही त्यांना व्हिडिओ मागून घेतो. त्यावरून त्या केसेसचं आपल्याला आयडेंटिफिकेशन होते की हे केसेस किती प्रायोरिटी आपल्याला करायची आहे. कारण 30 कॉल करायचे आहे, अमरावती शहरात एकच फक्त टीम आपल्याला कार्यरत असल्यामुळे ज्या प्राण्याला खरोखर गरज आहे, कमी वेळेत आपल्याला पोहोचलं पाहिजे अशा प्राण्यांची मदत आम्ही प्रायोरिटीजली करतो. त्यानंतर फक्त काहीतरी आजार आहे किंवा मग त्याला जाऊन चेकअपच करायचं आहे, डिवॉर्मिंग करायचं, तशा वेळेस आम्ही त्याला सेकंड प्रायोरिटी देतो. तर अशा वेळेस जेव्हा ती माहिती प्राप्त होते तर त्या माहिती तो व्हिडिओ बघितल्यानंतर मग आमचे डॉक्टर ठरवतात की त्या कॉलवर आपल्याला अँब्युलन्स पाठवायची आहे की बाईक टीमने जायचं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर मग टीम तिथे जाते, त्या प्राण्याला आवश्यक असलेली ट्रीटमेंट करते. यामध्ये दोन कॅटेगरी असतात, जसं एक ऑनसाईट ट्रीटमेंट असते आणि दुसरी ऍडमिशनची केस असते. लहानसान जखम आहे किंवा लहानसान आजार आहे तर त्याला आमची जी प्रायव्हेट टीम आहे ती जाऊन जागेवर ट्रीटमेंट करते, त्याला जे काही गोळ्या औषध द्यायचे ते देते आणि तिथून ते परत येऊन जातात. पण अशा काही केसेस असतात ज्यामध्ये ट्रकच्या खाली अॅनिमल चिरडलेला असतो किंवा कोणतरी गरम पाणी फेकलेलं असते, तर अशा वेळेस त्या अॅनिमलला रस्त्यावर आपण ट्रीट नाही करू शकत. तर मग अशा वेळेस आमची अॅम्ब्युलन्स जाते, ती टीम त्याला रेस्क्यू करून पुन्हा रेस्क्यू सेंटरला घेऊन येते. इथे डॉक्टर सुमित वैद्य सर त्या प्राण्याचं पूर्ण चेकअप करतात आणि त्यानंतर जी आवश्यक त्याची काळजी घ्यायची आहे, जी काही ट्रीटमेंट करायची आहे किंवा काही जर आवश्यक आपल्याला काही सर्जरी करायची असेल तर त्या सगळ्या गोष्टीची सगळी प्रोसिजर आम्ही आमच्या सेंटरला परफॉर्म करतो.
1: अच्छा सर, मगाशी तुम्ही बोलताना सांगितलं की वसाचा एक हेल्पलाईन नंबर आहे, तर तो हेल्पलाईन नंबर कोणता आहे जेणेकरून आपले हे जे श्रोता वर्ग सध्या ही मुलाखत ऐकत आहेत तर त्यांनाही कधी भविष्यात असे कुठे प्राणी आपल्याला आढळले किंवा असं काही दिसलं आढळून आलं तर ते नक्कीच आपल्या संस्थेशी संपर्क साधते.
0: मला आवडेल तो नंबर शेअर करण्यासाठी. आपण नोंदून घेऊ शकतो 8855 8155 01.
1: पुन्हा एकदा सांगा
0: 8855 8155 01.
1: चला श्रोते हो, हा नंबर लक्षात ठेवा आणि असं काही आपल्याला आढळल्यास त्यांच्याशी नक्की संपर्क साधा. सर, रेस्क्यू केलेल्या प्राण्यांवर उपचार नेमकं कोण करतं, त्यांच्या सोबत पशुवैद्यकीय सुविधा असतात का, औषधोपचार आहेत, पुनर्वसन आहे आणि पूर्णपणे झाल्यानंतर त्यांची व्यवस्था ही कशा पद्धतीने केली जाते, या संबंधीचा जो काळ असतो, कालावधी असतो, हा तुम्ही कशा पद्धतीने पार पाडता?
0: बघा, सेंटरला येणारे किंवा रेस्क्यू हेल्पलाईनवर येणाऱ्या प्रत्येक असा काहीतरी वेगळी असते. म्हणजे आज दररोजचे 7-8 जरी आपल्याला ऍक्सिडेंटचे केस आले तर ते वेगळ्या प्रकारचे ऍक्सिडेंट झालेले असतात. एखाद्याचं डोक्याला मार लागल्यामुळे त्याचा डोळा निकामी झाला असू शकते, त्याच्या पायावरून गाडी गेल्यामुळे त्याचे पायाचे हाड तुटलं असू शकते किंवा पाय पुन्हा अँपूट करायला लागू शकते. तर अशा वेळेस आपल्याकडे जी पॅरामेट्री टीम आहे तर ती टीम आमच्या सेंटरचे डॉक्टर सुमित वैद्य सर आहेत, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते केस ऍडमिट करायची का किंवा त्याला ऑनसाईट ट्रीटमेंट करायचं का याचा पहिला निर्णय घेते. त्यानंतर आमचे दुसरं टास्क असते की आपण ज्या प्राण्याला जर सेंटरवर आणलं आणि आणल्यानंतर आपण ट्रीटमेंट जरी करत आहोत तर ट्रीटमेंट केल्यानंतर याचं समोरचं जीवन कसं असेल, कारण संस्था जी काम करते, संस्थेचा जो सेटअप आहे तर तो सेटअपवर आपण फक्त रेस्क्यू सेंटर आणि व्हेटरनरी हॉस्पिटल चालवतोय. म्हणजे एका हॉस्पिटलचा कॉन्सेप्ट तोच असतो की जेव्हा एक पेशंटचा बेड खाली होईल तेव्हाच आपण दुसऱ्या पेशंटला इथे ऍडमिशन देऊ शकतो. आणि जर असा प्राणी आपल्याकडे आला आणि त्या प्राण्याला आपण अँपूट केलं, तसं एखादा अवयव आपण काढला, त्यानंतर जर तो प्राणी रस्त्यावर जगू शकत नसेल तर त्याचं समोरचं जीवन पिंजऱ्यात जाईल का किंवा मग तो कुठल्या तरी एका व्यक्तीवर डिपेंड होईल का, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्हाला समोर त्या प्राण्याचा निर्णय घ्यावा लागतो. जेव्हा केसेस आपल्याकडे येतात तर तेव्हा डॉक्टर सुमित वैद्य सर त्या केसेसवर अशी सर्जरी करतात की ते सर्जरी झाल्यानंतर तो प्राणी परत रस्त्यावर जाऊन त्याचं जीवन व्यतीत करू शकला पाहिजे. सोबतच आम्ही आमच्या सेंटरला आल्यानंतर त्या प्राण्याला खाद्य त्या प्रकारचं देतो की त्याला इझिली इथून गेल्यानंतर रस्त्यावर ते खाद्य उपलब्ध झालं पाहिजे. दुसरी गोष्ट आमची महत्वाची राहते की जे खूप जास्त न्यूनटल आपण ज्याला म्हणतो, जे लहान पिल्लं असतात कुत्र्यांची म्हणा मांजरींची म्हणा, तर अशा वेळेस त्या फेज मध्ये असतात ज्या फेज मध्ये त्यांना आई शिकवते की रस्त्यावर त्यांना सर्व्हाइव्ह कसं करायचं आहे आणि ऍक्च्युअली त्याच फेज मध्ये ते इंज्युअर्ड होऊन आपल्याकडे येतात. अशा वेळेस त्या फेजवर त्यांना आई माहित नसते. आमचं मेन उद्देश असते की त्यांना बरे करून त्यांचा जीव वाचवायचा असतो. परंतु त्या फेज मध्ये काय होते की ते अॅनिमल आमच्या केअरटेकरवर सगळे डिपेंड होऊन जातात. त्यांना हाताने भरवणे किंवा एका व्यक्तीचा असतो आणि व्यक्ती दूध पाजताय, त्याला वाटते की आपली हीच आई आहे आणि तो त्याला सगळं बघतो. पण त्याला रस्त्यावर गेल्यानंतर त्याला हे माहित नाही की रस्त्यावर आपल्याला पाणी कुठे भेटणार आहे, रोड कसा क्रॉस करायचा आहे, रात्रीच्या वेळेस कुठे थांबायचं असते आणि दिवसा कुठे थांबायचं असते. मग अशा प्राण्यांना परत रस्त्यावर सोडणे आमच्यासाठी एक चॅलेंज असते. मग संस्था काय करते अशा वेळेस की अशा प्राण्यांना थोडंसं मोठे होई पडतं, 2-2.5 महिने झाल्यानंतर त्यांना आम्ही लसीकरण करतो आणि आमच्या सोशल मीडियाच्या हँडल माध्यमातून आम्ही त्यांना दत्तक प्रक्रियेत टाकतो. तुम्हाला नवल वाटेल की जसं माणसांचे बाळ आपण एखाद्या अनाथाकडून दत्तक घेऊ शकतो आणि त्याच्यासाठी फॉर्मॅलिटी आपल्याला करावं लागते, कोर्टच्या परमिशन पण सगळ्या गोष्टी असतात, तसं

0: सिटीज पुरुषात वसा संस्थेतील केल्या जाते.
1: अच्छा,
0: आज आमच्या या जवळपास 16 वर्षा प्रवासात 1200 वर अडॉप्शन झालेले आहेत.
1: अरे वा.
0: आणि या 1200 अडॉप्शन मध्ये आमचे कुत्रे, कुत्र्यांची पिल्लं, मांजरी, मांजरींची पिल्लं, बकरी, गाई हे सगळे अडॉप्ट झालेले आहेत. आणि आम्ही जे प्राणीप्रेमी लोकांना देतो तर त्यांच्याकडून एक अरेंजमेंट करून घेतो की बाबा तुम्हाला जिथे तुम्ही ठेवणार आहात तर त्या ठिकाणचं तुमचं घर कसं आहे, त्या घराला कंपाऊंड आहे का. आणि सर्वात मेन हे असते की ते लोक प्राणीप्रेमी असले पाहिजे. महत्वाचं हे राहते की बरेच वेळा दत्तक घेत असताना लहान मुलांच्या हट्टापायी कुत्र्यांच्या मांजरींची पिल्लं घरी आणल्या जातात. आणि मुलांना कसं आहे की आज एक तुम्ही 10 हजाराचं खेळणं विकत घेऊन आणि 10 रुपयाचं खेळणं विकून घ्या, तो दोन्ही खेळण्यासोबत फक्त 4 दिवस खेळेल जोपर्यंत त्याचं मन भरत नाही. आणि मन भरल्यानंतर त्याच्यासाठी त्या 10 रुपयाच्या खेळण्याची आणि 10 रुपयाच्या खेळण्याची मूल्य सारखंच राहणार आहे, कुठे म्हणजे पडलं नाही. सेम तीच कंडिशन प्राण्यांसोबत होऊ नये यासाठी आम्ही आधी जे अडॉप्टर आमच्याकडे येतात त्यांची मानसिक तयारी करून घेतो.
1: अच्छा,
0: की तुम्ही जर आज एक पिल्लू आमच्याकडून 2 वर्ष पिल्लू घेऊन चालले तर इथून तुम्हाला 15 वर्षाचा एक बॉन्ड त्याच्यासोबत करायचा आहे, एक कंपनी तुमचा तयार करायचं की 15 वर्ष तुम्हाला प्राण्यांना सांभाळायचं आहे. कारण बेसिक त्यांचं तेवढं आयुष्य असते. जरी आपण माणूस म्हणून आपण म्हणू शकतो की चला याला काय संबंध आहे, पण प्राणी काहीतरी नातं तुमच्यावर तयार करतात. ते विश्वास ठेवतात की ही व्यक्ती मला जर घरी घेऊन चालली आहे तर ही व्यक्ती मला 2 टाइम पोटभर जेवायला देईल, मला झोपायसाठी प्रॉपर व्यवस्था करेल, मी जेव्हा केव्हा आजारी पडेल तेव्हा मला हे वैद्यकीय उपचारासाठी मला दवाखान्यात घेऊन जातील, जेव्हा केव्हा माझ्यावर संकट येईल तेव्हा हाच व्यक्ती माझ्यासोबत उभा राहील, एवढं ते त्यांच्या मनात तयारी करून ठेवतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीची, समोरच्या फॅमिलीची जर तशी सगळी तयारी असेल तर मग आम्ही अडॉप्शन मध्ये ऍनिमल देतो. आणि अडॉप्शन देत असताना आमचं एक काही फॉर्मॅलिटी असतात, जसं की आम्ही अडॉप्शनची फीस घेतो. आज झालेलं आहे की आज आपण जर कोणाला कुठली गोष्ट फुकट दिली तर त्या गोष्टीचं कुठलं मोल राहत नाही. त्यामुळे आम्ही काय केलं की कुत्र्याचं जर पिल्लू असेल साधारण 2 महिन्याच्या वरचं तर त्याला आम्ही 500 रुपये फीस घेतो. आणि समोरच्या फॅमिलीला जर 500 रुपये द्यायचे नसतील तर मग त्यांनी काय केलं पाहिजे, तर त्यांनी सेंटरला लागणारा 500 रुपयाचा तांदूळ, 500 रुपयाचं मेडिसिन, 500 रुपयाचं ढेप, 500 रुपयाचं गुड असं काहीतरी तुम्ही संस्थेत द्यायचं आणि इथून पिल्लू घेऊन जायचं. या प्रकारे सगळे त्या ऑप्शनचे प्रोसिजर चालते आणि उपचार प्रोसिजर आमची अशीच असते.
1: अगदी खूप छान संकल्पना आहे. कारण कधी कधी काय होतं की आई वडिलांना जरी त्या प्राण्यांविषयी काही वाटत नसलं तरी त्यांच्या मुलांना वाटत असतं की आपल्या घरी कुत्र्याचं पिल्लू असायला पाहिजे, मांजरीचं पिल्लू असायला पाहिजे. पण आजचे जे आधुनिक आणि धावपळीचं जे युग आलेलं आहे याच्यामध्ये आई वडिलांना देखील मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो आणि त्याच्यात प्राण्यांना आपण कुठे लक्ष देणार ही भावनिकता सगळ्या लोकांमध्ये झालेली आहे. आणि अशा वेळेस मुलांच्या हट्ट्यापायी आपण प्राणी अडॉप्ट करून घेतो पण त्याच्यावरती लक्ष देणं मात्र कधी होत नाही. तर तुमच्या संस्थेच्या वतीने ते तुम्ही खूप सुंदर करून घेतला आहात. जसं आता तुम्ही सांगितलं की वन्य प्राणी आहेत किंवा पाळीव प्राणी आहे यांच्या रेस्क्यू मध्ये नेमका काय फरक आपल्याला जाणवतो आणि जेव्हा वन्य प्राणी आपल्याला आढळले तर नागरिकांनी स्वतः काही करण्याऐवजी नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी, किंवा मग कुठला एखादा प्राणी आपल्याला जखमी झालेला दिसतो आहे तर अशा वेळेस तिथे उपस्थित असलेल्या सामान्य नागरिकांनी देखील कोणती काळजी घेता येऊ शकते याविषयी आपण काय सांगू.
0: रस्त्यावर प्राणी आणि वन्यजीव, तर वन्यजीवामध्ये काही नियम आहेत जे नियम त्यांच्या संरक्षणासाठी आपले तयार केलेले कायदे आहेत आणि त्यांना रेस्क्यू करण्यासाठी एक ऑथॉरिटी जी असते ती म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटची आहे. अशा वेळेस आपण एक नागरिक म्हणून, सुजाण नागरिक म्हणून त्यांची मदत काय करू शकतो, आपण एवढंच करू शकतो की त्या प्राण्याला तेवढं सुरक्षित करणे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या रेस्क्यू हेल्पलाईनवर कॉल करणे. कारण दोन्ही प्राण्यांचं जो बिहेवियर असतं ते वेगळं आहे. आज वन्य प्राणी माणसांना खूप कमी पाहतात, ते कॅप्चर मायोपॅथी मध्येच त्यांची डेथ होऊ शकते. जे आज आपण विचार करू की एका गायीला वाचवणे कसे आणि एका हरणाला वाचवणे कसे, हरणाला जर आपण डायरेक्ट हात लावायचा प्रयत्न केला तर तो कॅप्चर मायोपॅथी मध्ये जाऊनच, त्या ट्रेस मध्ये जाऊनच तो मरेल. आपली जरी भावना असेल की त्याला वाचवायचा आहे पण तो मरून जाईल, पण एका गायला जर तुम्ही जखम झाल्यानंतर किंवा ऍक्सिडेंट झाल्यानंतर वाचवले गेले तर तिचे जगण्यात चान्सेस 80% राहील. कारण तिने दररोज ती माणसं बघते, दररोज त्यांचा स्पर्श सहन करते, पण हरण या सगळ्या गोष्टी दररोज सहन करत नाही. दुसरी गोष्ट असते की काही प्राणी असे असतात किंवा काही इन्सिडेंट असे असतात की इन्सिडेंट मध्ये आपल्याला माहित आहे की रस्त्यावर ऍक्सिडेंट झालाय तर त्याला 2 घोट पाणी पाजलं तर तो वाचेल. ऍक्च्युली असं नाही करायला पाहिजे. जेव्हा आपण पाणी पाजायला जातो कंडिशन अशी असते की त्या कंडिशनला शरीर जे आहे श्वसन जे करते ती तोंडावाटे करते, हीट झालेलं असते किंवा मग त्यांना लागलेलं असते, रक्त वाहत असते, तर अशा वेळेस ऑक्सिजन सप्लाय जास्त पाहिजे असते बॉडीला. तेव्हा ती नाकाद्वारे आणि तोंडाद्वारे ते श्वसन करते. आणि अशा वेळेस जेव्हा आपण पाणी पाजायला जातो आपली भावना चांगलीच असते, परंतु ते पाणी तोंडावाटे अन्नलिकेत न जाता ते श्वासनलिकेत जाते आणि श्वासनलिकेत गेल्यानंतर ते कार्डियक अरेस्ट आणि बाकी सगळे प्रॉब्लेम होऊ शकतात. ज्यामुळे आपण म्हणू शकतो की बरे करे ब्रह्महत्या, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात की आपण 2 घोट पाणी पाजलं आणि म्हणून माझ्या हातचं पाणी पिऊन त्यांनी जीव सोडला, ऍक्च्युअली तो आपल्या पाणी पाजल्यामुळेच मेलेला असतो. कारण ते श्वासनलिकेत गेल्यानंतर ते पाणी ते त्याच्यासाठी एक प्रकारे मृत्यूचं काम करते आणि तो प्राणी मरून जातो. रस्त्यावरचा कुत्रा मांजर आहे आणि तुमच्या आपल्या मध्ये तेवढी हिंमत आहे तर आपण त्याला जाऊन थोडं रस्त्याच्या बाजूला घेऊ शकतो किंवा त्याला मग आपण एखादा कपडा त्याच्या डोळ्यावर टाकू शकतो, एवढी आपण तेवढी काळजी घेऊ शकतो.
1: सर, आजच्या या आपल्या कार्यक्रमामध्ये पहिलं गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे, तर पहिलं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल?
0: संत तुकारामाचाच एक अभंग आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, तर आपल्या तो विषयाला अनुसरूनच आहे तर तो ऐकायला आवडेल.
1: नक्कीच, चला श्रोते हो आपण ऐकूया छानसं हे गीत.

0: श्रोतेहो, आपण बातचीत करीत आहोत शुभनाथ साळींके यांच्याशी, जे वसा संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत. सर, प्राण्यांवरील क्रूरता रोखण्यासाठी भारतात कोणकोणते महत्वाचे कायदे आहेत आणि प्राण्यांवर अत्याचार होताना आपल्याला दिसल्यास नागरिकांनी कायदेशीर दृष्ट्या कोणती पावले उचलावीत याविषयी आपण काय सांगाल?
1: सगळ्या प्रकारचे कायदे आणि सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. फक्त हा प्राणी जो घटक आहे किंवा पशुसंवर्धन हा जो विभाग हा दुर्लक्षित राहिलेला आहे. यासाठी 1960 मध्येच प्राणी संरक्षण कायदा तयार झाला होता. वन्यजीवांचा कायदा वेगळा आहे, तो 1900 त्यात बरेच अमेंडमेंट झाले आणि बऱ्यापैकी स्ट्रिक्ट झालेला आहे. परंतु रस्त्याच्या प्राण्यांसाठी जो क्रुएल्टीचा जो ऍक्ट आहे त्याला आपण म्हणू शकतो, त्यामध्ये अमेंडमेंट अजून झालेला नाही आहे. आणि या कायद्याअंतर्गत जेव्हा एखादा गुन्हा दाखल होतोय, जर समजा कोणी आपल्या समोर एखाद्या प्राण्याला जीवितहानी केली किंवा मारून टाकली आणि अशा वेळेस तो समोरचा व्यक्ती आरोपी जरी सिद्ध झाला, तरी आज कोर्टात तो व्यक्ती फक्त 50 रुपये फाईन देऊन निघू शकते. म्हणजे आपण बघू शकतो की एका प्राण्याच्या जीवाची किंमत फक्त 50 रुपये आहे.
0: आणि हे अगदी चुकीचं आहे, कारण आता आपण जेव्हा बघतो की रस्त्याने खूप कुत्रे आपल्याला दिसतात, ते येता जाताना कोणाला तरी चावत असतात, तो पिसळलेला कुत्रा असतो. फोन वारंवार केल्यानंतरही महानगरपालिकेअंतर्गत म्हणा किंवा इतरही संस्थांना केल्यानंतर ते तिथून हटवले जात नाहीत. मग अशा वेळेस काही नागरिक जे असतात, ते गरम पाणी फेकणे असो, त्याला चटका देणे असो, किंवा मग त्याला पकडून कुठेतरी नेऊन टाकणे असो पोत्यात भरून, तर हे कुठेतरी त्याची सुद्धा नुकसान होते आहे आणि एका मुख्य प्राण्याला आपण मारतो आहे, हे कुठेतरी संवेदनशील

0: तर अशा वेळेस नेमकं कठीण प्रसंग नागरिकांवरही असतो आणि प्राण्यांमध्ये पण तो उद्भवताना आपल्याला दिसतो, तर अशा वेळेस आपण काय करायला हवं?
1: सर्वात महत्त्वाचं आहे की जेव्हा हे प्रसंग उद्भवतात त्याचं मूळ आपण शोधायला पाहिजे की नेमका हा प्रॉब्लेम कुठून येत आहे. आज अमरावती शहरामध्ये महानगरपालिका इतक्या वर्षांहून कार्यरत आहे आणि हे सगळे जे प्रॉब्लेम येतात, गाळ्यांच्या मागे कुत्रे धावतात, लहान मुलांवर आज अटॅक होत आहे, हे का बरं होत आहे की कुत्र्यांची नसबंदी प्रॉपर न झाल्यामुळे.
0: सर मग अशी तुम्ही बोलताना सांगितलं की लसीकरण कुत्र्यांना असो किंवा इतरही प्राण्यांना असो हे करणं खूप गरजेचं असतं, तर अशा वेळेस पाळीव प्राणी जे पाळतात अशा नागरिकांनी त्यांचं आरोग्य, लसीकरण, आहार आणि सुरक्षतेबाबत कोणकोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेणं महत्वाचं असतं याविषयी काय सांगाल?
1: सर्वात महत्वाचं आहे की जेव्हा आपण कुठला प्राणी आपल्या घरी आणतोय तर तो आणायच्या आधी आपल्या घराची व्यवस्था तशी आहे का आणि त्याच्या आरोग्याबद्दलची आपल्याला बेसिक माहिती आहे का, ही खूप गरजेची बाजू आहे. त्यानंतर प्राणी जर आपण घरात आणतोय तर सर्वात महत्वाचं असते अँटी रॅबिस वॅक्सिनेशन, ज्यामध्ये रॅबिस हा खूप फॅटल डिसीज आहे आणि यावर जनावरच काय तर माणसावर सुद्धा कुठल्याच प्रकारचा उपायच नाही, कुठल्या प्रकारचं औषधी उपलब्ध नाहीये, परंतु तो आपल्याला टाळता येतो जर आपण त्याचं लसीकरण किंवा आपण त्याचं वॅक्सिनेशन जर आपण केलेलं असेल तर. अशा वेळेस फक्त त्या घरच्या प्राण्यालाच नाही, ज्या घरी तो पेट आहे त्या घरच्या लोकांनी सुद्धा

0: बेसिक माहिती आहे का,
1: बरोबर.
0: ही खूप गरजेची बाजू आहे. त्यानंतर प्राणीज आपण घरात आणतोय तर सर्वात महत्वाचं असते अँटी रॅबिस वॅक्सिनेशन, ज्यामध्ये रॅबिस हा खूप फॅटल डिसीज आहे आणि यावर जनावरच काय तर माणसावर सुद्धा कुठल्याच प्रकारचा उपायच नाही, कुठल्या प्रकारचं औषधी उपलब्ध नाहीये, परंतु तो आपल्याला टाळता येतो जर आपण त्याचं लसीकरण किंवा आपण त्याचं वॅक्सिनेशन जर आपण केलेलं असेल तर. अशा वेळेस फक्त त्या घरच्या प्राण्यालाच नाही, ज्या घरी तो पेट आहे त्या घरच्या लोकांनी सुद्धा वॅक्सिन स्वतःला करून घेणे आवश्यक असते. याचं मोफत वॅक्सिनेशन जे आहे ते माणसांसाठी इरविन दवाखान्यामध्ये उपलब्ध आहे, तिथे आपण करून घेऊ शकतो. आणि प्राण्यांसाठी खूप कमी दरात हा वॅक्सिनेशन वस्त्र संस्था दर शनिवार रविवारी वॅक्सिन कॅम्पेन घेते तर कमी दरामध्ये करून मिळते, किंवा आपण जे प्रायव्हेट व्हेटरनरी डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडे आपण करून घेऊ शकतो. सोबतच 7-in-1, 9-in-1 आणि ऑल इन वन या प्रकारचे वॅक्सिन आहेत ते कुत्र्यांना लागते. फेलोसेल नावाचं एक वॅक्सिन असते ते मांजरींसाठी आपल्याला कामात येते आणि यातून प्राण्यांची सुद्धा सुरक्षितता होते आणि जो परिवार त्या प्राण्यांची काळजी घेतो त्यांची सुद्धा सुरक्षितता होते.
1: सर, वसा संस्थेच्या कार्यात स्वयंसेवकांची भूमिका नेमकी किती महत्वाची आहे? युवक, विद्यार्थी किंवा समाजातील इतरही नागरिकांना या सेवा कार्यात सहभागी व्हायचं असल्यास त्यासाठी काय प्रक्रिया आहे याविषयी काय सांगाल?
0: संस्था जी की प्रॅक्टिकल काम करत असते आणि जर स्वयंसेवकच नसेल तर ते काम तेवढं इम्प्लिमेंट करणार नाही शहरामध्ये. आज वसा संस्थेच्या रेस्क्यू सेंटरवर 18 लोकांचा स्टाफ आहे जो 24 तास कार्यरत असतो, परंतु 18 लोक पूर्ण शहरभराचा कारभार नाही सांभाळू शकत आणि संस्थेचं तेवढं कामही समोर आपण वाढवू शकत नाही. पण अशा वेळेस आमचे जे व्हॉलंटियर्स आहेत त्यामध्ये मी प्रामुख्याने नाव घेईल की जसं आमचे तेजस्वी पाटील मॅडम आहेत, त्यानंतर आमचे जैन साहेब आहेत, लड्डा सर आहेत, हे बरेच लोक आहेत जे लोक ग्राउंड लेवलवर वसा संस्थेचं काम जे आहे ते करतायत आणि त्यामध्ये कुठलाही मोबदला न घेता ते स्वतःच सगळ्या गोष्टी करतायत. यामध्ये आमचं बेसिक महत्वाचं काम राहते की अमरावती शहरातल्या ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये प्राण्यांबाबत करुणा कशी निर्माण करता येईल, त्यांना कसं प्राण्यांबाबत सगळं सांगता येईल, तर यासाठी आम्ही तो एक अवेअरनेस प्रोग्राम त्यामध्ये घेत असतो. सोबतच दुसरं की जे प्राणी रस्त्यावर राहतात त्या प्राण्यांचं फिडिंग प्रॉपर, त्यांना जेवण जर वेळेवर मिळालं तर ह्या कॅज्युअलिटी कमी होतील, तर त्यासाठी आमचे व्हॉलंटियर्स काम करतात. सोबतच वसा संस्थेमध्ये जे उपचार घेणारे प्राणी आहेत त्या प्राण्यांच्या उपचारास लागणारी आर्थिक मदत किंवा मग त्यांच्या काळजी घेण्यासाठी लागणाऱ्या खाद्याची मदत हे सगळं व्हॉलंटियरच्या माध्यमातूनच आपण करू शकतो. तर यासाठी सर्वात जास्त आवश्यक असतात ते म्हणजे मेजर आपले हँड्स. सोबतच जर असे काही प्राणीप्रेमी असतील ज्या कार्यक्रम ऐकत असतील आणि त्यांना वसा संस्थेत जुळायचं असेल तर आमच्या ह्या जो आम्ही रेस्क्यू हेल्पलाईन नंबर दिला त्यावर त्यांनी कॉल करायचा, सेंटरला एकदा भेट घ्यायची आणि या कामात ते कसं सहभागी होऊ शकतात यासाठी आपण त्यावर त्यांना जुळून घेऊ शकतो. फक्त आमची एक अट अशी राहते की व्यक्ती जो आहे ते मनाने प्राणीप्रेमी असायला पाहिजे.
1: अगदी बरोबर. संस्था चालवताना कोणती मोठी आव्हानं आपल्या समोर येतात? आर्थिक मदत, मनुष्यबळ, वैद्यकीय सुविधा आणि जनजागृती, यापैकी कोणत्या क्षेत्रात अधिक सहकार्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं?
0: तुम्ही जेवढे विषय सांगितले सगळ्या क्षेत्रामध्ये आज संस्थेला गरज आहेच, कारण संस्थेने 2011 पासून जेव्हा प्रवास सुरू केला होता तेव्हा जे अडथळे ते आजही अडथळे आहेत, कारण शहरांमध्ये तेवढं जागरूकता नाही आहे. एक हॉस्पिटल चालवत असताना आपल्याकडे मेडिसिनचा एक स्टॉक प्रॉपर असला पाहिजे, आपली गाडी जी अँब्युलन्स आला त्याच्या पेट्रोलसाठी आपल्याला एक निधी आपल्याकडे असला पाहिजे. सेवाधारी 24 तास काम करतात तर त्यांच्यासाठी पगार म्हणून ते पण एक मानधन जे त्यांना द्यावं लागतं, तर महिन्याचं मानधनाची सोय आपली असलीच पाहिजे. जे प्राणी उपचार घेत आहेत तर त्यांना 2 टाइम पोटभर त्यांचा जो सकस आहार आहे तो त्यांना मिळाला पाहिजे, यासाठीचे सगळ्या प्रकारची मदत संस्थेला आवश्यक असतेच. आणि सगळ्यात मोठं आव्हान जे आहे ते आव्हान आहे आमच्या समोर प्रकल्पासाठी निधी उभारणे. आणि आपण जेव्हा बघतो की मनुष्यबळ जेव्हा आपण लावतो तर आज गायीचं शेण काढण्यासाठी कोणीही मिळून जाईल, परंतु कुत्र्या मांजरींची घाण साफ करणारे फार कमी लोक असतात. त्यासाठी मनात कुठे करुणा लागते तेव्हाच ते काम करू शकतात. आणि आज जरी आम्ही हॉस्पिटल चालवलो तरी ह्या 11 ते 5 टाइम मध्ये चालणारं हॉस्पिटल नाहीये, 24 तास सुरू असते. तुम्ही तुमच्या जेवाच्या ताटावरून तुम्हाला उठवावं लागते की कॉल आलेला आहे, कारण त्या कॉल तेवढा मेजर असतो आणि आपल्याला ते जावं लागत असते. रात्री तुमची झोप मोड होते कारण एखादा कुत्रा रस्त्यावर रक्त झालेला असतो. तर या सगळ्या गोष्टी ज्यांना मान्य आहेत तर असे लोक आणून आपल्याला ते त्यांच्यासोबत आपलं काम करावं लागते. आणि समाजामध्ये प्राणीप्रेमी खरोखर खूप कमी आहेत.
1: नक्कीच. सर, भविष्यात वसा संस्थेचे कोणते महत्वाचे प्रकल्प, उपक्रम किंवा विस्तार योजना आहेत आणि नागरिक त्यामध्ये कशा प्रकारे सहभागी होऊ शकतात याविषयी काय सांगाल?
0: वसा संस्थेचे जे मोठे प्रकल्प आहेत त्यामध्ये सर्वात मोठा प्रकल्प आपला जसं की नसबंदी आणि वॅक्सिनेशनचा, कारण आज अमरावती शहरामध्ये जवळपास 30,000 वर रस्त्यावर राहणारे भटके कुत्री आहेत, त्यांच्या काही पर्सेंट कमी समजामध्ये मांजरी आहेत. आणि हे कुत्र्यांची संख्या आपण जर कमी करायचा प्रयत्न करतोय तर आपल्याला नागरिकांचा सहभाग सर्वात आवश्यक राहणार आहे. म्हणजे जेव्हा नागरिक आपल्याला सपोर्ट करतील तेव्हाच आपण त्यांचा प्रॉपर नसबंदी वॅक्सिनेशन सगळ्या गोष्टी करू शकू. फंड जे आहेत ते फंड महानगरपालिकेकडून म्हणा किंवा गव्हर्नमेंटकडून आपण कुठून तरी ऍडजस्ट करून या सगळ्या गोष्टी करतो, पण सोबतच नागरिकांचा सहभाग खूप महत्वाचा राहू शकतो. सोबतच रस्त्यावर फिरणाऱ्या ज्या गायी आहेत तर त्या गुरांना राहायसाठी आज जागा नाही. म्हणजे आज काय झालं की अमरावती शहर विस्तारित होत असताना त्यांची जे चराईची जमीन होती ते चराईची जमीन आज नष्ट झालेली आहे, त्यांना खायलाच काही मिळत नाहीये, त्यामुळे ती रस्त्यावर आहेत. ते रस्त्यावर असल्यामुळे आज आपले अपघात होत आहेत आणि प्राणी जखमी होत आहेत, पण माणसांची जीवित हानी होऊन राहिली, आपल्या मालमत्ता नुकसान होऊन राहिली. दुसरी महत्वाची गोष्ट की हे जे प्राणी आज कॅटल रस्त्यावर राहत आहेत, आपण जे खरकट रस्त्यावर टाकतो ते आपण डायरेक्ट टाकत नाही, आपण ते पॉलिथिन मध्ये टाकून राहिलो आहे आणि या प्राण्यांना ते समजत नाही की पॉलिथिन कशी उघडायची, त्यामुळे ते पॉलिथिन
1: सहित अन्न.

0: कठीण
1: खातात ते, अशावेळेस त्यांचं ते आजारी पडतात. म्हणजे आज आपण जी एक संकल्पना पाहिली की स्मार्ट अमरावती स्मार्ट सिटी असली पाहिजे, पण त्या स्मार्ट सिटीमध्ये नागरिकांचंच नाही तर तिथे असणाऱ्या प्राण्यांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. हा एक मोठा प्रोजेक्ट ती शहरामध्ये वसा संस्था अनेक वर्षापूर्वी राबवण्याचा प्रयत्न करून राहिली आहे, परंतु जोपर्यंत तेवढं पाठबळ मिळणार नाहीये तोपर्यंत तो प्रोजेक्ट सक्सेस होऊ शकत नाही.
0: खरंच आहे. शेवटी प्राण्यांप्रती संवेदनशीलता, पर्यावरण संवर्धन आणि वसाच्या कार्यात समाजाचा अधिकाधिक सहभाग वाढावा यासाठी आपण अमरावतीकरांना काय संदेश द्याल?
1: आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून अमरावतीकरांना मी हा संदेश देईल की जेव्हा केव्हा आपल्या शहरामध्ये आपल्याला प्राण्यांचा विचार करण्याचा विचार येईल तर तेव्हा माणसांसारखंच त्यांना प्रायोरिटी द्या. कारण आज प्राणी वाचवायचे तर तेवढं महत्वाचं आपल्याला माणसांचं जीवन आहे, तर दोघांनी सायमल्टेनियसलीच ट्रीट केलं गेलं पाहिजे. नागरिकांनी स्वतःहून समोर येऊन प्राण्यांना एक दुजा भाव न देता आपल्या समाजातील ते एक महत्वाचा घटक आहे हे बघून जर हा समजून जर त्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं तर आज जे काही कॅज्युअलिटी होऊन राहिली आहे ते कॅज्युअलिटी होणार नाही. जेव्हा केव्हा नागरिकांना कुठे जर जखमी आजारी प्राणी दिसत आहेत तर ते नक्कीच वसा संस्थेची मदत त्या हेल्पलाईनच्या माध्यमातून ते घेऊ शकतात. सोबतच ज्या लोकांना खरोखर प्राण्यांबद्दल काहीतरी करायचं असते तर त्या लोकांनी त्यांच्या वेळातला वेळ काढून ते सेंटर लेवल वॉलंटिअरिंग करू शकतात. इथे उपचार घेणाऱ्या प्राण्यांसोबत आश्रित असणाऱ्या प्राण्यांसोबत त्यांचा वेळ घालवू शकतात. आम्ही एक नवीन संकल्पना मागच्या 3 वर्षामध्ये राबवत आहे आणि बऱ्यापैकी अमरावतीकरांचा त्याला सहभाग सुद्धा मिळत आहे. तुम्ही म्हणाल ती कुठली संकल्पना आहे? जसं आपण बघतो की आपला वाढदिवस जर असेल, कोणाचं 13वी असेल, स्मृतिपदार्थ असेल किंवा आपल्याकडे नवीन बाळ झालं असेल तर अशा वेळेस आपण काय करतो की अनाथाश्रमात जातो, अंधविद्यालयात जातो आणि तिथे आपण तो जो आपला शिवप्रसंग तो साजरा करतो, त्या लोकांना अनुदान करतो. आम्ही मागच्या 3 वर्षाआधी काय केलं की सेंटर असणाऱ्या प्राण्यांना तुम्ही तुमच्या वर्षनिमित्त एक दिवस अनुदान करू शकता. अन्न सगळं आम्ही तयार करतो, सहयोग राशी सोकाणी तिथे दिली तर त्या दिवशी त्या सगळ्या प्राण्यांना अन्नदान मिळतंय, त्या सगळ्या प्राण्यांना सगळं आहार मिळतो. एक दिवसाची आपण अँब्युलन्स सेवा घेऊ शकतो की अँब्युलन्स जी फिरते त्या अँब्युलन्सचं तुम्ही पेट्रोल जर स्पॉन्सर केलं तर दिवसभर ती अँब्युलन्स जी 25-30 प्राण्यांना रस्त्यात उपचार देणार आहे, मदत करणार आहे, तर ते सगळं श्रेय त्याचं सगळं पुण्य तुम्हाला मिळणार आहे. सोबतच एक दिवसाचा हिरवा चारा, एक दिवसाची आरोग्य सेवा, एक दिवसाची अन्नदान सेवा, एक दिवसाची पशुपालन सेवा, या प्रकारच्या अशा टोटल 15 सेवा आम्ही सुरू केलेल्या आहेत. आणि प्राणीप्रिय लोकांनी खरोखर 3 वर्षात खूप चांगला रिस्पॉन्स त्या सेवेला त्यांनी देणं सुरू केलेलं आहे.
0: अगदी बरोबर. म्हणजे बोलता येणाऱ्या माणसांची सेवा केल्यापेक्षा मुक्या जनावरांची सेवा जर केली तर त्याचं पुण्यही लाभतं आणि विशेष म्हणजे त्यांनाही सहकार्य आपलं मिळतं. खूप छान माहिती आहे आपण आम्हाला दिली. मला एवढंच म्हणावंसं वाटेल, मुक्या जीवांचा आधार व्हा, मुक्या जीवांचा आधार व्हा, मायेचा सुंदर झरा व्हा, त्यांच्या डोळ्यातील वेदना ओळखा, प्रेमाचा दीप सदैव लावा, ना त्यांना शब्द नातं कळतं तरीही करतात प्रेम अपार, भुकेल्या जीवाला घास द्या, तहानलेल्या जीवाला पाणी द्या, झाडांच्या सावलीत त्यांचे घर, निसर्गाशी त्यांचे नाते सुंदर, त्यांचा हक्क जपूया सारे, करुणेचे दीप लावूया घरोघरी, दया माया प्रेम जपूया, प्रत्येक जीवाला आपले मानूया, मुख्या जीवांचा आधार बनूया आणि मानवतेचा खरा सन्मान करूया, खरा सन्मान करूयात. सर, आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना आपण करून दिलीत, त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: श्रोतेहो, आताच आपण लोकजागर या कार्यक्रमात शुभमनाथ सायंके यांच्याशी मुक्या जीवांचा आधार वसा संस्थेची प्रेरणादायी सेवा यात्रा या विषयावर स्नेहल ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं स्नेहल ठाकरे यांनी, तांत्रिक सहाय्य नारायण पवार यांचं होतं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.

0: Ministry of Environment, Forest and Climate Change. This talk was part of a webinar conducted by the Department of Justice.
1: न्याय विभाग द्वारा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात भाग दुसरा. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: कुठे आहे
2: मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी KYC अपडेट?
1: हे तर झटपट काम आहे.
2: कसं?
1: जर KYC डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटर ने सेल्फ डिक्लेरेशन द्या.
2: आणि बाकी चेंजेस
1: घरी बसून व्हिडिओ KYC किंवा आधार OTP बेस्ड eKYC ने. केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमांनी.
2: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. RBI सांगते.
3: KYC सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.
4: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. श्रोत्यांनो, ठीक 10:55 मिनिटांनी आमचा विशेष कार्यक्रम. दरम्यान ऐकूया एक छानसं गीत.

अशोक पत्की यांच्या संगीत निर्देशनात प्रमोद बेचकर यांचं गीत आपण ऐकलत. स्वर स्वप्नील बांदोडकर यांचा होता.

आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्सवर, तसंच प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. श्रोत्यांनो, सकाळचे 10:55 होत आहेत, ठीक 11 वाजता. मन की बात या कार्यक्रमात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आपण ऐकणार आहात. यानंतर लगेचच मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. कृपया प्रतीक्षा करा.

तयार करण्यात आलं होतं। याच्या बांधणीमध्ये 75% स्वदेशी सामुग्रीचा वापर करण्यात आला आहे। आत्मनिर्भर भारताच्या वाढत्या शक्तीचं हे प्रतीक आहे। याच महिन्यात DRDO ने पिनाका लॉंग रेंज गाइडेड रॉकेटचंही यशस्वी परीक्षण केलं। या यशात आमच्या वैज्ञानिकांचे आणि अभियंत्यांचे सामूहिक कष्ट आहेत। 2-3 दिवसांपूर्वी DRDO ने कुशा क्षेपणास्त्राचंही यशस्वी परीक्षण केलं आहे। मित्रांनो, आज संरक्षण सामुग्रीचं उत्पादन असो, संरक्षण निर्यात असो किंवा मित्र देशांबरोबरचं राजकीय सहकार्य असो, भारत सातत्यानं नव्या उंचीच्या दिशेनं पुढे जात आहे। या महिन्याच्या सुरुवातीला मी इंडोनेशियात होतो, जिथे ब्रह्मोस आणि अस्त्र यासारख्या क्षेपणास्त्राच्या संदर्भात एक मोठा सामंजस्य करार झाला। जगाचा भारताच्या संरक्षण सामुग्रीवरचा आणि तंत्रज्ञानावरचा विश्वास वाढतो आहे। या आजच्या कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं आपल्या अमर शहीद जवानांना नमन करूया आणि एक सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारत निर्मितीचा आपला संकल्प अधिक मजबूत करूया। माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बातच्या मागच्या भागात मी आपल्या बरोबर कॅच द रेन या अभियानाविषयी चर्चा केली होती। मी असा आग्रह केला होता की पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी या उपक्रमाला जन आंदोलन केलं जावं। कॅच द रेनचा संदेश अगदी साधा सरळ आहे। जिथं पाऊस पडेल, जेव्हा पाऊस पडेल तेव्हा पाण्याचं तिथेच जतन करावं। यासाठी 4 जुलैपासून देशभरात एक विशेष उपक्रम चालवला जात आहे। याद्वारे पावसाच्या पाण्याची साठवणूक, भूजल पाण्याचं पुनर्भरण, जुन्या जलस्रोतांचं पुनरुज्जीवन आणि वृक्षारोपणाला नवी चालना दिली जाणार आहे। मला या गोष्टीचा आनंद होत आहे की गाव असो की शहर, पंचायत असो की सामाजिक संस्था, सर्व जागी लोकांनी हिरिरीनं सहभाग नोंदवला आहे। कितीतरी जुन्या तलावांमधून गाळ काढण्यात आलेला आहे, कित्येक विहिरी आणि बावांना पुन्हा जीवित करण्यात आलं आहे। बंद पडलेल्या बोअरवेल्स भूजल पुनर्भरणाच्या माध्यम बनत आहेत। मित्रांनो, मध्य प्रदेशातल्या सिधी जिल्ह्यात जवळजवळ 1500 तलाव तयार करण्यात आलेले आहेत। नरसिंहपूरमध्ये अमृत सरोवर पुन्हा जिवंत करण्यात आली आहेत। महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक क्षमता विकसित करण्यात आली आहे। आंध्र प्रदेशातील नंदियाल जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायती या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत आणि जुने तलाव पुन्हा वापरात आणले जात आहेत। आमची शहरं देखील यात मागे नाहीत। छत्तीसगडच्या कोरबा, ओडिशाचं भुवनेश्वर आणि आंध्र प्रदेशमधील विजयनगरममध्ये या उपक्रमाचे अनुकूल परिणाम दिसू लागले आहेत। या आपणही सर्वजण आपल्या जवळच्या कोणत्याही तलाव, विहीर किंवा बावेची जबाबदारी घेऊया आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया। आज वाचवलेला प्रत्येक थेंब येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठीची सर्वात मोठी ठेव आहे। माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांपूर्वी ग्लासगो मध्ये राष्ट्रकुल स्पर्धा सुरू झाल्या आहेत। प्रत्येक देशवासी भारतीय पथकाला शुभेच्छा देत आहे। आपल्या या शुभेच्छांच्या बळावर सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी आणि लोकांची मनंही जिंकावीत अशी त्यांची कामना आहे। मित्रांनो, आमच्या युवकांनी नजीकच्या काही दिवसांमध्ये झालेल्या खेळांमध्ये दैदिप्यमान यश मिळवलेलं आहे। PV सिंधू बॅडमिंटनमध्ये जपान खुल्या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकवणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे। तिच्या या यशाबद्दल सर्व देशाला अभिमान आहे। भारतीय महिला क्रिकेट संघानं लंडनमध्ये लॉर्ड्स स्टेडियमवर पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात विजय मिळवलेला आहे। आमच्या संघानं 270 धावांनी हा सामना जिंकला आहे। हा एक ऐतिहासिक विजय आहे। ही केवळ एकच गोष्ट नाही, तर लॉर्ड्सच्या दीर्घ इतिहासात महिलांचा हा पहिलाच सामना होता। 1983 मध्ये याच मैदानावर भारतानं आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता। आमच्या नारी शक्तीनं देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे। मित्रांनो, काही प्रयत्न असेही असतात ज्यांचं महत्व फार असतं। मला केरळम मधील
अर्नाकुलमच्या दक्षिणेकडील

चित्तूर मधील अशाच एका खेळातील प्रयत्नाची माहिती मिळाली आहे. तिथं एका शाळेत संस्कृत क्लब आहे. तिथले शिक्षक अभिलाष यांनी वेगळ्याच पद्धतीनं संस्कृत लोकप्रिय केलं आहे. या उपक्रमाला त्यांनी अक्षर कंदुक असं नाव दिलं आहे. या संस्कृत शब्दांना फुटबॉल मध्ये वापरण्यात येणाऱ्या शब्दांशी जोडून सहज पद्धतीनं समजावण्यात येतं. यामुळे शिकण्याचा आनंद तर मिळतोच, त्याचबरोबर खेळांच्या प्रती लोकांमध्ये आवड निर्माण होते. माझ्या प्रिय देशवासियांनो, मागच्या रविवारी झालेल्या विक्रम 1 या अंतराळ यानाच्या यशस्वी प्रक्षेपणाचा प्रत्येक देशवासियाला अभिमान वाटत आहे. आम्ही सर्व भारतवासी अंतरिक्ष क्षेत्रातील ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालो. हे खाजगी क्षेत्राद्वारे विकसित केलेलं भारताचं पहिलंच रॉकेट आहे. आमच्या तरुण नवोन्मेषकांनी जे करून दाखवलं त्याची कल्पनाही करणं कठीण होतं. त्यांनी उच्च कोटीचं कौशल्य, आवड आणि संयम दाखवला. अनेक वर्षांपासून आमचं अंतरिक्ष क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी बंद होतं. या क्षेत्रात आपली प्रतिभा दाखवण्याची आवड असलेल्या युवकांना फारशी संधी मिळत नव्हती. युवकांचं हित पाहून आम्ही अंतरिक्ष क्षेत्राला खाजगी क्षेत्रासाठी खुलं केलं. आज त्याचे परिणाम सारं जग पाहत आहे. मित्रांनो, आमचे तरुण साथीदार विज्ञान क्षेत्रातही भारताचं नाव उंचावत आहेत. विज्ञान ऑलिम्पियाड ही सर्वात महत्वपूर्ण अशा स्पर्धांमधील एक स्पर्धा आहे. यामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी भाग घेत असतात. या महिन्यात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स या विषयांची ऑलिम्पियाड झाली. या स्पर्धेत भारतीय चमूचं प्रदर्शन दैदिप्यमान झालं. भौतिक शास्त्राच्या ऑलिम्पियाडमध्ये आमच्या सर्व पाचही विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक जिंकलं आणि भारताला पहिली श्रेणी मिळाली. मागच्या एका दशकात भौतिक शास्त्रात झालेल्या सर्व ऑलिम्पियाडमध्ये आमचे विद्यार्थी जिंकलेले होतेच. रसायनशास्त्रातही या वर्षी आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक जिंकलं आहे. ही आतापर्यंतची आमची सर्वात चांगली कामगिरी ठरली आहे. जीवशास्त्राच्या ऑलिम्पियाडमध्ये विद्यार्थ्यांनी पदक जिंकली, ज्यात एका सुवर्ण पदकाचाही समावेश आहे. तसंच गणिताच्या ऑलिम्पियाडमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं आपल्या नावावर केली आहेत. मला देशाच्या युवा शक्तीबद्दल खूप अभिमान आहे. हे पाहून आनंद होतो की भारतात ऑलिम्पियाड आणि हॅकेथॉनची संस्कृती सातत्यानं वाढत आहे. मला विश्वास आहे की देशातील अधिकाधिक तरुण अशा क्षेत्रांमध्ये रुची घेतील आणि भारताची पताका फडकावतील. माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा एखादं काम करण्याचं कौशल्य आणि आवड असते तेव्हा प्रत्येक मार्ग सोपा होतो. काश्मीरच्या पारंपरिक वगूबाबत आज जे प्रयत्न केले जात आहेत त्यातून हेच दिसून येतं. ही चटई लव्हाळ आणि भाताच्या पेंढ्यापासून बनवली जाते. वगू बनवण्याची परंपरा अनेक वर्ष जुनी आहे. यासाठी सर्वप्रथम काश्मीरच्या दुर्गम भागातून गवत आणि लव्हाळी गोळा केल्या जातात. त्यांना उन्हात वाळवून त्यांची छाटणी केली जाते आणि मग हातानं विणण्याचं काम सुरू होतं. 2 कारागिरांना 1 चटई बनवण्यासाठी साधारण 4 दिवस लागतात. ही कला अनोखी आणि पर्यावरण पूरक देखील आहे. तिचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिच्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यात थंडावा मिळतो आणि हिवाळ्यात ती ऊब देते. पूर्वी काश्मीरमधील प्रत्येक घरात ही कला पाहायला मिळत असे, पण गेल्या काही वर्षांपासून तिचा वापर कमी होऊ लागला होता. अशा परिस्थितीत श्रीनगरचे गुलाम हुसेनजी आणि त्यांची मुलगी तंजिलाजी यांनी एक निर्णय घेतला. त्या दोघांनी वगू कलेच्या परंपरेला नवसंजीवनी देण्याच्या कामात स्वतःला झोकून दिलं. गुलाम हुसेनजी एका अगदी सामान्य कुटुंबातील आहेत. या कामात त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, पण वगूचं जतन करण्याचा त्यांचा निर्धार कायम राहिला. लवकरच अनेक लोक त्यांच्या या प्रयत्नांमध्ये सामील होऊ लागले. गुलाम हुसेनजींनी हे कौशल्य खूप वाढवलं. त्यांना त्यांच्या या मोहिमेत स्थानिक पातळीवर सरकारी मदतही मिळाली. आज झपाट्यानं लोकप्रिय होत असलेली वगू कला देशाच्या इतर भागांमध्येही पोहोचत आहे. या प्रयत्नांशी संबंधित असलेल्या सर्वांचा मला खूप अभिमान आहे. आज आम्ही सर्वजण स्थानिक उत्पादनांना

पर भर देत आहोत. वोकल फॉर लोकल या मंत्राचं आम्ही पालन करत आहोत. अशात एकदा अवश्य विचार करा की काश्मीरचा वगू आपल्याही घरात असेल. मित्रांनो, आपल्या देशात चहा हे केवळ एक पेय नाही तर ती आपलेपणाची भावना देखील आहे. सकाळची सुरुवात असो, मित्रांना भेटणं असो किंवा कुटुंबासोबत वेळ घालवणं असो, चहा प्रत्येक प्रसंगाचा एक भाग बनतो. तसं चहाशी माझं नातं काय आहे हे तुम्हालाही चांगल्या प्रकारे माहीत आहे. पण आज मी ज्या चहाबद्दल बोलत आहे त्यानं केवळ आपल्याला उत्तम चवच दिली नाही तर अनेक भगिनींच्या जीवनात स्वावलंबनाचा एक नवीन सुगंधही दरवळवला आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील लखीवाला गावातील एका बचत गटाशी संबंधित महिलांनी विदूर प्रेरणा स्वदेशी हर्बल टी तयार केला आहे. यामध्ये गवती चहा, गुळवेल, ज्येष्ठ मध, तुळस, कच्ची हळद, दालचिनी, वेलची आणि बडीशेप यासारखे नैसर्गिक घटक आहेत. आपल्या अनोख्या चवीमुळे आणि गुणधर्मांमुळे या चहाला अल्पावधीतच लोकांमध्ये एक विशेष ओळख मिळाली आहे. या हर्बल चहाला प्रयागराजच्या महाकुंभात आणि दिल्लीच्या 8व्या इंटरनॅशनल फूड फेस्टिवलमध्ये खूप पसंती मिळाली. परदेशातील लोकांनीही यात रस दाखवला आहे. मित्रांनो, सगळ्यात प्रेरणादायी गोष्ट म्हणजे या प्रयत्नांची सुरुवात. केवळ 1 लाख रुपयांपासून याची सुरुवात झाली. आज हा ब्रँड देशाच्या मोठमोठ्या संस्थांपर्यंत पोहोचला आहे. या प्रयत्नांपासून एक शिकवण मिळते, ती म्हणजे जेव्हा स्थानिक निसर्ग, ज्ञान आणि महिलांचा आत्मविश्वास या 3 गोष्टी एकत्र येतात तेव्हा एक छोटासा प्रयत्न देखील मोठ्या बदलाची पायाभरणी करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, एक पेड़ माँ के नाम या अभियानाच्या माध्यमातून देशभरातील जनता निसर्गाप्रती आपली जबाबदारी चोख पार पाडत आहे. जेव्हा समाज या भावनांशी स्वतःला जोडतो तेव्हा अनेक प्रेरणादायी आणि सुंदर उदाहरणं समोर येतात. मित्रांनो, लोकसहभागाची अद्भुत ताकद अहमदाबाद इथं पाहायला मिळाली. भाडज परिसरात केवळ 1 तासात 3.5 लाखांहून अधिक रोपं लावण्यात आली. या अभियानात 25,000 अधिक लोकांनी आपला सहभाग नोंदवला. यामध्ये शालेय विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स, स्वयंसेवक आणि सामान्य नागरिक या सर्वांनी सहभाग घेतला. येत्या काही वर्षात या रोपांचं एका घनदाट शहरी वनात रूपांतर होईल आणि या प्रयत्नांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे. मित्रांनो, एक पेड माँ के नाम या मोहिमे अंतर्गत उत्तर प्रदेशातही जनशक्तीचं एक अद्भुत उदाहरण पाहायला मिळालं. इथं 12 जुलै रोजी 35 कोटींहून अधिक रोपं एका दिवसात लावण्यात आली. मी उत्तर प्रदेशचा खासदार असल्यामुळे माझ्यासाठी देखील ही एक अभिमानाची गोष्ट आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, झाड ही केवळ माणसासाठीच नव्हे तर असंख्य जीवांसाठी देखील नैसर्गिक अधिवास आहे. जवळपास 60 वर्षांनंतर भारतीय करड्या रंगाचा धनेश पुन्हा एकदा गुजरातच्या पर्वतीय जंगलांमध्ये आपली घरटी बांधत आहे. जंगलांमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संवर्धन आणि पुनरुज्जीवन या प्रयत्नांचीच ही फलनिष्पत्ती आहे. धनेश पक्षाला जंगलाचा शेतकरी म्हटलं जातं. तो फळं खातो आणि बिया दूरपर्यंत पसरवतो. या बियांमधून जंगलांमध्ये नवीन झाडं उगवतात. अशा प्रकारे एक पक्षी जंगलाला अधिकाधिक समृद्ध करतो. मला आपल्याला सर्वांना एक सांगायचं आहे की आपण आपल्या आयुष्यातली एखादी विशेष संधी जंगलासोबत जोडायला हवी. आईच्या नावानं एखादं झाड लावायला हवं. आज लावलेलं एक रोप येणाऱ्या पिढ्यांसाठी हिरवळ, स्वच्छ हवा आणि सुंदर भविष्याचा वारसा ठरू शकतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज प्लास्टिक प्रदूषण सर्व जगासाठी एक मोठं आव्हान बनलं आहे. एकल वापराच्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे निसर्गाला अनेक वर्ष हानी पोहोचते. त्यामुळे योग्य वेळी प्लास्टिकची विल्हेवाट लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, कचऱ्यातून संपत्ती निर्माण करण्याचं एक उत्तम उदाहरण बिहारमधल्या सीतामढी इथं पाहायला मिळत आहे. इथं प्लास्टिकच्या वापरापासून आकर्षक बाग बनवले जात आहेत.
एक बाग बनवण्यासाठी

साधारणतः 40 किलो एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर केला जातो। ही बाकं मजबूत, टिकाऊ आणि आरामदायी तसंच पर्यावरणपूरक देखील आहेत। या बाकांचा उपयोग सरकारी शाळा, उद्यानं आणि त्यासोबतच सार्वजनिक ठिकाणी देखील केला जात आहे, त्यामुळे पर्यावरण संरक्षणाविषयी जागरूकता या दोन्ही क्षेत्रांमध्ये वाढत आहे। या प्रयत्नात स्थानिक संघटनांबरोबरच जिल्हा प्रशासन देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहे, त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी देखील निर्माण होत आहेत। प्लास्टिकचा वापर कमी करा, पुन्हा वापरा आणि पुनर्वापर करा हे केवळ एक घोषवाक्य नसून आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे। सीतामढीचा प्रयत्न आपल्याला हाच संदेश देत आहे। मित्रांनो, तुम्हाला कदाचित लक्षात असेल, मागच्या मन की बात मध्ये मी गणेश उत्सवाबद्दल बोललो होतो। मी तुम्हा सर्वांना आग्रह केला होता की आपण आपल्या देशातील मातीपासून बनवलेल्याच गणपतींची पूजा करावी, प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या मूर्तींऐवजी, तसंच परदेशातून आणलेल्या मूर्तींऐवजी आपण आपल्या घरात आपल्या देशातल्या मातीपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना करावी। याबाबत मला देशभरातून प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत, त्यामध्ये लोकांनी माझी विनंती स्वीकारल्याचं मला सांगितलं। घरात मातीपासून बनवलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे। मन की बातमुळे योग्य वेळी योग्य पाऊल उचलायला त्यांना मदत मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। मी पुन्हा एकदा सर्वांना आग्रहाची विनंती करतो की यंदाच्या वर्षी आपल्या घरात देशातल्या मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींचीच प्रतिष्ठापना करावी। अशा प्रकारे तुम्ही गणपतीसाठी केलेली पूजा ही निसर्गासाठीची पूजा ठरेल। माझ्या प्रिय देशवासियांनो, मी तुम्हाला आता अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्याच्याविषयी ऐकल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे अभिमान वाटेल। विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात हिरिरीने काम करणारे आणि जगात स्वतःची ओळख निर्माण करणारे, तरी देखील आपल्या मातीशी घट्ट नातं असलेले आणि वेळोवेळी तिचा सन्मान करण्यास न विसरणारे, हे आहेत मणिपूरचे डॉक्टर रोनाल्डो रेशरामजी। नाव रोनाल्डो असलं तरी खगोल भौतिक शास्त्रज्ञ असणारे डॉक्टर रेशरामजी जपान इथं काम करतात। आकाशगंगांच्या एका विशाल समूहाचा शोध लावणाऱ्या एका चमूचा ते एक भाग होते। तुम्हाला जाणून घ्यायचंय त्यांच्या कामाबद्दल, तर त्यांनी मणिपूरमधल्या एका सुंदर तलावाच्या नावावरून या समूहाला लोकटाक प्रोटोक्लस्टर असं नाव दिलं। लोकटाक हे इथल्या एका मोठ्या गोड्या पाण्याच्या तलावाचं नाव आहे। या तलावात तरंगणाऱ्या टेकड्या एक अद्भुत असं दृश्य तयार करतात, जसं की एखाद्या महासागरात छोटी छोटी बेटं तरंगत आहेत। विश्वातल्या या तरुण आकाशगंगा देखील एक विशाल रचना अशा प्रकारे तयार करतात। हाच लोकटाक तलाव आज केवळ देशामध्येच नाही तर जगात आपलं नाव उंचावतोय आणि आपल्या सगळ्या भारतीयांसाठी ही एक अभिमानास्पद बाब आहे। आपली नाळ आपल्या संस्कृतीशी घट्ट करून आपण परदेशातही उंची गाठू शकता, हाच संदेश आपल्या तरुण मित्रांना यातून मिळतो। हीच ती बांधिलकी जी तारकांच्या दुनियेतही प्रकाशमान होऊ शकते। माझ्या प्रिय देशवासियांनो, येत्या 7 ऑगस्ट रोजी आपण राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करणार आहोत। त्यानिमित्तानं आपण आपल्या विणकर बंधूंच्या कौशल्याचा आणि सर्जनशीलतेचा गौरव करणार आहोत। पिढ्यान पिढ्या चालत आलेली ही परंपरा ते पुढे चालवतात। त्यांच्या हातून निर्माण झालेला प्रत्येक पोशाख त्या प्रदेशाची, एका समाजाची आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येकाची कहाणी प्रतिबिंबित करतो। यांच्यामुळेच भारताचा सांस्कृतिक वारसा जपला जातोय। हस्तकलेला प्रोत्साहन देऊन आपण आपल्या या विणकर बांधवांचा सन्मान करूया, अशी मी आज आपल्याला विनंती करतो। चला तर व्होकल फॉर लोकल या भावनेला आपण अधिक बळकट करूया। मित्र हो, सरकारकडून हातमागाला मिळत असलेल्या प्रोत्साहनामुळे आज आपल्या विणकर बांधवांचं जीवनमान उंचावत आहे। पोचमपल्ली ते पाटणा आणि कुथमपल्ली ते कच्छ पर्यंत याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात। आज अनेक लोक आणि गटांमुळे या गौरवशाली परंपरेला

नवीन ऊर्जा आणि ओळख मिळत आहे. काही जण पोचमपल्ली इकडच्या सुंदर परंपरेला, तर काही जण केरळच्या कासा कलेला प्रोत्साहित करत आहेत, तर काही जण महिला विणकरांना एकत्र करून लोकरीची उत्पादनं बनवत आहेत. यामुळे आमच्या माता भगिनींना रोजगारही मिळत आहे. मला आणखी एका विषयाबद्दल विशेषत्वानं बोलायचं आहे, तो म्हणजे खादी. आपल्या सर्वांना माहितीच आहे की महात्मा गांधींना खादी अतिशय प्रिय होती. आम्ही दिलेल्या प्रोत्साहनामुळे खादीची विक्री गेल्या 12 वर्षात 6 पटींनी वाढली. विक्रीचा आकडा आता 8,000 कोटींपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणूनच मी आपल्याला आग्रह करतो की येणाऱ्या सणासुदीच्या काळात आपण खादी, हातमाग आणि हस्तकलेच्या काही ना काही वस्तू खरेदी करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, भारतामध्ये किती प्रकारची वाद्य आहेत असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही नक्कीच विचारात पडाल. याचं कारण आपल्याकडे असंख्य वाद्य आणि त्याच्याशी संबंधित विशिष्ट परंपरा आहेत. त्रिपुराचं चौंग प्रेंग हे आदिवासींमध्ये अतिशय लोकप्रिय असलेलं वाद्य आहे. बांबूपासून बनवलेलं आणि 3 तारा लावलेलं असं एक सुमधूर वाद्य आहे जे सरोद या वाद्याशी संबंधित आहे. काही कारणांमुळे युवकांमध्ये त्याची लोकप्रियता कमी होऊ लागली होती. अशात सूरजकुमार देव वर्मा यांनी पुन्हा हे वाद्य लोकप्रिय करण्याचा संकल्प केला. आज त्यांच्या प्रयत्नांना यश येत आहे. ते चौंग प्रेंग सोबतच तिथली अन्य पारंपरिक वाद्यही वाजवतात. त्यांना लोकगीतं, कोक बोरोक, बाउल गीतं, बंगाली लोकगीतं खूप आवडतात. आता मी आपल्याला त्यांच्या वादनाचा एक छोटासा भाग ऐकवू इच्छितो. मला खात्री आहे तुम्ही हे संगीत कधीच विसरू शकणार नाही.

मित्रांनो, हे संगीत तुम्हाला नक्कीच आवडलं असणार याची मला खात्री आहे. मला खरोखर देव बर्मा यांचा अतिशय अभिमान वाटतो. पारंपरिक संगीताला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत. तुम्ही देखील तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या पारंपरिक वाद्यांची माहिती समाज माध्यमांवर सामायिक करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो, कारण त्यामुळे इतरही लोक या पारंपरिक वाद्यांबरोबर जोडले जातील. माझ्या प्रिय देशवासियांनो, येणाऱ्या 27 जुलैला भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी आहे. डॉक्टर कलाम यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत, पण त्यांची शिक्षकाची भूमिका ही त्यांना सर्वात जवळची होती. ते मुलांना आणि युवकांना मोठमोठी स्वप्न बघण्यासाठी प्रेरित करत. योगायोगानं याच आठवड्यात आपण गुरु पौर्णिमेचं पावन पर्वही साजरा करणार आहोत. आपले आई वडील हे आपले प्रथम गुरु असतात आणि आपल्या शिक्षकांमुळे आपल्याला अक्षरांची ओळख होते. गुरु पौर्णिमा अशा सर्व गुरूंच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी असते. मित्रांनो, देशातल्या सर्व शिक्षक आणि ज्येष्ठांना मी आदरपूर्वक वंदन करतो. काही आठवड्यातच आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्याचा महान उत्सव साजरा करणार आहोत. 15 ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान देणाऱ्या असंख्य वीरांच्या स्मृतीचा हा दिवस आहे. या वीरांनी केलेल्या त्यागामुळेच आज आपल्या हाती आपला तिरंगा आहे. आपल्या संविधानाची सर्व आदर्श तत्व या तिरंग्यात सामावलेली आहेत. मित्रांनो, गेल्या काही वर्षात हर घर तिरंगा अभियानामुळे प्रत्येक भारतीय एका वेगळ्याच भावनेने एकत्र आला आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीत हा उत्सव साजरा केला जातो. या वर्षीही आम्हाला हर घर तिरंगा हे अभियान पुरेपूर उत्साहानं पुढे न्यायचं आहे. आपल्या घरावर सन्मानपूर्वक तिरंगा फडकवायचा आहे. मित्रांनो, प्रत्येक वर्षी 15 ऑगस्टच्या आधी आपण आपले विचार, आपल्या सूचना मला पाठवत असता. या

0: शी देखील आपले विचार माय गव वर अवश्य पाठवा. मी आपल्या सूचनांची वाट पाहिन. मित्रांनो, आज मन की बात मध्ये इतकंच. पुढच्या महिन्यात आपल्या देशवासियांच्या यशोगाथा आणि प्रेरणादायी प्रयत्नांसोबत पुन्हा आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत अनुमती द्या. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. श्रोतेहो, आताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोत्यांनो, मन की बात या कार्यक्रमात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला आपण ऐकलात. यानंतर लगेचच मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. 101.5 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. श्रोत्यांनो, दुपारचे ठीक 12 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
5: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
4: पता: दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.
5: अंबा मॉड्यूलर किचन, स्टाइलिश होम, हैप्पी लाइफ.
6: कुठे आहे
7: मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी KYC अपडेट?
6: हे तर झटपट काम आहे.
7: कसं?
6: जर KYC डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटरने सेल्फ डिक्लेरेशन द्या.
7: आणि बाकी चेंजेस
6: घरी बसून व्हिडिओ KYC किंवा आधार OTP बेस्ड eKYC ने. केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमांनी.
7: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. RBI सांगते.
8: KYC सुरक्षित बँकिंग घडे पहिले पाऊल.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. 101.5 मेगाहर्ट्सवर वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो, आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पूर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आयुष्य म्हणजे चढ उतार, सुख दुःख, हार जीत असं दोन्ही स्वरूपाचं असतं. आणि म्हणूनच दुःखात असताना निराश व्हायचं नसतं. मी जिंकणार आहे, मी स्वतः सक्षम आहे असं सतत मनाला सांगून मनाला खंबीर बनवायचं असतं. आणि एकदा का असं मन खंबीर झालं की आलेल्या परिस्थितीशी दोन हात करणं जमतं, किंबहुना ते जमवता येतं. मैत्रिणींनो, आपण म्हणतो पण हे फार सोपं नसतं. यासाठी प्रचंड जिद्द, मनाची कणखरता अतिशय आवश्यक.

0: मैत्रिणींनो, अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत खरंच एक सुंदर वाट जिला दिसली आणि त्या वाटेवर जाऊन परिस्थितीशी झुंज देऊन यशाचा किनारा गाठलाय. मैत्रिणींनो, काही वर्षापूर्वी या मैत्रिणीचे पती अमित चांदोरकर यांच्या अकाली निधनानंतर अस्मिता चांदोरकर ज्या पूर्वाश्रमीच्या आहेत शीतल मुळे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. लहान मुलाचं संगोपन कसं करायचं, घर कसं चालवायचं, मुलाचं भविष्य कसं घडवायचं असे अनेक गंभीर प्रश्न त्यांच्या समोर उभे होते. मात्र त्यांनी परिस्थिती समोर हात टेकले नाहीत. अत्यंत काबाड कष्ट करत दिवस रात्र मेहनत केली आणि घराची जबाबदारी पेलली. मुलाच्या शिक्षणात सुद्धा कोणतीही कमतरता पडू दिली नाही. संसाराची आणि मुलाची जबाबदारी सांभाळताना शीतल यांचं स्वतःचं शिक्षण खूप मागे सुटलं होतं. जवळपास 23 वर्षाचा मोठा खंड पडला होता आणि कायद्याचा कठीण अभ्यास करणं सोपंही नव्हतं. पण मैत्रिणींनो, मनात असलेली जिद्द, कायदेतज्ञ होण्याची इच्छा आणि कुटुंबाकडून मिळालेलं प्रोत्साहन यामुळे त्यांनी पुन्हा एकदा महाविद्यालयात पाऊल ठेवलं. अनेक आव्हानांचा सामना करत आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि विशेष म्हणजे आपली वकिलीची पदवी त्यांनी सन्मानाने प्राप्त केली आहे. आणि मैत्रिणींनो, विशेष म्हणजे त्यांचा मुलगा आर्यन याने सुद्धा याच वर्षी हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण करत मास्टर शेफ बनण्याकडे यशस्वी पाऊल टाकलंय. आई आणि मुलगा दोघांनीही एकाच वर्षी मिळवलेलं हे दुहेरी यश याबद्दल या मायलेकांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि म्हणूनच असं म्हणता येतं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनात जिद्द, चिकाटी आणि शिक्षणाची ओढ असेल तर वय आणि वेळ याचं बंधन पडत नाही. मैत्रिणींनो, आज आपण अस्मिता चांदोरकर अर्थात पूर्वाश्रमीच्या शीतल मुळे यांना आज आमंत्रित केलंय. चला तर मैत्रिणींनो, त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया त्यांची ही यशोगाथा. शीतलताई नमस्कार.
1: नमस्कार,
0: स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये. तुम्ही मिळवलेल्या यशाबद्दल तुमचं आणि तुमचा मुलगा आर्यन याचं खूप खूप अभिनंदन.
1: धन्यवाद.
0: आत्ताच मी सांगितलं की तुमची जी कहाणी आहे, एका खडतर प्रवासातून तुम्ही यशस्वी मार्गाकडे निघालेले आहात, तुम्ही आणि अर्थात तुमचा मुलगा सुद्धा. सुरुवातीला सांगा, तुमचं माहेर कुठलं, शिक्षण काय झालंय?
1: माझं माहेर रत्नागिरीतलंच. माझी आई शिक्षिका होती, माझे वडील प्रायव्हेट नोकरीला होते. माझं शिक्षण सगळं आई शिक्षिका असल्यामुळे कळझोंडी या गावात झालं. पहिली ते चौथी माझं शिक्षण तिकडेच.
0: अच्छा.
1: आणि पाचवीला मी पटवर्धन हायस्कूलला ऍडमिशन घेतलं. त्याच्यानंतर मग आम्ही दोघही बहीण भावंड आम्ही दोघही पटवर्धनलाच जात होतो.
0: बर.
1: पाचवी ते दहावी पर्यंत माझं सगळं शिक्षण पटवर्धन हायस्कूललाच झालं. दहावी माझी 96 सालात झाली. त्याच्यानंतर 11वी 12वी गोपटेला झालं. आणि 12वी नंतर माझा भाऊ जेव्हा इंजिनिअरिंगला गेला त्यावेळेस मग मी मुंबईमध्ये शिफ्ट झाले. मग आम्ही दोघंच तिथे राहायचो मुंबईला. आई नोकरी आणि बाबा नोकरीला असल्यामुळे ते रत्नागिरीतच होते. मग आम्ही दोघंच मुंबईमध्ये असायचो. त्याच्यामुळे माझं शिक्षण पुढे थांबलं कारण भावाची जबाबदारी माझ्यावरती आली. मग काय नोकरी शोधायला सुरुवात केली. नोकरी झाली माझी 12वी नंतर. मी मुंबईमध्ये जॉब केले. चाललं होतं, व्यवस्थित होतं. बालपण पण एकदम मजेशीर आनंदात गेलेलं होतं कारण चार भावांची एकटी बहीण म्हटल्यानंतर जरा लाडातच होते.
0: बरोबर.
1: त्यामुळे फार आनंद होता.
0: अच्छा.
1: असं काही जास्त खडतर असं नाही गेलं, छान होत एकंदरीत.
0: आणि मग आता म्हणाला तसं की 12वी नंतर तुम्ही शिक्षण थांबवलं.
1: शिक्षण थांबवलं म्हणजे कसं, तिकडे मुंबईमध्ये गेल्यानंतर आईला तेवढं शक्य नव्हतं की दोघांची शिक्षण करणं. त्याच्यामुळे मग मी प्रायव्हेट कोर्स केले कम्प्युटरचे वगैरे.
0: अच्छा.
1: भावाचं त्याचं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं. आईला त्याला सपोर्ट केला मी आणि तो इंजिनियर झाला. त्याच्यानंतर मग काय, तिथपर्यंत मी चांगला जॉब करत होते त्याच्यामुळे मी परत शिक्षणाचा विचार नाही केला की करायचा हवंय आपल्याला. 12वी झालाय, चांगला जॉब आहे, ठीक आहे, चाललंय.

0: व्यवस्थित चाललंय त्यामुळे समाधानी होते असं हे नव्हतं.
1: अच्छा,
0: व्यवस्थित चाललेलं.
1: परत रत्नागिरीकडे कशाल?
0: लग्न झालं 2004 सालामध्ये. त्याच्यानंतर मग मी रत्नागिरीत आले.
1: अच्छा.
0: हा, 2004 लाच नाही आले, 2008 ला मी रत्नागिरीत आले. तिथपर्यंत मी नोकरीच करत होते मुंबईत. 2005 ला माझा मुलगा झाला. त्याच्यानंतर तो जवळजवळ 4 वर्षाचा होता. मग तो तिकडे प्रायमरीला जायला लागल्यावर मग सगळ्यांचे बाबा बघितल्यावर मला पण माझ्या बाबांकडे जायचंय. त्याचे बाबा इकडेच होते रत्नागिरीमध्ये. मग काय करायचं डिसिजन घेतला. ठीक आहे म्हटलं, आता जाऊया रत्नागिरीत. तो सारखा बाबा बाबा करतोय म्हटल्यानंतर मग रत्नागिरीत जाऊया आणि तिथे सेटल होऊया.
1: अच्छा.
0: 2008 सालात मी रत्नागिरीत आले. मग तो इथे शाळेत जायला लागला प्रायमरीला. त्याच्यानंतर मग चालू झालं वैवाहिक आयुष्य इकडचं. तिकडे काय माहेरी असतेपर्यंत आपल्याला त्रास नसतो सगळ्यांचा. सासरी आल्यानंतर मग चालू झाल्या जबाबदाऱ्या, मुलाचं शिक्षण, नवरा, घरातल्या जबाबदाऱ्या सगळं चालू झालं. मग इथे आल्यानंतर कोचिंग क्लासेसला मी जॉबला लागले. तिकडे मी छान क्लासेसच मध्ये होते. त्याच्यानंतर मग जबाबदाऱ्या हळूहळू 2-3 वर्ष मी तिथे जॉब केला. भाऊ माझा अमेरिकेला गेला त्याच्यामुळे मग आई एकटी राहिली. मग परत त्याला मी मुंबईत पाठवला. मग त्याचं शिक्षण सगळं तिकडे झालं. 2री ते 6वी तो तिकडे होता.
1: मुलगा?
0: हा, मुलगा आईकडे, आई बरोबर एकटा, कारण आई तिकडे शिफ्ट झाली रिटायरमेंट नंतर. मग त्याचं शिक्षण तिकडे चालू होतं, मी इकडे, मग माझे मिस्टर इकडे. मग अशी दर आठवड्याला मी मुंबईत जाऊन त्याची चौकशी, आईची चौकशी अशी करत करत चालले होते दिवस. मग 2014 मध्ये माझ्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झाला. 6 दिवस कोमात होते. 7व्या दिवशी ते गेले. आता करायचं काय, फार मोठी जबाबदारी माझ्यावरती आली. करणार काय, कारण नेमके ज्या दिवशी ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी मी नेमकी इथे नव्हते, मी पुण्यात होते. माझ्या सासऱ्यांचं ऑपरेशन झालं होतं, त्याच्यासाठी मी गेले होते. मग कळलं मला ज्या वेळेस की ऍक्सिडेंट झाले, मला फोन आला की असं असं झालंय, तुम्ही कुठे आहात? म्हटलं मी पुण्यात आहे. तर मला असं कल्पना नव्हती एवढी की एवढं मेजर ऍक्सिडेंट झालं असेल म्हणून. कारण कसं झालं, कधी फास्ट गाडी चालवणं हा प्रकारच नव्हता. म्हणजे मी असं समजत होते की जस्ट हात वगैरे पाय वगैरे मोडला असेल. पण नाही, जेव्हा मी आले आणि जी भयान परिस्थिती मी बघितली ते फार मला, म्हणजे मी हादरूनच गेले की असं वाटलंच नव्हतं मला की एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला असेल. हे टोटली कोलॅप्सच झाले मी. आता पुढे काय करायचं? 6 दिवस मी कसे तरी ढकलले. 7व्या दिवशी काय शेवटी देवाच्या मनात होतं तेच झालं. ते गेले, म्हटलं आता करायचं काय, फार मोठं आहे. मग पोलीस केस आणि या त्या सगळ्या चालू झाल्या. ऍक्सिडेंट जवळजवळ हे गेल्यानंतर मी 13व्या दिवशी जी बाहेर पडले होते ना, ती 10 वर्ष केस लढत होते. 2021 ला माझी केस क्लिअर झाली. 2021 सालापर्यंत मी दर 4 दिवसांनी, दर 8 दिवसांनी कोर्टामध्ये, दर 8 दिवस कोर्टामध्ये. सपोर्टला कोणी नाही, मी एकटीच. एवढं टेन्शन आलेलं की काय मोठा प्रसंग माझ्या आयुष्यात एवढा मोठा घडलाय की आपण त्याला तोंड कसं द्यायचं. मुलगा माझा 4थीत होता त्यावेळेस, त्यालाही काही समजत नव्हतं. पण आई होती त्याच्यामुळे त्याची जबाबदारी तिने पेरली होती, त्याच्यामुळे मी इकडे करू शकले सगळं. मग चालू झाल्या केस, केस वर केस. तो समोरचा आरोपी हजर नव्हता, ते टेन्शन. अशी गेली 10 वर्ष झाली केस चालू आहे, चालू आहे. त्याच्यामध्ये माझ्या ज्या लॉयर होत्या, तिवरेकर मॅडम, त्यांनी मला फार सपोर्ट केला. त्यांनी त्याला पकडून आणणं, एवढं समन्स काढणं, या सगळ्या गोष्टी भरपूर भरपूर त्यांनी मला मदत केली. अशा तऱ्हेने कोर्ट केस 2021 साली ऑक्टोबर मध्ये क्लिअर झाली. त्या 10 वर्षात मी वकिली काय असते हे शिकली. की खरंच आपण खूप मागे आहोत, ज्या माणसांना काहीच कळत नाही ते परिस्थिती मला शिकवलं. की वकील कोर्टात आपल्याला काय सांगतात काय नाही हे सामान्य माणसाला कळणं फार कठीण असतं. ते अनुभव मी घेतले. त्याच्यानंतर मी ठरवलं की नाही, आपण पण वकीलच व्हायचं. त्या 10 वर्षांनी मला शिकवलं की वकिली काय असते आणि खरंच लोकांना आपली गरज आहे. म्हणून मग मी तेव्हा मनाशी ठरवलं की आपण वकील व्हायचं.
1: अच्छा.
0: मग ऑक्टोबर 2021 ला माझ्या केसचा रिझल्ट लागला आणि डिसेंबर मध्ये मी लॉची सीईटी दिली. म्हणजे रजिस्ट्रेशन केलं मी. त्याचा अभ्यास सुद्धा कसं, घरची जबाबदारी सगळ्या गोष्टी सांभाळत तेवढं शक्य होत नव्हतं. माझा भाऊ आहे, मानलेलाच भाऊ आहे, तो माझ्या पाठीमागे अगदी ठामपणे उभा होता. तू कर म्हणाला, मी आहे तुझ्या पाठीमागे. मग अभ्यास मी कसा केला सीईटीचा, खेडला माझा नंबर लागला होता.
1: अच्छा.
0: घरडाला. मग आम्ही सकाळी 5:30 वाजता निघालो.

0: काहीच नॉलेजच नव्हतं. सीईटी काय असते, अभ्यास कसा करायचा, जस्ट जनरल नॉलेज मोबाईल वरती अभ्यास करून वाचलं, त्याच्यावरती मी परीक्षा दिली. त्याच्यात मला 100 पैकी 87 मार्क मिळाले. मला वाटलंही नव्हतं की मी पास होईन, म्हणजे मला हेच नव्हतं, अपेक्षाच नव्हती. मग त्याचे कॅप राऊंड चालू झाले. कॅप राऊंडला मी रत्नागिरीतलं एकच कॉलेज घातलं होतं, कारण ह्याचं शिक्षण शाळा सांभाळून याला सांभाळून सगळं करायचं म्हटल्यानंतर 2 कॅप राऊंडला माझं नावच लागलं नव्हतं. म्हटलं आता काय माझं नाव लागत नाही, संपले म्हटलं चान्स नाही. मग 3रा कॅप राऊंडला माझं रत्नागिरी कॉलेजला नाव लागलं.
1: अच्छा.
0: मग ऍडमिशन, मग सगळी प्रोसिजर सगळ्या झाल्या, मग जून मध्ये आमचं कॉलेज चालू झालं.
1: तर अशा प्रकारे तुम्ही जो मधला 23 वर्षाचा गॅप होता तो भरून काढलात, आणि आता म्हणालात तसं की मनाने खंबीर झालात, आणि तिथली जी 10 वर्ष तुम्ही केस लढताना जी परिस्थिती सगळी बघितलीत त्यावरून एक तुम्हाला असं वाटायला लागलं की आपण सुद्धा वकील व्हावं आणि अशा अनेक लोकांची मदत करावी.
0: हो, कारण ती गरजच आहे आता समाजाची.
1: बरोबर.
0: कारण समाज एवढा पुढे गेलेला आहे ना की आपण स्त्रिया असं मागे राहतो, पण स्त्रियांनी खरं तर खरंच खूप पुढे येऊन काम करण्याची गरज आहे. स्त्रिया जर अशा घरात राहिल्या, म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया अशा घरातच राहतात, तसं न करता स्त्रियांनी खंबीर व्हायला हवं हे मला मनातून कुठेतरी वाटलं. म्हणून मी म्हटलं आपण किती वर्ष कोणावरती अवलंबून राहायचं, आपल्याला कुठे ना कुठेतरी उभं राहायचंच आहे. म्हणून जिद्द मनाशी ठरवली आणि उभी राहिले.
1: अच्छा. आणि अशा पद्धतीत तुम्ही ऍडमिशन घेऊन म्हणजे प्रत्यक्ष या कोर्सला सुरुवात
0: केली.
1: पण मग आता कसं असतं, कॉलेज म्हटलं की एक ते लाईफ किंवा ते वय हे ठराविक वेगळं असतं,
0: तोही
1: थोडस मला
0: वाटत ना. कारण कसं झालं, जस्ट 12वी होऊन आलेली मुलं आणि आपण त्याच्यात 42 वर्षाचे आपण त्याच्यामध्ये स्टुडंट असलो किंवा थोडस ऑकवर्ड वाटत, थोडे पहिले 6 महिने असं वाटलं, पण माझा स्वभाव तसा नाहीये सगळ्यांना असं मिळून मिसळून घेण्याची, त्यामुळे मुलं सगळी एकरूप झाली. असं त्यांनी मला वेगळं नाही टाकलं की तुम्ही मोठ्या आहात म्हणून तुम्हाला कसं इन्व्हॉल्व्ह करून घेऊ असं वगैरे नाही केलं. सगळे बोलत होते माझ्याशी व्यवस्थित. ती 5 वर्ष माझी फार, म्हणजे मी कॉलेज लाईफ जे सोडलं होतं 12वी नंतर ते मी एन्जॉय केलं
1: पुन्हा एकदा
0: एन्जॉय केलं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की वयाचं बंधन नाहीये की आपण कुठलंही एन्जॉय, कॉलेज जर सोडलंय आणि आपण एन्जॉयमेंट करायची राहिले तर ती आपण तिथे पूर्ण करून घेतली. मी माझी राहिलेली एन्जॉयमेंट.
1: अच्छा.
0: खूप छान वातावरण होतं 5 वर्ष माझं. काही त्रास नाही झाला, माझे सगळे शिक्षक चांगले होते, सगळ्या शिक्षकांनी मला सपोर्ट केला. अभ्यास फार जरा थोडासा कठीण गेला पण केलं, जिद्दीने केलं, काही वाटलं नाही तेवढं मला.
1: नेमक्या काय अडचणी आल्या तुम्हाला अभ्यास करताना?
0: अडचणी म्हणजे कायद्याशी आपला काहीच संबंध नाही.
1: बरोबर.
0: काय आपण करणार?
1: बरोबर.
0: मग लायब्ररीत बसायचं, पुस्तकं वाचायची, घरातला संसार सांभाळून रात्री अभ्यासाला बसायचं, रोज वाचन करायचं, काही अडलं तर शिक्षकांना विचारायचं, गुगलला विचारायचं, असं करत करत सगळं समजून घेत पहिली 2 वर्ष फार मजेत गेली. त्याच्यानंतर 3ऱ्या वर्षी जेव्हा खरंच कायदे चालू होतात त्यावेळेस मात्र मग सगळ्यांची बंबेरी उडते. मग ते करत शिक्षकांनी सांगून कसं समजावून घेऊन व्यवस्थित सगळं चाललं होतं. म्हणजे अभ्यास मी माझा दिवसभर जरी मला वेळ नसला मिळत तरी मी रात्री कंपल्सरी अभ्यास 2 तास तरी करत होते की नाही बाबा आपल्याला करायचंच आहे, आपल्याला पास व्हायचंच आहे, त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास करणं गरजेचंच आहे. तसं मी केलं.
1: घर, तुमचा मुलगा, सासरची लोक आणि शिक्षण, ह्याचा सगळ्याचा समतोल कसा साधला?
0: सासरचं तसं काही मला पाठबळ नाहीच, कारण माझे मिस्टर गेल्यानंतर त्यांनी पूर्णपणे माझ्याकडे पाठ फिरवली, माझ्याकडे फिरवली, माझ्या मुलाकडे फिरवली. त्याच्यामुळे सासरी असा काहीच मला हे झालेला नाही. माझी आई आणि माझा भाऊ माझ्या पाठीमागे खंबेर उभे राहिले. त्यांनी मला फार सपोर्ट केला की तू कर, आम्ही आहोत. त्याच्यामुळे मला काही वाटलं नाही. जास्त माझी आई सपोर्टिव्ह, आणि विशेष खास सांगायचं तर सोनाली सावंत वहिनी आणि माझा तो मित्र दीपक मोहिते, म्हणून त्यांनी मला खूप म्हणजे कोर्टाची एक बाजू आणि या सगळ्या गोष्टीतून पुढे मला त्यांनी व्यवस्थित सांभाळून आणलं. त्याच्यामुळे ते खंबीर पाठीशी उभे असल्या कारणामुळे मला कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही वाटली की मी आज हे टाकलंय तर मग मी ते कसं पूर्ण करू. तर ते बघत होते ती, त्यावेळेस मी माझा अभ्यास करायची. म्हणजे एक्झामच्या वेळेस त्यांनी मला कुठल्याच गोष्टीत डिस्टर्ब नाही केलं. तू तुझा अभ्यास कर, पास व्हायचंय आपल्याला चांगल्या मार्कानी, त्यामुळे तुला अभ्यास करणं गरजेचं आहे. तसा मी अभ्यास केला आणि दरवर्षी 1st क्लास मध्ये पास झाले.
1: अरे वा. तुम्ही म्हणालात तसं की परिस्थिती कोणाला वरती सांगून येत नाही आणि येते तेव्हा एकदम अशी आघात करते तशी तुमच्यावरती ती झाली.

0: आणि अशा वेळी स्वतःला सावरणं, मुलाला वाढवणं कसं साधलं?
1: खरं तर हे गेल्यानंतर ते शक्य नव्हतं, कारण हा इथे नव्हता, तो आईकडे होता. त्याच्यामुळे त्याला तेवढी परिस्थितीची झळ पोहोचू दिली नाही मी, तेवढी वाटली नाही. पण माझ्यावरती जो प्रसंग आला, म्हणजे जवळजवळ मी सांगते तुम्हाला, मी 7 महिने झोपले नव्हते, माझा डोळ्याला डोळाच लागायचा. करणार काय, हे कोर्ट कचेऱ्या चालू झाल्या जवळजवळ 13 दिवसानंतर मी बाहेर पडले त्याच्यात. रोज पोलीस स्टेशनला जाणं, कोर्टात जाणं, त्या पेपर्स आण, तो पेपर्स आण, हे आणा ते आणा, हे करे करेपर्यंत अक्षरशः म्हणजे कोणावरती अशी वेळ येऊ नये असं वाटायचं मला. पण करणार काय, परिस्थिती आली आहे. मग माझा एक मित्र आहे, त्यांनी मला कोर्स येतो एक हॅपीनेस म्हणून, तो म्हणाला तुला जो त्रास होतोय म्हणजे तो बघतोय मला. म्हणजे त्यांनी मला लहानपणापासून बघितलं होतं, तो म्हणाला तुझी अवस्था बघून मला असं वाटतं की तू हा कोर्स करावा.
0: अच्छा.
1: त्याच्यानंतर मी तो कोर्स केला. तो कोर्स जेव्हा मी केला ना, तेव्हा मी मनाने खूप खंबीर झाले, खूप खंबीर झाले. म्हणजे काय परिस्थिती असते हे गुरुजींनी मला शिकवलं की आपण त्याला फेस कसं करायचंय.

0: हे कोर्ट कचेऱ्या चालू झाल्या जवळजवळ 13 दिवसानंतर मी बाहेर पडले त्याच्यात. रोज पोलीस स्टेशनला जाणं, कोर्टात जाणं, त्या पेपर्स आण, तो पेपर्स आण, हे आणा ते आणा, हे करे करेपर्यंत अक्षरशः म्हणजे कोणावरती अशी वेळ येऊ नये असं वाटायचं मला. पण करणार काय, परिस्थिती आली आहे. मग माझा एक मित्र आहे, त्यांनी मला कोर्स येतो एक हॅपीनेस म्हणून, तो म्हणाला तुला जो त्रास होतोय म्हणजे तो बघतोय मला, म्हणजे त्यांनी मला लहानपणापासून बघितलं होतं, म्हणाला तुझी अवस्था बघून मला असं वाटतं की तू हा कोर्स करावा.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर मी तो कोर्स केला. तो कोर्स जेव्हा मी केला ना तेव्हा मी मनाने खूप खंबीर झाले, खूप खंबीर झाले. म्हणजे काय परिस्थिती असते हे गुरुजींनी मला शिकवलं की आपण त्याला फेस कसं करायचंय. ते केल्यानंतर मी स्ट्रॉंग झाले, एकदम एकदम स्ट्रॉंग झाले. म्हणजे मला असं कधीच वाटलं नाही की मी कुठे कमी पडतीये किंवा मला ह्या गोष्टी जमणार नाहीयेत, नाही. आणि मी माझ्या मुलाकडे बघून खंबीर झाले की नाही मला त्याला वाढवायचंय.
1: बरोबर.
0: कोणी नसलं तरी आपण त्याला करायचंय. माझ्या आईने मला ऑप्शन पण दिले, तू दुसरं लग्न कर. मला नाही करायचंय, मला माझ्या मुलाला वाढवायचंय. सगळ्याच गोष्टी काही लग्न करून साध्य होत नाहीयेत. बरं, मी लग्न जरी केलं तरी त्याला चांगलं कोणीतरी वडील म्हणून मिळणं फार गरजेचं होतं.
1: बरोबर.
0: कारण आधीच वडील गेल्याचा आघात आणि त्याच्यात परत आणखीन ह्या गोष्टी, तो विचारच केला नाही. तो आणि मी हेच माझं जग होतं. मग मी 6वीला त्याला रत्नागिरीत आणला. आईकडनं आईला म्हटलं आता बास मी एकटी राहणं फार झालं, आता तू तुझ्या मुलासोबत राहा, मी माझ्या मुलासोबत राहते. मग त्याच्यातच माझं सकाळी जॉब करणं, 10 ते 6 जॉब. त्याला पटवर्धनला गुरुकुलला घातला होता, त्यामुळे त्याला सकाळी 7 वाजता सोडणं, त्याचे डबे करणं, म्हणजे विश्व माझं तेच झालं होतं पूर्ण. संध्याकाळी आणणं, त्याचा अभ्यास घेणं, या सगळ्या गोष्टी चालू होत्या.
1: मुलाचं शिक्षण आणि तुमचं शिक्षण असं एकत्रित हे चालू होतं, तर ते कशा पद्धतीने चालू ठेवलं? आर्थिक गणित कशी सुरू?
0: आर्थिक गणित म्हणजे मी माझं हे मिस्टर गेल्यानंतर, तो माझा मित्र जो आहे त्याच्या सोबतीने मी माझं स्वतःचं हॉटेल चालू केलं होतं. म्हणजे आधी घरातून डबे वगैरे देतच होते, कारण काहीतरी करणं गरजेचं होतं. केस चालू झाल्यानंतर मग मी माझा जॉब, कारण ते 3-4 दिवसांनी मला रजा कोण देणार सारख्या, मग मी माझा जॉब सोडला. म्हटलं मरू द्या, आपण स्वतःचं काहीतरी चालू करूया. म्हणून मग मी माझं स्वतःचं हॉटेल चालू केलं होतं.
1: अच्छा.
0: मेहनत फार केली मी, म्हणजे इव्हन तुम्हाला सांगते मी लोकांच्या घरच्या पोळी भाजीची कामं सुद्धा केली आहेत. कारण त्याला वाढवायचे, आर्थिक जबाबदाऱ्या आहेत, त्याचं शिक्षण आहे, म्हटल्यानंतर ते सगळं केलं.
1: बरोबर.
0: आणि सपोर्ट माझ्या आईचा आणि भावाचा, त्यांनी मला फार मदत केली. म्हणजे मी माझ्या स्वतःच्या शिक्षणासाठी काही मदत घेतली नाही, पण त्याच्या शिक्षणासाठी माझ्या भावानी मला फार हे केलं. तो त्याची बाजू बघत राहिला म्हणून मी माझं शिक्षण कम्प्लीट करू शकले.
1: बरोबर. दोघही एकत्र अभ्यास करत होतात?
0: तो त्याचा, मी माझी. माझं मी रात्रीच.
1: बरोबर.
0: आणि त्याला असं जबरदस्ती करून मी कधी अभ्यासाला बसवलंच नाही. आणि त्याचं माझं ना आता असं हे नाहीये की एक स्ट्रिक्ट आई आणि स्ट्रिक्ट असं मुलगा, तसं नाहीये. दोघांचंही फ्रेंडली रिलेशन आहे. म्हणजे खूप असं सगळ्या गोष्टी तो मला सांगतो की दिवसभरात जे काही करतोय तो ते सगळं सांगतो मला. कुठली गोष्ट सांगत नाही असं नाहीये. म्हणजे मुलांना जी परिस्थिती शिकवते ना ती परिस्थिती त्याला शिकवून गेली की आपल्या आईने काय आपल्यासाठी केलं हे त्यांनी बघितलं, कष्ट बघितले त्यांनी माझे,
1: तुमचा संघर्ष बघितला,
0: संघर्ष बघितला. आणि त्याच्यातून तोच मोठा झाला, म्हणजे त्याला ती समज आली की आपण कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तो शिकला. मला शिकवावं नाही लागलं त्याला. आणि आजी आहे संस्कार करायला, त्यामुळे आजीशी त्याचं जास्त पटत. माझं जरी जास्त पटत नसलं तरी त्याचं जास्त पटत आजीशी. हा, तो लाडका आहे तिचा.
1: मानसिक स्थैर्य असं तुम्ही म्हणालात की मित्राच्या मदतीने तुम्ही ते मिळवलं होतं, पण हे सगळी धावपळ करताना आपण किती म्हटलं तरी आपलं शरीर दमत
0: असतं ना. दमत.
1: त्यासाठी काय केलं?
0: त्यासाठी असं काही हे नाही, पण स्वतःच्या काळजी. आजारी पडायची, भरपूर आजारी पडायचे, पण आजारी पडून सांगणार कुणाला, कोणाला त्रास देणार? आई पण त्याची जबाबदारी घेते, म्हटल्यानंतर तिला हे करून जमणार नाही. मग आपण स्वतःच असं करत जायचं, सहन करायचं सगळ्या गोष्टी करत करत करत. पण शक्यतो असं मला गुरुजींनी एवढं स्ट्रॉंग केलं ना की मी कुठल्या गोष्टीत खचले नाही, की आज माझ्यावर ही वेळ आलीये मग मी काय करू. ते मार्ग मला मिळत गेले की नाही आपल्याला हे असं नाही असं करायचंय, तर ते मी त्या ह्याच्यातून शिकत गेले. म्हणजे म्हणते ना परिस्थिती माणसाला शिकवतं, ते खरंच मला म्हणजे सार्थ आहे की परिस्थिती आपल्याला शिकवते. सगळ्या गोष्टी मला परिस्थितीने शिकवल्या की आपण त्याच्यावर मात कशी करायची. रडत बसून काय होणार आहे? काहीच नाही. किती रडणार आपण? त्याला पण काहीतरी मर्यादा आहेत की नाही? असं करत करत

0: करत करत तो एकदा 10वी झाला आणि मी श्वास सोडला की मी सुटले आता. म्हणजे ठीक आहे 11वी 12वी शिक्षण पूर्ण झालं. त्यांनी पण असा कधी मला त्रास नाही दिला, कधी शाळेतून कंप्लेंट आली आहे किंवा काय असं कधीच नाही केलं. म्हणजे इतर मुलं जी येतात खोडकर असतात, खोडकर प्रचंड होता, पण असं हे नाही केलं त्याने, मला त्रास कुठल्याच गोष्टीचा दिला नाही.
1: समजूतदार.
0: हा समजूतदार तो, नॅचरल त्याच्याकडनं म्हणजे परिस्थितीने त्याला शिकवला तो. खूप चांगलं हे, म्हणजे ते एक माझा नशिबाचा चांगला भाग होता की माझ्या मुलांनी मला समजून घेतलं, फार त्रास नाही दिला.
1: खरंय. आणि अशा पद्धतीत तुम्ही 5 वर्षाचा कोर्स पूर्ण केलात.
0: 5 वर्षाचा.
1: तुमचा मुलगा सुद्धा, मी जसं सुरुवातीला सांगितलं की त्याने सुद्धा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केलाय.
0: तो तर म्हणजे तो स्टेट लेवल प्लेअर आहे स्विमिंगचा.
1: अरे वा.
0: आणि त्याचं एम आधी फार वेगळं होतं.
1: अच्छा.
0: तो करणार होता एनडीए, म्हणे मी एअरफोर्स किंवा इंडियन नेव्ही जॉईन करणार. एवढं त्याचं 12वी पर्यंत म्हणजे अगदी फिक्स होतं की मी हे करणारच. 12वी झाल्यानंतर अचानक मला सांगतो, मम्मी मी एनडीए नाही करणार आहे, मी हॉटेल मॅनेजमेंट करणार आहे. म्हटला तो क्वेश्चन मार्क होता फार मोठा माझ्यासाठी. तर मामा म्हणाला ठीक आहे, त्याला करायचंय ना हॉटेल मॅनेजमेंट, करू देत, त्याची आवड झाली आहे ना मग करू देत. थोडी मी विरोधात होतेच, पण ठीक आहे म्हटलं, त्याला आवड निर्माण झाली आहे तर तो करतोय, करू दे. तर ते म्हणतात ना जेनेटिक गुण येतात, आई हॉटेल चालवतीये, आईच्या हाताला चव आहे, तर तोही त्या ह्याच्याकडे वळला. तर ते मला म्हणतात आई हॉटेल चालवते म्हणजे मुलगा पण त्या क्षेत्रात गेला. म्हटलं हे मी त्याला शिकवलेलं, त्याचं त्यांनी ठरवलंय की काय क्षेत्र निवडायचं. ते केलं 3 वर्ष त्यांनी व्यवस्थित सगळ्या गोष्टी केल्या, पास झाला व्यवस्थित.
1: कुठे होता शिकायला?
0: रत्नागिरी कॉलेजला. हो, रत्नागिरीतच. आणि आता दोन्ही म्हणजे माझ्या आधी 1 महिना त्याचा रिझल्ट लागला आणि माझा 1 महिन्यानी लागला. त्याचे शिक्षक पण सगळे चांगले आहेत. केलं त्यांनी म्हणजे आवडीने केलं आणि आता ते पुढच्या शिक्षणासाठी तो गोव्याला गेलाय. म्हणजे बार जॉकी जो कोर्स येतो म्हणजे कॉकटेल मॉकटेल्स जे बनवतात त्याच्यासाठी तो पुढच्या शिक्षणासाठी गेलाय गोव्याला. ते तो आवडीने करतोय म्हणजे हे त्यांनी केलं पूर्ण. हे फार महत्वाचं आहे, त्यांनी तो क्षेत्र निवडलं आणि ते पूर्णत्वास नेलंय.
1: बरोबर.
0: हा, आता तो करतोय. आता त्याची स्वप्न फार मोठी आहेत. मला क्रूज वर जायचंय, मला बाहेरच्या देशात जायचंय, मला खूप असं हे करायचंय. ठीक आहे, तू तुझ्या हिमतीवर कर आणि मामाचा सपोर्ट आहे, आजीचा सपोर्ट आहे, त्याच्यामुळे तो पुढे जातोय.
1: बरोबर. एवढ्या सगळ्या संघर्षातून, मानसिक ताणतणाव असतील या सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडून जिद्दीने तुम्ही वकील झालात आणि तो हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण झाला. काय आनंद होता?
0: आनंद म्हणजे काय असतं, परिस्थिती जेव्हा म्हणजे एखाद्याला आपल्या आयुष्यात जेव्हा आपल्या अहंकारावरती गोष्ट येते ना तेव्हा वाटतं की आपण काहीतरी करावं. म्हणजे लोकांनी मला खूप हिणवलं, काय करणार आहेस तू, अशी पण बोलल्या, काय मोठी वकील होणार आहे, काय अभ्यास करणार आहे, काय जमणार आहे. ती जिद्द मनात ठेवली आणि उभी राहिली. नाही म्हटलं आपल्याला लोकांना करून दाखवायचंय
1: आणि ते दाखवलं.
0: हा, दाखवलं. इव्हन घरातले सुद्धा होते, घरातले इतर नातेवाईक होते की ज्यांनी काय करणार आहे, नवरा गेलाय, कोण पाठीशी उभं राहणार आहे, काहीच नाही करू शकत ते. म्हणजे इव्हन मी सगळे नातेवाईक माझ्या रत्नागिरीत आहेत, मी कुणाकडेही जात नाही, कुणाकडेही जात नाही आवडत मला जायला. कारण जेव्हा माझे मिस्टर गेले त्यावेळेस मी बघितलं कोणी नव्हतं माझ्याजवळ. 6 दिवस मी हॉस्पिटलला एकटी होते, कोणीच नव्हतं. वेळ आली की माणसं आपली कोण आहेत आणि कोण नाही हे कळतं.
1: अगदी खरं.
0: त्या परिस्थितीने मला शिकवलं काही कोणाचं कोणी नातेवाईक आपले नसतात, आपल्यालाच आपलं करायचंय. त्या जिद्दीने मी केलं. आणि ज्या दिवशी मी म्हणजे माझा रिझल्ट लागला त्या दिवशी सुद्धा मी सांगते की मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, मला टायफॉइड झाला होता आणि संध्याकाळी माझा रिझल्ट लागला. संध्याकाळी रिझल्ट लागला माझा तो आत्ता मी म्हणते मित्र दीपक मोहिते, तो पत्रकार आहे स्वतः. तर त्यांनी माझा रिझल्ट बघितला, तो म्हणाला जिंकलंस, सगळ्या गोष्टी जिंकल्यास, फर्स्ट क्लासनी पास झाले, 64% मार्क्स मिळाले. मी इमॅजिन पण केलं नव्हतं की मला एवढे, म्हणजे एक पेपर मला कठीण गेला होता, बाकीच्या पेपरच्या स्कोर प्रमाणे मला, म्हणजे मला असं वाटलं होतं की मी अगदी 40-45% येईल, तर नाही, 64% मार्क्स मिळाले. माझ्यापेक्षा जास्त त्याला आनंद झाला आणि तो तिथे रडायला लागला. आनंदाचे अश्रू आहेत फार, म्हणजे मी हेच झालं, खूप समाधानी झाले की स्वामी पाठीशी होते म्हणून या सगळ्या गोष्टी करू शकले.
1: अशा परिस्थितीमध्ये ठरवून एखादं ध्येय वाटचाल करत आपण राहतो पण ते पूर्ण होणं,
0: हो,

0: आणि तो दिवस पाहणं ह्यासारखा मला वाटतं आनंद नाही.
1: आनंदच नाही, खरंच नाही. खूप, मी तर असं म्हणते की माणसांनी आपली जिद्द ठेवूनच पुढे जावं आणि करून दाखवावं. परिस्थितीशी हरून किंवा या गोष्टी करून नाही होत, करावं. आणि मी तर तेच सांगेन की सगळ्यांनी करा.
0: बरोबर आहे.
1: खूप जिद्द ठेवा आणि पुढे वा.
0: याच अनुषंगाने मला असं विचारावं असं वाटतंय की तुम्हाला की आज आपण समाजामध्ये बघतो की सगळ्यात शीतल मुळे नसतात.
1: नाही.
0: अनेक जणी काय होतं, संसाराच्या व्यापामध्ये गुंतलेले असतात किंवा आता तुम्ही म्हणालात तसं की कुठेतरी आपला कॉन्फिडन्स कमी पडतो, सपोर्ट नसतो, अशा आर्थिक बाजू चांगली नसते, अशा अनेक अडचणी असू शकतात. किंवा काही वेळा सगळं असूनही केलं जात नाही, कारण मला वाटतं ती एक मानसिकता हवी असते. तर अशा ज्या काही महिला आहेत की ज्यांनी शिक्षण असेल किंवा त्यांचं जे काही स्वप्न आहे ते मनात असूनही पूर्ण केलं नाहीये, काय सांगाल त्यांना एक मैत्रीण म्हणून?
1: मी तर म्हणते की स्त्रीने स्वतःसाठीच जगलं पाहिजे. संसार काय आयुष्यभर करायचंच आहे, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या काय आयुष्यभर असतातच आपल्याला. मुलं आहे, नवरा आहे, सासू आहे, सासरे आहेत, आई आहे, बाबा आहे, भाऊ आहे, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या असतात. पण तुम्ही स्वतःसाठी कधी जगणार आहात? ते जगा ना तुम्ही.
0: अगदी खरं.
1: अगदी. तुम्ही कधी जगणार? तुमच्या इच्छा तुम्ही कधी पूर्ण करणार? त्या तुम्ही स्वतः खंबीर होऊन करा, हे माझं सांगणं आहे. जसं मी केलं तसं प्रत्येक स्त्रीला शक्य आहे ते. असं नाहीये की कुठली स्त्री करू शकत नाही. जर स्त्रीने ठरवलं तर ती करू शकते, काहीच अशक्य नाहीये. स्त्रीनी विचार केला पाहिजे की आपण असं बंदिस्त किती दिवस राहायचं. तो विचार करून आपलं आयुष्य पुढे घडवायला काहीच हरकत नाही. प्रत्येक स्त्रीनी ठरवा ना की आपल्याला हे करायचंच आहे, आपण किती दिवस दुसऱ्यावरती अवलंबून राहायचंय.
0: आणि कसं होतं, एकदा संसाराच्या व्यापात लागलेली स्त्री मग आपली स्वप्न विसरून जाते.
1: हा, तेच होतं ना. म्हणून म्हटलं किती दिवस आपण दुसऱ्याचा विचार करणार.
0: खरं
1: ते आपला विचार करतात का? हा विचार करा ना कधीतरी. तुम्हाला कधी स्वतःहून कोणी विचारायला येतं का की बाबा तुला काय पाहिजे, तुला काय हवंय, तुला काय करायचंय? कधीच येत नाही कोणी विचारायला.
0: मला सांगा शीतलताई की शिक्षणामुळे नेमकं काय साध्य होऊ शकतं किंवा तुम्ही काय मिळवलं?
1: खरं सांगू, समाजामध्ये समाजातला जो मान आहे तो वेगळाच. कारण काळा कोट जेव्हा अंगावरती येतो त्यावेळेस जे फिलिंग आहे ते फार म्हणजे न बोलण्यासारखं आहे. म्हणजे शब्दात अनुभव हे सांगताच येत नाहीये. माझी चपराक फक्त सगळ्यांना एवढीच बसली की ज्यांनी मला हिणवलं होतं ना त्या सगळ्यांना. आणि मी मुद्दामून सांगितलं की मी पास झाली आहे.
0: बरोबर आहे.
1: आणि ते सुद्धा फर्स्ट क्लासनी पास झाले. ज्यांनी ज्यांनी मला हे केलं त्यात सगळ्यांना मी हे चपराक लावून दिली आहे की मी करू शकते. मी काय, मी माझ्या मुलाला सांभाळून मी हे सगळ्या गोष्टी केल्या. हे फार माझ्यासाठी मोठं होतं. म्हणजे मी स्वतःवरती विश्वासच, म्हणजे मी जेव्हा रिझल्ट लागला त्यावेळेस मला वाटलंच नव्हतं की मी हे सगळं केलंय. मग सगळी 5 वर्ष माझ्या डोळ्यासमोर गेली की नाही आपलं चीज झालं. खूप हेवा वाटला, माझा हेवा स्वतःला वाटला की नाही मी करू शकले.
0: खरंय.
1: आणि केलं मी
0: स्वतःच्याच नजरेमध्ये कुठेतरी आपली मान उंचावलेली असते.
1: हो, कारण परिस्थिती किती कठीण गेली, काय केलं, किती वेळ मी म्हणजे अक्षरशः अशी पुस्तकं घ्यायला पण कधी कधी पैसे नसायचे. मग काय करायचं, थोडे दिवसांनी मग लायब्ररीतली घ्या, आपलं स्वतःच नोट्स काढा, स्वतःचे प्रश्न तयार करा, असा अभ्यास केलाय मी. त्या मेहनतीचं कुठेतरी म्हणजे इव्हन खरं सांगते आता माझे जे ज्युनियर आहेत त्या माझ्या वया घेऊन अभ्यास करतात. हे आहे म्हणजे मी देते त्यांना की करा तुम्ही.
0: बरोबर.
1: सपोर्ट आहे. शिक्षकांनी पण तेवढीच मला मदत केली. म्हणजे काय अडलं काय नाही 10 वेळा विचारलं तरी सांगितलं त्यांनी मला. तेवढं केलंय. एवढं सांगते की स्त्रियांनी शिकावं, मागे राहू नका.
0: खरंय. एक कॉन्फिडन्स आला शिक्षणामुळे.
1: हो, फार. वकील म्हणून वक्तृत्व तर म्हणजे मी बोलायला सुद्धा घाबरत होते. असं कधी स्टेज डेअरिंग माझ्याकडे नव्हतंच. पण वकिली पेशा आणि कॉलेजचं जे शिक्षण असतं आपलं त्याच्यामध्ये एक बोलण्याचा कॉन्फिडन्स किंवा उभं राहण्याचा कॉन्फिडन्स सगळ्या गोष्टी शिकवतात. मी तर ते शिकायला आपल्याला म्हणजे इव्हन मी सांगते कॉलेजमध्ये मी म्हणजे माझं ड्रॉइंग चांगलं आहे. या वर्षी लास्ट वर्षी दरवर्षी मिळवली प्राईज. पण एज असल्यामुळे थोडस हे वाटतं ना. तर मग नाही, यावर्षी मला 6 प्राईज आहेत कॉलेजमध्ये. कोलाज मेकिंग मध्ये आहे, पेंटिंग मध्ये आहे, बऱ्याच रांगोळी मध्ये आहे. हा, हे मिळालं म्हणजे स्टेजवरती आपल्याला जाऊन आपल्या शिक्षकांच्या हातून आपला सत्कार होतो हे फार मोठं वाटतं. म्हणजे शाळा कॉलेजमध्ये असताना ज्या स्पर्धा हे होतं ते करणं वेगळं आणि आता या वयात या गोष्टी सगळ्या करून आपल्याला प्राईज मिळतं आणि आपण स्टेजवरती उभं राहतोय हे फार महत्व.

0: हे होतं. आणि मला वाटतं अशा वेळी आपल्यातलं जे एक मूल असतं
1: ते
0: जाणीव होते.
1: म्हणजे 5 वर्षात मी माझं जे कॉलेज लाईफ जे विसरले होते, म्हणजे 12वी पर्यंत जी मजा केली मी, म्हणजे ती या 5 वर्षात, त्याच्यानंतर जी जी राहिलेली सगळी मजा 5 वर्षात केली असं म्हटलं तरी कुठे काही कमी पडणार नाही.
0: बरोबर,
1: खूप छान हे झालं.
0: म्हणजे असं म्हणता येईल की शिक्षणाने तुम्हाला तुमचं एक छान लाईफ
1: जे मी म्हणजे विसरले होते सगळ्या गोष्टी या परिस्थितीच्या ह्याच्यामध्ये, ते मी 5 वर्षात फार एन्जॉय केलं. म्हणजे मी मुलाला सुद्धा सांगते की काय आहे आपल्या आयुष्यात, जे आपलं आहे आज आलंय छान जगायचं आणि पुढे व्हायचं, टेन्शन आयुष्य भरायचीच आहेत. तोही तसाच जगतोय, मी तशीच जगते, त्यामुळे या पुढेही तसंच आम्ही दोघं राहू, त्यामुळे काही प्रश्नच नाही.
0: आपण सतत म्हणतो की आनंद घ्या आनंद घ्या, तर तो प्रत्येक गोष्टीत अशा पद्धतीने घेता येतो की तुम्ही शिक्षणातून सुद्धा असा छान,
1: इव्हन छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आनंद मिळतो आपल्याला की नाही हे असं नाही. म्हणजे मी आणि तो, म्हणजे आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही फिरायला जातो दोघंही, म्हणजे असं हे नाहीये चल मम्मा आपण जाऊया, आम्ही दोघही कुठे वाटेल तिकडे. खाणे हा आमचा आवडता विषय दोघांचाही, त्यामुळे दोघही कुठेही काही वाटलं आज इकडे चांगलं खायला मिळतं तर आम्ही तिकडे दोघही जाऊन खातो. त्यामुळे असं नाही, जे आहे आनंद जे दीक्षण आहे दोघं ते सगळे जगतो आम्ही.
0: काय बात आहे. आज मागे वळून पाहताना कुणाचे आभार मनावेसे वाटतात?
1: विशेष आभार माझे आई, माझा भाऊ सोनाली सावंत वहिनी, आणि माझा जो खंबीर पाठीमागे उभा जो राहिलाय दीपक मोहिते, त्यांनी मला जगायला, म्हणजे एक मित्राचं जे कर्तव्य असतं, मित्र म्हणा भाऊ म्हणा काय असेल ते, मैत्रीण, त्या सगळ्या भूमिका त्यांनी निभावल्यात. म्हणजे माझ्या पाठीमागे कोर्टामध्ये असू दे किंवा काही असू दे, प्रत्येक तारखेला माझ्या सोबत जाणं, मानसिक स्थितीत म्हणजे जेव्हा ढासळते तेव्हा खूप सपोर्ट देणं, हे काम त्यांनी केलंय आणि त्याचे फार विशेष आभार आहेत. म्हणजे आयुष्यात मी जे काही वकिली करू शकले त्याच्या सपोर्टमुळे आणि तो पाठीमागे खंबीर उभा होता त्याच्यामुळे मी करू शकले, त्याचे फारही म्हणजे खूपच त्यांनी मला. आणि सोनाली वहिनींचे सांगायचं तर या 3 वर्षामध्ये त्यांनी मला खूप, म्हणजे आर्थिक मदत असू दे किंवा काय, मॉरली असू दे किंवा काही, त्या सगळ्या गोष्टीत माझ्या पाठी, शीतल तू कर मी आहे, शीतल तू कर मी आहे, बघू काय करायचं, हे त्यांनी मला शिकवलं. म्हणजे
0: मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये मी आहे हा हे जे शब्द आहेत ना
1: हेच फार महत्वाचे असतात, की नाही तू कर मी आहे, पुढे तू हो आम्ही आहोत मागे, हेच बोलणं खूप महत्वाचं असतं. कोण सख्ख बोलतं आपल्याला सांग,
0: एक वेगळाच कॉन्फिडन्स आपल्याला त्याने मिळतो खूप, केवळ त्या दोन शब्दामुळे.
1: म्हणजे एखादं टेन्शन असेल ना, ठीक आहे आज नाही झालं ना उद्या होईल, पण होईल, पण तू पुढे हो, तू मागे हटू नकोस, तू कर आम्ही आहोत ना, तू कर.
0: बरोबर.
1: हा हे माझा मुलगा पण मला कायम सांगतो, मम्मा कशाला टेन्शन घेतीये सगळ्या गोष्टी होणार आहेत, किती दिवस राहिलेत, थोडासा वेळ, एकदा आपण स्टेबल झालो की आपलं सगळंच होणार आहे. मुलगा जेव्हा खंबीर आईच्या मागे उभा असतो ना त्यावेळेस जे फिलिंग आता मला येत आहे ते फार, म्हणजे फारच हे आहे.
0: खरंय. आणि इतकी वर्ष तुम्ही केलेले संस्कार, तुम्ही सगळी केलेली जी फाईट होती सगळ्या परिस्थितीशी, त्याचंच मला वाटतं हे
1: आणि त्याचा स्वभाव पण फार असा, म्हणजे परिस्थितीने त्याला खूप शिकवलं, म्हणजे तो खूप समजूतदार, हट्ट केला त्यांनी माझ्याकडे नाही असं नाही, पण त्याला समजून सांगितलं ना की आज नाही आपल्याला जमणार, आपण पुढे मागे करू, त्यांनी ऐकलं माझं, असं मला त्रास नाही दिला कुठल्या गोष्टीसाठी की नाही मला आत्ताच पाहिजे, मला हेच हवंय, मला तेच हवंय, असं कधीच त्यांनी केलं नाही, समजून घेतलं.
0: अजून पुढे शिकायचंय?
1: हो शिकणार. या वर्षी मला शक्य नाही झालं कारण आजारी होते मी, माझी एलएलएम एंट्रन्स होती ती मला देता नाही आली कारण डॉक्टरनी मला डिस्चार्ज नाही दिला. इवन मी डॉक्टरांना हे पण सांगितलं, डॉक्टर मी सकाळी जाते आणि दुपारी परत येऊन ऍडमिट होते, तरी डॉक्टर म्हणाले नाही, म्हणून तुला कंपल्सरी टेस्ट आहे म्हणजे आहे. आता पुढच्या वर्षी एलएलएमला आता माझं चाललं होतं की गुजरात युनिव्हर्सिटीतून मरीन लॉ करायचं, पण सध्या आर्थिक बाजू तेवढी स्ट्रॉंग नाहीये, बघू पुढे मागे विचार करीन, नाही तर पुढच्या वर्षी आपलं क्रिमिनॉलॉजी आहेच कॉलेजमध्ये, पुढच्या वर्षी ऍडमिशन घेणार. आणि माझं ध्येय मी ठरवून चालली आहे की आपल्याला एक चांगला लॉयर आणि चांगली व्यक्ती, म्हणजे मी माझ्या मुलालाही हेच शिकवते की आपल्याला चांगलं माणूस म्हणून जगायचंय.
0: क्या बात आहे.
1: आपल्याला पैसा किंवा प्रॉपर्टी हे जास्त महत्वाचं नाहीये, आपण आपला माणूस, म्हणजे पुढच्या माणसानी हाक मारली तर आपण त्याच्यासाठी उभं राहायचंय, जशी आपल्यासाठी आता हे जे उभे राहिले तसं आपल्याला त्यांच्यासाठी उभं राहायचंय. पैसा काय आज आहे उद्या आहे नाहीये, आपण उभं राहणं हे फार महत्वाचं.
0: शीतलताई पुन्हा एकदा तुमचं आणि तुमच्या मुलाचं खूप खूप अभिनंदन करते मी. आणि

0: तुमचा हा संघर्ष, जिद्द आणि यशाचा प्रवास हा मला वाटतं अनेकांना नव्याने उभं राहण्याची प्रेरणा देणार आहे. तुम्हाला पुढच्या यशस्वी आणि खूप छान आयुष्यासाठी शुभेच्छा देते. आज तुम्ही इथे आलात, खूप छान संवाद साधलात, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद, नमस्कार.
1: धन्यवाद.
0: मैत्रिणींनो, संघर्षाने आणि जिद्दीने तसंच परिस्थितीशी दोन हात करत 23 वर्षांच्या इतक्या मोठ्या गॅप नंतर पुन्हा शिक्षणाकडे वळून वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शीतल मुळे यांची यशोगाथा आताच आपण ऐकलीत. त्यांच्याशी संवाद साधला होता पूर्णिमा साठे यांनी. मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी पूर्णिमा साठे आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

श्रोते हो, मैत्रिणींनो, आत्ता आपण संघर्षाने आणि जिद्दीने 23 वर्षांनी पुन्हा शिक्षणाकडे वळून वकिलीची परीक्षा पास झालेल्या अस्मिता चांदोरकर, पूर्वीच्या शीतल मुळे यांची मुलाखत ऐकली आणि त्यातून एक गोष्ट कळली, ती म्हणजे मनात एखादी गोष्ट करण्याची तीव्र इच्छा आणि ती पूर्ण करण्याचा दृढ निश्चय असेल तर कितीही मोठी अडचण आली तरी मार्ग हा नक्की सापडतो. प्रत्येकाच्याच मनात काही ना काही स्वप्न असतात. काही स्वप्न सहज पूर्ण होतात तर काहींसाठी खूप संघर्ष करावा लागतो, पण या प्रवासात आपल्याला साथ देते ती म्हणजे इच्छाशक्ती. इच्छाशक्ती ही एखाद्या जादूसारखी असते. ती आपल्याला निराशेतून आशेकडे, भीतीतून आत्मविश्वासाकडे आणि अपयशातून यशाकडे घेऊन जाते. अनेक वेळा परिस्थिती आपल्या मनासारखी नसते, पण मन खंबीर असेल तर परिस्थिती बदलण्याची ताकद आपल्यात निर्माण होते. जिथे इच्छाशक्ती असते तिथे मार्ग

हा नक्कीच सापडतो. आपल्या या मैत्रिणीने अस्मिता चांदोरकर यांनी सुद्धा खडतर संघर्षमय परिस्थितीतून मार्ग काढत इच्छाशक्ती मजबूत असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते हे सिद्ध केलं. हो ना?

0: त्र्याण्णव पंच्याण्णव चौऱ्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्क्याण्णव नव्वद
1: काय ग उलटी गिनती का सुरू आहे तुझी
0: अंक पाढे कुठलंही पाठांतर हे

0: आहेत. ए हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग, वॉकिंग, जिम कितीतरी पर्याय आहेत.
1: हो पण मेंदूचं काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत.
0: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज, बरं त्या कशा करायच्या?
1: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन.
0: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका, सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही. स्मृतीवर्धन.

0: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
1: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीम सोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
0: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
2: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
3: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
2: या निसर्गाच्या संगीत अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली, पर्यावरण रक्षणासाठी प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला, पावसामुळे थांबलेली अमरनाथ यात्रा सुरू आणि झिम्बाब्वे विरुद्धचा भारताचा तिसरा T20 क्रिकेट सामना आज हरारेमध्ये रंगणार। कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना देश आज कारगिल विजय दिनानिमित्त आदरांजली वाहत आहे। कारगिल विजय दिनाचा मुख्य कार्यक्रम द्रास इथल्या कारगिल युद्ध स्मारकावर झाला। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी द्रास इथं युद्ध स्मारकावर शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली। जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल तसंच लष्कर प्रमुख आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। संरक्षण मंत्र्यांनी यावेळी कारगिल युद्ध स्मारकाच्या पोर्टलचं उद्घाटन केलं तसंच शहीद पत्नींना सन्मानित केलं। शौर विजय यात्रा या मोटरसायकल रॅलीला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला। कारगिल विजय दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मातृभूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर सैनिकांना आदरांजली अर्पण केली आहे। सैनिकांची वीरगाथा देशवासियांना समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा देत राहील असं राष्ट्रपतींनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय। आजचा दिवस देशाचं लष्करी सामर्थ्य, राष्ट्रीय एकता आणि मातृभूमीच्या रक्षणासाठीचा अतूट निर्धार याची साक्ष देत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। कारगिल विजय दिनानिमित्त सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना केलं। हा या कार्यक्रमाचा 136वा भाग होता। कारगिलच्या आव्हानात्मक परिस्थितीपेक्षा आपल्या सैनिकांचा ताठकणा, दुर्दम्य साहस आणि अढळ आत्मविश्वास मोठा ठरला असं म्हणत त्यांनी हुतात्म्यांना आणि वीर सैनिकांना वंदन केलं।
1: कारगिल की ऊंची ऊंची चोटियां, कठिन मौसम, दुश्मन की चुनौती, हर परिस्थिति हमारे सैनिकों के सामने थी, लेकिन उनका हौसला हर चुनौती से बड़ा था। उन्होंने मां भारती की रक्षा के लिए अपना सर्वस्व अर्पित कर दिया। आज कारगिल विजय दिवस पर मैं सभी वीर शहीदों और वीर सैनिकों को श्रद्धापूर्वक नमन करता हूँ।
0: त्यांच्या शौर्यगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं शौर्य विजय यात्रेचं आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली। एक यात्रा एक राष्ट्र एक सलाम हा संदेश देण्यासाठी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकापासून निघालेली ही यात्रा कारगिलच्या युद्ध स्मारकापर्यंत जाणार आहे। संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा तसंच अलीकडेच नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या स्वदेश निर्मित महेंद्रगिरी या युद्धनौकेचा उल्लेख करून आत्मनिर्भर भारताच्या वाढत्या ताकदीचं प्रतीक असल्याचं सांगून ते म्हणाले, भारताची संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञानावर जगाचा विश्वास वाढतो आहे। कॅच द रेन या मोहिमेच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं सांगून त्या अनुषंगानं देशभर सुरू असलेल्या यशदायी प्रयत्नांची तसंच त्यामुळे घडून आलेल्या बदलांची उदाहरणं त्यांनी सांगितली। महाराष्ट्रात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला। पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी देशातल्या मातीपासून बनवलेल्या मूर्तींची पूजा करावी या आपल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे। अशा मूर्तींची प्रतिष्ठापना ही निसर्ग पूजाच ठरेल असं ते म्हणाले। एक पेड माके नाम या उपक्रमाच्या सफलतेची उदाहरणही त्यांनी दिली। एकदाच वापरून फेकून द्याव्या लागणाऱ्या प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण टाळण्यासाठी देशभर सुरू असलेले प्रयत्न त्यातून तयार

वाढणारी उत्पादनं आणि रोजगार याविषयीची माहिती त्यांनी दिली. रिड्यूस रियूज आणि रिसायकल ही आज घोषणा नाही तर आपल्या जीवनाचा भाग बनली असल्याचं ते म्हणाले. क्रीडा क्षेत्रात देशानं केलेल्या यशस्वी कामगिरीचा त्यांनी गौरव केला. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू तसंच लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं. ब्रिटनमध्ये ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करावी, आपल्या क्रीडा भावनेनं सर्वांची मनं जिंकावीत यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. अलीकडेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांच्या ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी केलेल्या गौरवास्पद कामगिरीचा अभिमानपूर्वक उल्लेख त्यांनी केला. देशात ऑलिम्पियाड्स आणि हॅकेथॉनची संस्कृती विस्तारत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. येत्या 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन साजरा होणार असून त्यानिमित्तानं त्यांनी श्रोत्यांना सांगितलं की सरकारी प्रोत्साहनामुळे असंख्य कारागीर आणि विणकरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला आहे. गेल्या 12 वर्षात खादीची विक्री 6 पट वाढली असून विक्रीचा आकडा 8,000 कोटी रुपयांवर पोहोचला असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या सणासुदीच्या हंगामात खादी हातमागाची उत्पादनं खरेदी करावीत, व्होकल फॉर लोकलनुसार स्थानिक उत्पादनांचा आग्रह धरावा असं आवाहन त्यांनी केलं. येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हर घर तिरंगा या मोहिमेला उत्साहानं पुढे न्यावं, आपल्या घरी पूर्ण आदरानं तिरंगा फडकवावा असं आवाहनही त्यांनी केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार आज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. दिल्लीत शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारं पत्र लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलं आहे. आंदोलक विद्यार्थ्यांवर पॅलेट गन सारख्या शस्त्रांचा वापर करण्याला गृहमंत्री या नात्यानं मंजुरी दिली होती का असा प्रश्नही त्यांनी या पत्रात विचारला आहे. दिल्लीत तैनात सुरक्षा दलं केंद्रीय गृहमंत्रालयाला उत्तरदायी आहेत, त्यामुळे या कारवाईला परवानगी कोणी दिली? विद्यार्थ्यांना मारहाण करणारे साध्या वेशातले लोक, पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक, त्यांच्या तैनातीला कोणी मंजुरी दिली असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज मुंबईत आयकर सिंधू या नवीन संकुलाचं उद्घाटन झालं. करदात्यांनी दिलेल्या करांच्या सहाय्यानं देशाचं कोषागार या संकुलाच्या नावाप्रमाणे महासागराचं रूप घेत आहे असं त्या म्हणाल्या. मुसळधार पावसामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर कोसळलेली दरड हटवण्याचं काम पूर्ण झाल्यावर आज पहाटे अमरनाथ यात्रेकरूंची 19वी तुकडी जम्मू इथून बालताल बेस कॅम्पकडे रवाना झाली. यंदा अमरनाथ यात्रेत आतापर्यंत 4 लाखापेक्षा जास्त भाविकांनी अमरनाथ गुंफांना भेट दिली आहे. सिक्कीममधल्या नथुला मार्ग कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेली 5वी तुकडी आज गंगटोक इथं सुरक्षित परतली. सिक्कीम पर्यटन विकास महामंडळानं काल गंगटोक इथं आयोजित केलेल्या स्वागत समारंभात यात्रेकरूंनी त्यांचे अनुभव सांगितले. यंदा नथुला मार्गे कैलास मानसरोवर यात्रेसाठी 10 तुकड्या जाणार आहेत. आसामातल्या पूरस्थितीविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. सोनोवाल सध्या दिब्रुगडमध्ये पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. केंद्र सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी आहे, त्यांना प्रत्येक प्रकारे मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. केंद्राचं आंतरमंत्रालयीन पथक राज्यात दाखल झालं असून बाधित प्रदेशाची पाहणी करत आहे असं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत पुरात 66 जणांचा मृत्यू झाल्याचं प्रशासनानं सांगितलं. 6 जिल्ह्यातल्या 274 निवारा शिबिरांमध्ये सुमारे 19,000 बाधितांनी आसरा घेतला आहे. अमेरिकन सैन्यानं सुमारे 2 आठवड्यांनंतर इराणवरचे हवाई हल्ले थांबवले असून संघर्ष थांबवण्यासाठी राजकीय प्रयत्नांना चालना दिली आहे. अमेरिकेनं काल रात्रभर कोणतीही मोठी लष्करी कारवाई केली नसल्याचं इराणनंही म्हटलं आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पश्चिम आशियातला तणाव निवळण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र होर्मुसच्या समुद्रधुनीतील परिस्थिती अद्याप गंभीर असून इराणच्या शेजारी आखाती देशांमध्ये सुरक्षेबाबत असुरक्षितता कायम आहे. झिम्बाब्वेबरोबरच्या T20 क्रिकेट मालिकेतला भारताचा 3रा आणि अखेरचा सामना आज हरारे इथं होणार आहे. संध्याकाळी 4:30 वाजता हा सामना सुरू होईल. काल झालेल्या

0: रसिक हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
1: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
2: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ.
1: पता दस्तूर नगर, MIDC रोड, अमरावती.
3: चटपटी चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणाज.
0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz वर. आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण मला ऐकू शकता. श्रोते हो, दुपारचे 3 वाजतायत. काही क्षणातच प्रादेशिक मराठी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत महाराष्ट्र मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रतीक्षा करावी.

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. पर्यावरण रक्षणासाठी प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. आणि झिम्बाब्वे भारत तिसरा T20 क्रिकेट सामना आज हरारेमध्ये रंगणार. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना देश आज कारगिल विजय दिनानिमित्त आदरांजली वाहत आहे. कारगिल विजय दिनाचा मुख्य कार्यक्रम द्रास इथं कारगिल युद्ध स्मारकावर झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच लष्कर प्रमुख धीरज सेठ आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. कारगिल विजय दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वीर सैनिकांना आदरांजली अर्पण केली. सैनिकांची वीरगाथा देशवासियांना समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा देत राहील असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय. आजचा दिवस देशाची लष्करी सामर्थ्य, राष्ट्रीय एकता आणि मातृभूमीच्या रक्षणासाठीच्या अतूट निर्धाराची साक्ष देतो असं उपराष्ट्रपतींनी म्हटलंय. देशभरात आज कारगिल विजय दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कारगिल विजय दिनानिमित्त सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना केलं. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग होता. कारगिलच्या आव्हानात्मक परिस्थितीपेक्षा आपल्या सैनिकांचा ताठपणा, दुर्दम्य साहस आणि अढळ आत्मविश्वास मोठा ठरला असं म्हणत त्यांनी हुतात्म्यांना आणि वीर सैनिकांना वंदन केलं. त्यांच्या शौर्यगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं शौर्य विजय यात्रेचं आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली. एक यात्रा, एक राष्ट्र, एक सलाम हा संदेश देण्यासाठी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकापासून निघालेली ही यात्रा कारगिलच्या युद्ध स्मारकापर्यंत जाणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा तसंच अलीकडे नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या स्वदेश निर्मित महेंद्रगिरी या युद्धनौकेचा उल्लेख करून ते म्हणाले, भारताची संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञानावर जगाचा विश्वास वाढतोय. कॅच द रेन मोहिमेच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं सांगून त्या अनुषंगानं देशभरात सुरू असलेल्या यशदायी प्रयत्नांची तसंच त्यामुळे घडून आलेल्या बदलांची उदाहरणं त्यांनी दिली. महाराष्ट्रात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठवण्याची क्षमता निर्माण करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला. पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावर बोलताना प्रधानमंत्री म्हणाले की गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी देशातल्या मातीपासून बनवलेल्या मूर्तीची पूजा करावी. या आपल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळालाय. अशा मूर्तीची प्रतिष्ठापना ही निसर्ग पूजाच ठरेल असं ते म्हणाले. एक पेड मा के नाम या उपक्रमाच्या सफलतेची उदाहरणही त्यांनी दिली. रिड्यूस, रियूज आणि रिसायकल ही आज घोषणा नाही तर आपल्या जीवनाचा भाग बनल्याचं ते म्हणाले. क्रीडा क्षेत्रात देशानं केलेल्या यशस्वी कामगिरीचा त्यांनी गौरव केला. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय बॅडमिंटन पटू PV सिंधू तसंच लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं. ब्रिटनमध्ये ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करावी आणि सर्वांचं मन जिंकावं अशा शुभेच्छा दिल्या. अलीकडेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांच्या ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी केलेल्या गौरवास्पद कामगिरीचा अभिमानपूर्वक उल्लेख त्यांनी केला. देशात ऑलिम्पियाड्स आणि हॅकेथॉनची संस्कृती विस्तारत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
1: मुझे देश की युवा शक्ति पर बहुत गर्व है. ये देखकर खुशी होती है कि भारत में

0: डंपयार्ड्स और हैकेथॉन्स का कल्चर निरंतर बढ़ रहा है। मुझे विश्वास है कि देश के अधिक से अधिक युवा ऐसे फोरम्स में अपना इंटरेस्ट दिखाएंगे और भारत का परचम भी लहराएंगे।
1: येत्या 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन साजरा होत असून सरकारी प्रोत्साहनामुळे असंख्य कारागीर आणि विणकरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आल्याचं ते म्हणाले। गेल्या 12 वर्षात खादीची विक्री 6 पट वाढली, तसंच विक्रीचा आकडा 8000 कोटी रुपयांवर पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं। येत्या सणासुदीच्या हंगामात खादी हातमागाची उत्पादनं खरेदी करावीत, व्होकल फॉर लोकल नुसार स्थानिक उत्पादनांचा आग्रह धरावा असं आवाहन त्यांनी केलं। येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हर घर तिरंगा या मोहिमेला उत्साहानं पुढे न्यावं, आपल्या घरी पूर्ण आदरानं तिरंगा फडकवावा असं आवाहनही त्यांनी केलं। युवा वर्गानं कौशल्य विकासाच्या वाढीकडे विशेष लक्ष द्यावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं। नागपूरमध्ये कौशल्य केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। पदवी आणि रोजगार क्षमता यात मोठा फरक असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। युवा वर्ग योग्य कौशल्याअभावी रोजगार मिळवू शकत नाही हे लक्षात घेऊन सरकारनं कौशल्य विकासाचे कार्यक्रम हाती घेतल्याचं त्यांनी सांगितलं। आपण महाराष्ट्रातच राहणार आहोत असं बातमीदारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केलं। नागपूर परिसरात वेगानं वाढत असलेल्या विविध उद्योगांना या केंद्रामुळे कुशल मनुष्यबळ मिळू शकेल असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला। प्राप्तिकर विभागाच्या मुंबईतल्या आयकर सिंधू या कार्यालय संकुलाचं उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज मुंबईत झालं। करदात्यांनी दिलेल्या करांच्या सहाय्यानं देशाचं कोषागार या संकुलाच्या नावाप्रमाणे महासागराचं रूप घेतंय असं ते त्या म्हणाल्या। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार आज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला। नीट पेपर फुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली एकता दाखवून देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। ते आज मुंबईत शिवाजी पार्क इथं आयोजित युवा सभेला संबोधित करत होते। आपल्या हक्कांसाठी युवकांनी जागरूकता कायम ठेवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। आजची जेन झी सरकारला आव्हान देऊ शकते हे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानं सिद्ध केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं। नीट पेपर फुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिवाजी पार्क इथं विद्यार्थी मोठ्या संख्येनं एकत्र आले होते। नीट पेपर फुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर ठाणे शहर जिल्हा काँग्रेस समितीनंही काल विद्यार्थी विजय मार्च आयोजित केला होता। बुलढाणा जिल्ह्यात महाविकास आघाडी, शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षांनी देखील या निमित्तानं आनंदोत्सव साजरा केला। दिल्लीत शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारं पत्र लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलंय। आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात पॅलेट गन सारख्या शस्त्रांचा वापर करण्याला गृहमंत्री या नात्यानं मंजुरी दिली होती का असा प्रश्नही राहुल गांधी यांनी विचारलाय। दिल्लीत तैनात सुरक्षा दलं केंद्रीय गृह मंत्रालयाला उत्तरदायी आहेत, त्यामुळे या कारवाईला परवानगी कोणी दिली? विद्यार्थ्यांना मारहाण करणारे साध्या वेशातले लोक पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक? त्यांच्या तैनातीला कोणी मंजुरी दिली असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत। कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेनं नीट परीक्षा पेपरफुटी विरोधात आंदोलन करून देशातल्या युवकांना सजग केलंय असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज लखनौमध्ये आयोजित वार्ताहर परिषदेत सांगितलं। युवकांवर झालेल्या लाठीचार्जचं आपण समर्थन करत नाही असं ते म्हणाले। 26 नोव्हेंबरला संविधान दिनाच्या निमित्तानं लखनौमध्ये रिपब्लिकन पक्षातर्फे एक पदयात्रा काढण्यात येईल असं ते यावेळी म्हणाले। झिम्बाब्वे बरोबरच्या टी

ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला भारताचा तिसरा आणि शेवटचा सामना आज हरारे मध्ये होणार आहे. संध्याकाळी 4:30 खेळ सुरू होईल. काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 90 धावांनी पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. पर्यावरण रक्षणासाठी प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. आणि झिम्बाब्वे भारत तिसरा T20 क्रिकेट सामना आज हरारे मध्ये रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: मनसिक हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
1: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
2: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ.
1: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. श्रोतेहो आता आनंद घ्या विविध भारती प्रसारण सेवेचा मुंबई केंद्रावरून.

0: अभी अभी
1: उसी, मेरी बच्ची
0: अभी आप रो क्यों रहे हैं?

0: ये है विविध भारती
1: उजाले उनकी यादों की। उजाले उनकी यादों की।

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. सायंकाळचे 5 वाजतायत. काही क्षणातच ठळक मराठी बातमीपत्र आम्ही महाराष्ट्र मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करा.

नमस्कार, मी राजश्री आगाशे. ऐकूया काही ठळक घडामोडी. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना देश आज आदरांजली वाहतोय. कारगिल युद्ध स्मारकावर झालेल्या कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच लष्कर प्रमुख धीरज सेठ आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कारगिल विजय दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वीर सैनिकांना आदरांजली अर्पण केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून कारगिल युद्धातल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

0: देशाच्या सीमावर्ती भागात राबवलेल्या विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम मधल्या सहभागी युवकांशी प्रधानमंत्र्यांनी आज संवाद साधला. मन की बात मधून प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या संदेशामधून प्रेरणा मिळाल्याचं युवकांनी या कार्यक्रमात सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज नागपूर इथं कौशल्य केंद्राचं उद्घाटन झालं. प्राप्तिकर विभागाच्या मुंबईतल्या आयकर सिंधू या कार्यालय संकुलाचं उद्घाटन आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते झालं. करदात्यांनी दिलेल्या करांच्या सहाय्यानं देशाचं कोषागार या संकुलाच्या नावाप्रमाणे महासागराचं रूप घेत आहे असं त्या यावेळी म्हणाल्या. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार आज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. नीट पेपरकुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिवाजी पार्क इथं विद्यार्थी मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसंच इतर नेते कार्यक्रमाला उपस्थित होते. दिल्लीत शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारं पत्र लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलंय. विद्यार्थ्यांना मारहाण करणारे साध्या वेशातले लोक पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक, त्यांच्या तैनातीला कोणी मंजुरी दिली असे प्रश्न त्यांनी विचारलेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: रसिक हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
2: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
3: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
2: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती.
4: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
5: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
4: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. श्रोत्यो आता आनंद घ्या विविध भारती प्रसारण सेवेचा मुंबई केंद्रावरून.

0: अतिथी म्हणून उपस्थित होते. कारगिल युद्धात वीरगती प्राप्त केलेल्या शूर सैनिकांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. कारगिल युद्धातील प्रेरणादायी प्रसंगाचं स्मरण करत त्यांनी सशस्त्र दलांचं धैर्य, शिस्त आणि देशभक्ती अधोरेखित केली. तसंच विद्यार्थ्यांना या मूल्यांचा अंगीकार करून देशसेवा करण्याचं आणि सशस्त्र दलात करिअर करण्याचं आवाहन केलं. कारगिल विजय दिनानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात एक पेड मा के नाम या उपक्रमाअंतर्गत आपण धावूया झाडे लावूया चा संदेश देत ग्रीन मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत धाव पूर्ण करून 2200 रोपट्यांची लागवड केली. तर वर्धा जिल्ह्यातील SSNJ देवळी महाविद्यालयात प्रहार समाज जागृती संस्थेमार्फत भारतीय सैनिकांच्या शौर्य गाथेवर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. कारगिल विजय दिनानिमित्त सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना केलं. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग होता. कारगिलच्या आव्हानात्मक परिस्थितीपेक्षा आपल्या सैनिकांचा ताठकणा, दुर्दम्य साहस आणि अढळ आत्मविश्वास मोठा ठरला असं म्हणत त्यांनी हुतात्म्यांना आणि वीर सैनिकांना वंदन केलं.
1: कारगिल की ऊंची ऊंची चोटियां, कठिन मौसम, दुश्मन की चुनौती,
2: हर परिस्थिति हमारे सैनिकों के सामने थी, लेकिन उनका हौसला हर चुनौती से बड़ा था. उन्होंने मां भारती की रक्षा के लिए अपना सर्वस्व अर्पित कर दिया. आज कारगिल विजय दिवस पर मैं सभी वीर शहीदों और वीर सैनिकों को श्रद्धापूर्वक नमन करता हूँ.
0: संरक्षण क्षेत्रातील देशाची आत्मनिर्भरता आणि वाढत्या निर्यात क्षमतेचा पंतप्रधानांनी मन की बात मधून गौरवपूर्ण उल्लेख केला. पावसाच्या पाण्याला जमिनीत मुरवण्यासाठी कॅच द रेन या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचं आवाहन मोदी यांनी केलं. याविषयी महाराष्ट्रातील नाशिकसह मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओदिशातील उपक्रमांचा कौतुकास्पद उल्लेख त्यांनी केला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी खेळाडूंना शुभेच्छा देत पंतप्रधानांनी जपान ओपन बॅडमिंटन जिंकणाऱ्या PV सिंधू आणि लॉर्ड्स मैदानावर पहिली कसोटी सामना जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाचं कौतुक केलं. केरळमधील संस्कृत क्लब, विक्रम 1 चं यशस्वी प्रक्षेपण, अंतराळ क्षेत्रातील खासगी सहभाग, विविध ऑलिम्पियाड स्पर्धेतील भारतीय विद्यार्थ्यांच्या यशाचं पंतप्रधानांनी कौतुकास्पद उल्लेख केला. आगामी गणेशोत्सवात भारतीय उत्पादनांचा वापर करण्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. 7 ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय हातमाग दिनाच्या पार्श्वभूमीवर हातमाग, खादी आणि स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचं आवाहन करत व्होकल फॉर लोकलचा संदेश त्यांनी अधोरेखित केला. येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हर घर तिरंगा या मोहिमेला उत्साहानं पुढे न्यावं, आपल्या घरी पूर्ण आदरानं तिरंगा फडकवावा असं आवाहनही त्यांनी केलं. नागपुरात प्रस्तावित असलेल्या स्किल युनिव्हर्सिटीसाठी महिनाभरात जागा उपलब्ध करून देण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. विदर्भातील उद्योगांना आवश्यक असलेलं कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशानं उभारण्यात आलेल्या नागपूर स्किल सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज झालं. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. पारडी इथल्या मेट्रो स्टेशनजवळील कौशल्य विकास केंद्रात हा उद्घाटन सोहळा पार पडला. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, टाटा स्ट्राईव्ह, नागपूर महानगरपालिका, स्किल इंडिया अभियान आणि विदर्भ ग्लोबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं हे अत्याधुनिक कौशल्य विकास केंद्र उभारण्यात आलं आहे. पारडी हा पूर्व नागपुरातील मागास भाग असून इथल्या गरीब गरजू विद्यार्थी आणि युवकांना या कौशल्य विकास केंद्राचा विशेष लाभ होईल असं मत गडकरी यांनी व्यक्त केलं. इथे शिकवण्यात येणारा अभ्यासक्रम पूर्णपणे रोजगाराभिमुख असून या केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी 5,000 युवकांना रोजगार मिळवून देण्याचं लक्ष नागपूर महानगरपालिकेने ठेवावं असं त्यांनी सुचवलं.
3: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आजार कितीही गंभीर आणि मोठा असला तरी केवळ पैसे नाही म्हणून गरिबांचे उपचार थांबू नये यासाठी राज्य शासनानं विविध योजनांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध केला आहे. महाआरोग्य शिबिर हे गरीब रुग्णांसाठी एक वरदान असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे नागपूरमधील धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्रांगणात आयोजित महाआरोग्य शिबिरात आज मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी महाआरोग्य शिबिरांच्या आयोजनामागील भूमिका व्यक्त करताना फडणवीस म्हणाले,
4: समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला तज्ज्ञ आरोग्य सेवा उपलब्ध झाली पाहिजे. आज आपण वेगवेगळ्या योजना चालवतो, सरकारचे हॉस्पिटल्स आहेत, मेडिकल कॉलेजेस आहेत, अनेक धर्मदाय संस्था उत्तम काम करतायत, पण या सगळ्या लोकांना एका ठिकाणी जर आणलं तर त्यातनं समाजातला जो मध्यमवर्गीय

0: शेवटचा व्यक्ती आहे, यांना त्यातून एक सुविधा मिळते. एका छताखाली सर्व प्रकारच्या इंटरव्हेन्शन करता, सर्व प्रकारच्या व्याधींकरता तज्ञ डॉक्टर त्या ठिकाणी मिळतात. आणि म्हणूनच हे महाआरोग्य शिबिर एक प्रकारे लोकांकरता वरदान म्हणूनच या शिबिराने काम केलं.
1: 5 लाख रुपयांच्या मर्यादेत बसू न शकणाऱ्या जवळपास 10 आजारांसाठी 9 लाखांपर्यंत तर काही आजारांच्या बाबतीत 35 लाख रुपयापर्यंत मदत करण्याचं शासनाचं धोरण असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. नीट पेपर फुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली एकता दाखवून देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत शिवाजी पार्क इथं आयोजित युवा सभेला संबोधित करत होते. आपल्या हक्कांसाठी युवकांनी जागरूकता कायम ठेवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आजची जेन झी सरकारला आव्हान देऊ शकते हे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाने सिद्ध केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यावेळी म्हणाले. नीट पेपर फुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिवाजी पार्क इथं विद्यार्थी मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. नीट पेपर फुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर बुलडाणा जिल्ह्यात महाविकास आघाडी, शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षांनी देखील आनंदोत्सव साजरा केला. दिल्लीत शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाणी प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारं पत्र लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलं आहे. आंदोलक विद्यार्थ्यांवर पॅलेट गनसारख्या शस्त्रांचा वापर करण्याला गृहमंत्री या नात्यानं त्यांनी मंजुरी दिली होती का असा प्रश्नही राहुल गांधी यांनी यात विचारला आहे. अमरावती जिल्ह्यातील टिटंबा इथल्या शासकीय निवासी आश्रमशाळेतील अंदाजे 70 विद्यार्थ्यांना काल सायंकाळी अन्नातून विषबाधा झाल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालय धारणी इथं दाखल करण्यात आलं असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयानं दिली आहे. या संदर्भात कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. हवामान. आज भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली इथं मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या देखील चंद्रपूर आणि गडचिरोली इथं मुसळधार पावसाची शक्यता आहे तर मंगळवारी गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली इथं अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान आगामी काही तासात गोंदिया, नागपूर, वर्धा आणि भंडारा इथं तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. झिम्बाब्वे बरोबरच्या T20 क्रिकेट मालिकेतला भारताचा तिसरा आणि शेवटचा सामना आज हरारे इथं सुरू आहे. भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि झिम्बाब्वे बरोबर समोर विजयासाठी 193 धावांचं लक्ष ठेवलं आहे. दरम्यान काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 90 धावांनी पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतीय T20 संघाचा नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील हा पहिलाच मालिका विजय आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. हातमाग आणि स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. नागपूर स्किल सेंटरचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्रांगणात महाआरोग्य शिबिराचं आयोजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
1: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.

आकाशवाणी मुंबई भक्ती सावंत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. सुरक्षित सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून आवाहन. नीट पेपर फुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. आणि हरारे इथं सुरू असलेल्या तिसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचं झिम्बाब्वे पुढे विजयासाठी 193 धावांचं लक्ष्य. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना देशानं आज कारगिल विजय दिनानिमित्त आदरांजली वाहिली. कारगिल विजय दिनाचा मुख्य कार्यक्रम द्रास इथल्या कारगिल युद्ध स्मारकावर झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच लष्कर प्रमुख धीरज सेठ आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. कारगिल विजय दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी वीर सैनिकांना आदरांजली अर्पण केली आहे. सैनिकांची वीरगाथा देशवासियांना समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा देत राहील असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. आजचा दिवस देशाचं लष्करी सामर्थ्य, राष्ट्रीय एकता आणि मातृभूमीच्या रक्षणासाठीच्या अतूट निर्धाराची साक्ष देतो असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. देशभरात आज कारगिल विजय दिनानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात नागरिकांनी एक पेड माके नाम अंतर्गत वृक्षारोपण करून देशाच्या वीर जवान

0: आदरांजली वाहिली. यावेळी लष्कराच्या 13 महाराष्ट्र बटालियनच्या जवानांनी धावून आणि वृक्षारोपण करून शहीद वीरांना आगळी वेगळी मानवंदना दिली. कारगिल विजय दिनानिमित्त सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांना केलं. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग होता. कारगिलच्या आव्हानात्मक परिस्थितीपेक्षा आपल्या सैनिकांचा ताठकणा, दुर्दम्य साहस आणि अढळ आत्मविश्वास मोठा ठरला असं म्हणत त्यांनी हुतात्म्यांना आणि वीर सैनिकांना वंदन केलं. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा तसंच अलीकडेच नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या स्वदेश निर्मित महेंद्रगिरी या युद्धनौकेचा उल्लेख करून ते म्हणाले, भारताची संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञानावर जगाचा विश्वास वाढत आहे. कॅच द रेन मोहिमेच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं सांगून त्या अनुषंगानं देशभर सुरू असलेल्या यशदायी प्रयत्नांची तसंच त्यामुळे घडून आलेल्या बदलांची उदाहरणं त्यांनी सांगितली. महाराष्ट्रात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
1: कहीं कुआं और बावड़ियों को फिर से जीवन दिया जा रहा है. बंद पड़े बोरवेल अब ग्राउंड वाटर रिचार्ज का माध्यम बन रहे हैं. साथियों, मध्य प्रदेश के सीधी जिले में करीब 1500 तालाब बनाए गए हैं. नरसिंहपुर में अमृत सरोवरों को संवारा गया है. महाराष्ट्र के नासिक में बड़ी मात्रा में पानी सहेजने की क्षमता विकसित हुई है.
0: पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी देशातल्या मातीपासून बनवलेल्या मूर्तींची पूजा करावी या आपल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अशा मूर्तींची प्राणप्रतिष्ठा ही निसर्ग पूजाच ठरेल असं ते म्हणाले. क्रीडा क्षेत्रात देशानं केलेल्या यशस्वी कामगिरीचा त्यांनी गौरव केला. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू PV सिंधू तसंच लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाच्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं. अलीकडेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांच्या ऑलिम्पियाडमध्ये स्पर्धांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी केलेल्या गौरवास्पद कामगिरीचा अभिमानपूर्वक उल्लेख त्यांनी केला. येत्या 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन साजरा होणार आहे. त्यानिमित्तानं त्यांनी सांगितलं की सरकारी प्रोत्साहनामुळे कारागीर आणि विणकरांच्या जीवनात सकारात्मक बदल झाला आहे. येत्या सणासुदीच्या हंगामात खादी हातमागाची उत्पादनं खरेदी करावीत, स्थानिक उत्पादनांचा आग्रह धरावा असं आवाहन त्यांनी केलं. येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हर घर तिरंगा या मोहिमेला उत्साहानं पुढे यावं, आपल्या घरी पूर्ण आदरानं तिरंगा फडकवावा असं आवाहनही त्यांनी केलं. देशाच्या सीमावर्ती भागात राबवलेल्या विकसित व्हायब्रंट विलेज प्रोग्राम मधल्या सहभागी युवकांशी प्रधानमंत्र्यांनी संवाद साधला. मन की बात मधून प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या संदेशांमधून प्रेरणा मिळाल्याचं युवकांनी या कार्यक्रमात सांगितलं. देशभरातले 400 जास्त युवक या संवादात सहभागी झाले होते. सीमावर्ती राज्यांमधल्या नागरिकांशी संवाद साधण्याची आणि तिथला सांस्कृतिक, आर्थिक आणि तंत्रज्ञानातली प्रगती जवळून अनुभवण्याची संधी विकसित व्हायब्रंट विलेजने दिल्याचं सहभागी युवकांनी सांगितलं. घरापासून दूर राहून हे अनुभव घेतल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी युवकांचं, विशेषतः मुलींचं कौतुक केलं. प्राप्तिकर विभागाच्या मुंबईतल्या आयकर सिंधू या कार्यालय संकुलाचं उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज मुंबईत झालं. करदात्यांनी दिलेल्या करांच्या सहाय्यानं देशाचं कोषागार या संकुलाच्या नावाप्रमाणे महासागराचं रूप घेत आहे असं त्या म्हणाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली एकता दाखवून देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत शिवाजी पार्क इथं आयोजित युवा सभेला संबोधित करत होते. आपल्या हक्कांसाठी युवकांनी जागरूकता कायम ठेवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आजची जेन झी सरकारला आव्हान देऊ शकते हे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाने सिद्ध केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिवाजी पार्क इथं विद्यार्थी मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. धुळे शहरात आज विविध सामाजिक संघटना आणि विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत दिल्ली जंतर मंतर इथं झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन देत तिरंगा यात्रा काढली. ठाणे शहर जिल्हा काँग्रेस समितीनंही

विद्यार्थी विषय मार्च आयोजित केला होता. बुलढाणा जिल्ह्यात महाविकास आघाडी, शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षांनी देखील आज या आंदोलनाला मिळालेल्या यशाचा आनंदोत्सव साजरा केला. काँग्रेस जनता पार्टीच्या अभिजित दिपकेनं नीट परीक्षा पेपरफुटी विरोधात आंदोलन करून देशातल्या युवकांना सजग केलं आहे असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज लखनौ इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. युवकांवर झालेल्या लाठीचार्जचं आपण समर्थन करत नाही असं ते म्हणाले. 26 नोव्हेंबरला संविधान दिनाच्या निमित्तानं लखनौमध्ये रिपब्लिकन पक्ष पदयात्रा काढणार आहे. त्यात सुमारे 1 लाख कार्यकर्ते सहभागी होतील असं ते म्हणाले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही भाजपाकडे 5 जागांची मागणी करू असं आठवले म्हणाले. दिल्लीत शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारं पत्र लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिलं आहे. आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात पॅलेट गनसारख्या शस्त्रांचा वापर करण्याला गृहमंत्री या नात्यानं मंजुरी दिली होती का असा प्रश्नही राहुल गांधी यांनी विचारला आहे. दिल्लीत तैनात सुरक्षा दलं केंद्रीय गृहमंत्रालयाला उत्तरदायी आहेत, त्यामुळे या कारवाईला परवानगी कोणी दिली? विद्यार्थ्यांना मारहाण करणारे साध्या वेशातले लोक पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक? त्यांच्या तैनातीला कोणी मंजुरी दिली असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज स्वीकारला. त्यानंतर त्यांनी बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी आणि विभागातले वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. झिम्बाब्वेमध्ये हरारे इथं सुरू असलेल्या तिसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारतानं झिम्बाब्वेपुढे विजयासाठी 193 धावांचं लक्ष ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 192 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीनं सर्वाधिक 81 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा झिम्बाब्वेच्या 8व्या षटकात 4 बाद 65 धावा झाल्या होत्या. ग्लास्गो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या ऋषिकांत सिंग चन्नमनं आज 60 किलो वजनी गटाच्या पुरुष बालोत्तोलन स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं. ऋषिकांतनं स्नॅच प्रकारात 121 किलो वजन उचलून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतला नवीन विक्रम नोंदवला. पण नंतर मलेशियाच्या मोहम्मद अनी काजदानं या विक्रमाची बरोबरी केली. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून आवाहन. नीट पेपर फुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. आणि हरारे इथं सुरू असलेल्या तिसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचं झिम्बाब्वेपुढे विजयासाठी 193 धावांचं लक्ष. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. रात्रीचे ठीक 8 वाजले आहेत.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर मन की बात. माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार. आपल्या जीवनात काही तारखा अशा असतात की त्यांची आठवण ठेवण्यासाठी दिनदर्शिका पाहण्याची गरज पडत नाही. आजची 26 जुलैची तारीख ही अशीच आहे. आज कारगिल विजय दिवस आहे. हा दिवस आमच्या मनात अभिमान निर्माण करणारा आहे. हा दिवस आमच्या वीर जवानांच्या अद्भुत साहसाची आठवण करून देतो. कारगिलच्या उंचच उंच पर्वतांची शिखर, प्रतिकूल हवामान, शत्रूचं आव्हान अशी सर्व कठीण परिस्थिती त्यांच्या समोर होती. मात्र आमच्या सैनिकांचं मनोबल या सर्व आव्हानांपेक्षाही अधिक होतं. त्यांनी भारत मातेच्या रक्षणासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं. आजच्या या विजय दिनाच्या निमित्तानं मी त्या सर्व वीर शहीदांना आणि सैनिकांना श्रद्धापूर्वक नमन करत आहे. मित्रांनो, आज भारत आपल्या या वीर जवानांचं केवळ स्मरणच करत नाही तर नव्या पिढीपर्यंत त्यांच्या शौर्याची गाथाही पोहोचवत आहे. याच भावनेतून यावर्षी एक शौर्य विजय यात्राही काढण्यात आली होती. 14 जुलैला दिल्लीच्या नॅशनल वॉर मेमोरियल पासून सुरू झालेली ही मोटरसायकल यात्रा द्रासच्या कारगिल वॉर मेमोरियल पर्यंत पोहोचणार आहे. या यात्रेचा संदेश आहे वन राईड वन नेशन वन सॅल्यूट. ही यात्रा आम्हाला याचं स्मरण देते की देशासाठी केलेलं बलिदान कधीही विसरलं जाणार नाही. मित्रांनो, आज भारत आपल्या सैनिकांच्या साहसाबरोबरच आपली तांत्रिक क्षमताही अधिक मजबूत करत आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय नौसेनेत INS महेंद्रगिरी ही युद्धनौका सामील करण्यात आली. या आधुनिक युद्धनौकेचं डिझाईन भारतातच तयार करण्यात आलं होतं. याच्या बांधणीमध्ये 75% स्वदेशी सामुग्रीचा वापर करण्यात आला आहे. आत्मनिर्भर भारताच्या वाढत्या शक्तीचं हे प्रतीक आहे. याच महिन्यात DRDO पिनाका लॉंग रेंज गाइडेड रॉकेटचंही यशस्वी परीक्षण केलं. या यशात आमच्या वैज्ञानिकांचे आणि अभियंत्यांचे

अमोघ कष्ट आहेत. 2-3 दिवसांपूर्वी डीआरडीओनं कुशा क्षेपणास्त्राचंही यशस्वी परीक्षण केलं आहे. मित्रांनो, आज संरक्षण सामुग्रीचं उत्पादन असो, संरक्षण निर्यात असो किंवा मित्र देशांबरोबरचं राजकीय सहकार्य असो, भारत सातत्यानं नव्या उंचीच्या दिशेनं पुढे जात आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मी इंडोनेशियात होतो, जिथे ब्रह्मोस आणि अस्त्र यासारख्या क्षेपणास्त्राच्या संदर्भात एक मोठा सामंजस्य करार झाला. जगाचा भारताच्या संरक्षण सामुग्रीवरचा आणि तंत्रज्ञानावरचा विश्वास वाढतो आहे. या आजच्या कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं आपल्या अमर शहीद जवानांना नमन करूया आणि एक सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारत निर्मितीचा आपला संकल्प अधिक मजबूत करूया. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बातच्या मागच्या भागात मी आपल्या बरोबर कॅच द रेन या अभियानाविषयी चर्चा केली होती. मी असा आग्रह केला होता की पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी या उपक्रमाला जन आंदोलन केलं जावं. कॅच द रेनचा संदेश अगदी साधा सरळ आहे. जिथं पाऊस पडेल, जेव्हा पाऊस पडेल तेव्हा पाण्याचं तिथेच जतन करावं. यासाठी 4 जुलैपासून देशभरात एक विशेष उपक्रम चालवला जात आहे. याद्वारे पावसाच्या पाण्याची साठवणूक, भूजल पाण्याचं पुनर्भरण, जुन्या जलस्रोतांचं पुनरुज्जीवन आणि वृक्षावरोपणाला नवी चालना दिली जाणार आहे. मला या गोष्टीचा आनंद होत आहे की गाव असो की शहर, पंचायत असो की सामाजिक संस्था, सर्व जागी लोकांनी हिरिरीनं सहभाग नोंदवला आहे. कितीतरी जुन्या तलावांमधून गाळ काढण्यात आलेला आहे. कित्येक विहिरी आणि बावांना पुन्हा जीवित करण्यात आलं आहे. बंद पडलेल्या बोअरवेल्स भूजल पुनर्भरणाच्या माध्यम बनत आहेत. मित्रांनो, मध्य प्रदेशातल्या सीधी जिल्ह्यात जवळजवळ 1500 तलाव तयार करण्यात आलेले आहेत. नरसिंहपूरमध्ये अमृत सरोवर पुन्हा जिवंत करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक क्षमता विकसित करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातील नंदियाल जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायती या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत आणि जुने तलाव पुन्हा वापरात आणले जात आहेत. आमची शहरं देखील यात मागे नाहीत. छत्तीसगडच्या कोरबा, ओडिशाचं भुवनेश्वर आणि आंध्र प्रदेशमधील विजयनगरममध्ये या उपक्रमाचे अनुकूल परिणाम दिसू लागले आहेत. या आपणही सर्वजण आपल्या जवळच्या कोणत्याही तलाव, विहीर किंवा बावेची जबाबदारी घेऊया आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया. आज वाचवलेला प्रत्येक थेंब येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठीची सर्वात मोठी ठेव आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांपूर्वी ग्लासगो मध्ये राष्ट्रकुल स्पर्धा सुरू झाल्या आहेत. प्रत्येक देशवासी भारतीय पथकाला शुभेच्छा देत आहे. आपल्या या शुभेच्छांच्या बळावर सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी आणि लोकांची मनही जिंकावीत अशी त्यांची कामना आहे. मित्रांनो, आमच्या युवकांनी नजीकच्या काही दिवसांमध्ये झालेल्या खेळांमध्ये दैदिप्यमान यश मिळवलेलं आहे. PV सिंधू बॅडमिंटनमध्ये जपान खुल्या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकवणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व देशाला अभिमान आहे. भारतीय महिला क्रिकेट संघानं लंडनमध्ये लॉर्ड्स स्टेडियमवर पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात विजय मिळवलेला आहे. आमच्या संघानं 270 धावांनी हा सामना जिंकला आहे. हा एक ऐतिहासिक विजय आहे. ही केवळ एकच गोष्ट नाही, तर लॉर्ड्सच्या दीर्घ इतिहासात महिलांचा हा पहिलाच सामना होता. 1983 मध्ये याच मैदानावर भारतानं आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. आमच्या नारी शक्तीनं देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे. मित्रांनो, काही प्रयत्न असेही असतात ज्यांचं महत्व फार असतं. मला केरळमधील अर्नाकुलमच्या दक्षिणेकडील चित्तूरमधील अशाच एका खेळातील प्रयत्नाची माहिती मिळाली आहे. तिथं एका शाळेत संस्कृत क्लब आहे. तिथले शिक्षक अभिलाष यांनी वेगळ्याच पद्धतीनं संस्कृत लोकप्रिय केलं आहे. या उपक्रमाला त्यांनी अक्षर कंदुक असं नाव दिलं आहे. या संस्कृत शब्दांना फुटबॉलमध्ये वापरण्यात येणाऱ्या शब्दांशी जोडून सहज

पद्धतीनं समजावण्यात येतं. यामुळे शिकण्याचा आनंद तर मिळतोच, त्याचबरोबर खेळांच्या प्रती लोकांमध्ये आवड निर्माण होते. माझ्या प्रिय देशवासियांनो, मागच्या रविवारी झालेल्या विक्रम 1 या अंतराळ यानाच्या यशस्वी प्रक्षेपणाचा प्रत्येक देशवासियाला अभिमान वाटत आहे. आम्ही सर्व भारतवासी अंतरिक्ष क्षेत्रातील ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालो. हे खाजगी क्षेत्राद्वारे विकसित केलेलं भारताचं पहिलंच रॉकेट आहे. आमच्या तरुण नवोन्मेषकांनी जे करून दाखवलं त्याची कल्पनाही करणं कठीण होतं. त्यांनी उच्च कोटीचं कौशल्य, आवड आणि संयम दाखवला. अनेक वर्षांपासून आमचं अंतरिक्ष क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी बंद होतं. या क्षेत्रात आपली प्रतिभा दाखवण्याची आवड असलेल्या युवकांना फारशी संधी मिळत नव्हती. युवकांचं हित पाहून आम्ही अंतरिक्ष क्षेत्राला खाजगी क्षेत्रासाठी खुलं केलं. आज त्याचे परिणाम सारं जग पाहत आहे. मित्रांनो, आमचे तरुण साथीदार विज्ञान क्षेत्रातही भारताचं नाव उंचावत आहेत. विज्ञान ऑलिम्पियाड ही सर्वात महत्वपूर्ण अशा स्पर्धांमधील एक स्पर्धा आहे. यामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी भाग घेत असतात. या महिन्यात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स या विषयांची ऑलिम्पियाड झाली. या स्पर्धेत भारतीय चमूचं प्रदर्शन दैदिप्यमान झालं. भौतिक शास्त्राच्या ऑलिम्पियाडमध्ये आमच्या सर्व पाचही विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक जिंकलं आणि भारताला पहिली श्रेणी मिळाली. मागच्या एका दशकात भौतिक शास्त्रात झालेल्या सर्व ऑलिम्पियाडमध्ये आमचे विद्यार्थी जिंकलेले होतेच. रसायनशास्त्रातही यावर्षी आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक जिंकलं आहे. ही आत्तापर्यंतची आमची सर्वात चांगली कामगिरी ठरली आहे. जीवशास्त्राच्या ऑलिम्पियाडमध्ये विद्यार्थ्यांनी पदकं जिंकली, ज्यात एका सुवर्ण पदकाचाही समावेश आहे. तसंच गणिताच्या ऑलिम्पियाडमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं आपल्या नावावर केली आहेत. मला देशाच्या युवा शक्तीबद्दल खूप अभिमान आहे. हे पाहून आनंद होतो की भारतात ऑलिम्पियाड आणि हॅकेथॉनची संस्कृती सातत्यानं वाढत आहे. मला विश्वास आहे की देशातील अधिकाधिक तरुण अशा क्षेत्रांमध्ये रुची घेतील आणि भारताची पताका फडकावतील. माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा एखादं काम करण्याचं कौशल्य आणि आवड असते तेव्हा प्रत्येक मार्ग सोपा होतो. काश्मीरच्या पारंपरिक वगूबाबत आज जे प्रयत्न केले जात आहेत त्यातून हेच दिसून येतं. ही चटई लव्हाळं आणि भाताच्या पेंढ्यापासून बनवली जाते. वगू बनवण्याची परंपरा अनेक वर्ष जुनी आहे. यासाठी सर्वप्रथम काश्मीरच्या दुर्गम भागातून गवत आणि लव्हाळी गोळा केल्या जातात. त्यांना उन्हात वाळवून त्यांची छाटणी केली जाते आणि मग हातानं विणण्याचं काम सुरू होतं. 2 कारागिरांना 1 चटई बनवण्यासाठी साधारण 4 दिवस लागतात. ही कला अनोखी आणि पर्यावरण पूरक देखील आहे. तिचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिच्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यात थंडावा मिळतो आणि हिवाळ्यात ती ऊब देते. पूर्वी काश्मीरमधील प्रत्येक घरात ही कला पाहायला मिळत असे, पण गेल्या काही वर्षांपासून तिचा वापर कमी होऊ लागला होता. अशा परिस्थितीत श्रीनगरचे गुलाम हुसेनजी आणि त्यांची मुलगी तंजिलाजी यांनी एक निर्णय घेतला. त्या दोघांनी वगू कलेच्या परंपरेला नवसंजीवनी देण्याच्या कामात स्वतःला झोकून दिलं. गुलाम हुसेनजी एका अगदी सामान्य कुटुंबातील आहेत. या कामात त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, पण वगूचं जतन करण्याचा त्यांचा निर्धार कायम राहिला. लवकरच अनेक लोक त्यांच्या या प्रयत्नांमध्ये सामील होऊ लागले. गुलाम हुसेनजींनी हे कौशल्य खूप वाढवलं. त्यांना त्यांच्या या मोहिमेत स्थानिक पातळीवर सरकारी मदतही मिळाली. आज झपाट्यानं लोकप्रिय होत असलेली वगू कला देशाच्या इतर भागांमध्येही पोहोचत आहे. या प्रयत्नांशी संबंधित असलेल्या सर्वांचा मला खूप अभिमान आहे. आज आम्ही सर्वजण स्थानिक उत्पादनांवर भर देत आहोत. व्होकल फॉर लोकल या मंत्राचं आम्ही पालन करत आहोत. अशात एकदा अवश्य विचार करा की काश्मीरचा वगू आपल्याही घरात असेल. मित्रांनो, आपल्या देशात चहा हे केवळ एक पेय नाही तर ती आपलेपणाची भावना देखील आहे. सकाळची सुरुवात असो, मित्रांना भेटणं असो किंवा

कुटुंबासोबत वेळ घालवणं असो, चहा प्रत्येक प्रसंगाचा एक भाग बनतो. तसं चहाशी माझं नातं काय आहे हे तुम्हालाही चांगल्या प्रकारे माहीत आहे. पण आज मी ज्या चहाबद्दल बोलत आहे त्यानं केवळ आपल्याला उत्तम चवच दिली नाही, तर अनेक भगिनींच्या जीवनात स्वावलंबनाचा एक नवीन सुगंधही दरवळवला आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील लखीवाला गावातील एका बचत गटाशी संबंधित महिलांनी विदूर प्रेरणा स्वदेशी हर्बल टी तयार केला आहे. यामध्ये गवती चहा, गुळवेल, ज्येष्ठ मध, तुळस, कच्ची हळद, दालचिनी, वेलची आणि बडीशेप यासारखे नैसर्गिक घटक आहेत. आपल्या अनोख्या चवीमुळे आणि गुणधर्मांमुळे या चहाला अल्पावधीतच लोकांमध्ये एक विशेष ओळख मिळाली आहे. या हर्बल चहाला प्रयागराजच्या महाकुंभात आणि दिल्लीच्या 8व्या इंटरनॅशनल फूड फेस्टिवलमध्ये खूप पसंती मिळाली. परदेशातील लोकांनीही यात रस दाखवला आहे. मित्रांनो, सगळ्यात प्रेरणादायी गोष्ट म्हणजे या प्रयत्नांची सुरुवात. केवळ 1 लाख रुपयांपासून याची सुरुवात झाली. आज हा ब्रँड देशाच्या मोठमोठ्या संस्थांपर्यंत पोहोचला आहे. या प्रयत्नांपासून एक शिकवण मिळते, ती म्हणजे जेव्हा स्थानिक निसर्ग, ज्ञान आणि महिलांचा आत्मविश्वास या 3 गोष्टी एकत्र येतात, तेव्हा एक छोटासा प्रयत्न देखील मोठ्या बदलाची पायाभरणी करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, एक पेड मा के नाम या अभियानाच्या माध्यमातून देशभरातील जनता निसर्गाप्रती आपली जबाबदारी चोख पार पाडत आहे. जेव्हा समाज या भावनांशी स्वतःला जोडतो तेव्हा अनेक प्रेरणादायी आणि सुंदर उदाहरणं समोर येतात. मित्रांनो, लोकसहभागाची अद्भुत ताकद अहमदाबाद इथं पाहायला मिळाली. भाडज परिसरात केवळ 1 तासात 3.5 लाखांहून अधिक रोपं लावण्यात आली. या अभियानात 25,000 अधिक लोकांनी आपला सहभाग नोंदवला. यामध्ये शालेय विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स, स्वयंसेवक आणि सामान्य नागरिक या सर्वांनी सहभाग घेतला. येत्या काही वर्षात या रोपांचं एका घनदाट शहरी वनात रूपांतर होईल आणि या प्रयत्नांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे. मित्रांनो, एक पेड मा के नाम या मोहिमे अंतर्गत उत्तर प्रदेशातही जनशक्तीचं एक अद्भुत उदाहरण पाहायला मिळालं. इथं 12 जुलै रोजी 35 कोटींहून अधिक रोपं एका दिवसात लावण्यात आली. मी उत्तर प्रदेशचा खासदार असल्यामुळे माझ्यासाठी देखील ही एक अभिमानाची गोष्ट आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, झाड ही केवळ माणसासाठीच नव्हे तर असंख्य जीवांसाठी देखील नैसर्गिक अधिवास आहे. जवळपास 60 वर्षांनंतर भारतीय करड्या रंगाचा धनेश पुन्हा एकदा गुजरातच्या पर्वतीय जंगलांमध्ये आपली घरटी बांधत आहे. जंगलांमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संवर्धन आणि पुनरुज्जीवन या प्रयत्नांचीच ही फलनिष्पत्ती आहे. धनेश पक्षाला जंगलाचा शेतकरी म्हटलं जातं. तो फळं खातो आणि बिया दूरपर्यंत पसरवतो. या बियांमधून जंगलांमध्ये नवीन झाडं उगवतात. अशा प्रकारे एक पक्षी जंगलाला अधिकाधिक समृद्ध करतो. मला आपल्याला सर्वांना एक सांगायचं आहे की आपण आपल्या आयुष्यातली एखादी विशेष संधी जंगलासोबत जोडायला हवी. आईच्या नावानं एखादं झाड लावायला हवं. आज लावलेलं एक रोप येणाऱ्या पिढ्यांसाठी हिरवळ, स्वच्छ हवा आणि सुंदर भविष्याचा वारसा ठरू शकतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज प्लास्टिक प्रदूषण सर्व जगासाठी एक मोठं आव्हान बनलं आहे. एकल वापराच्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे निसर्गाला अनेक वर्ष हानी पोहोचते. त्यामुळे योग्य वेळी प्लास्टिकची विल्हेवाट लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, कचऱ्यातून संपत्ती निर्माण करण्याचं एक उत्तम उदाहरण बिहारमधल्या सीतामढी इथं पाहायला मिळत आहे. इथं प्लास्टिकच्या वापरापासून आकर्षक बाग बनवले जात आहेत. एक बाग बनवण्यासाठी साधारणतः 40 किलो एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर केला जातो. ही बाग मजबूत, टिकाऊ आणि आरामदायी तसंच पर्यावरणपूरक देखील आहेत. या बागांचा उपयोग सरकारी शाळा, उद्यानं आणि त्यासोबतच सार्वजनिक ठिकाणी देखील केला जात आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाविषयी जागरूकता या दोन्ही

क्षेत्रांमध्ये वाढत आहे. या प्रयत्नात स्थानिक संघटनांबरोबरच जिल्हा प्रशासन देखील महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी देखील निर्माण होत आहेत. प्लास्टिकचा वापर कमी करा, पुन्हा वापरा आणि पुनर्वापर करा हे केवळ एक घोषवाक्य नसून आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे. सीतामढीचा प्रयत्न आपल्याला हाच संदेश देत आहे. मित्रांनो, तुम्हाला कदाचित लक्षात असेल मागच्या मन की बात मध्ये मी गणेश उत्सवाबद्दल बोललो होतो. मी तुम्हाला सर्वांना आग्रह केला होता की आपण आपल्या देशातील मातीपासून बनवलेल्याच गणपतींची पूजा करावी. प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या मूर्तींऐवजी तसंच परदेशातून आणलेल्या मूर्तींऐवजी आपण आपल्या घरात आपल्या देशातल्या मातीपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना करावी. याबाबत मला देशभरातून प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये लोकांनी माझी विनंती स्वीकारल्याचं मला सांगितलं. घरात मातीपासून बनवलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे. मन की बात मुळे योग्य वेळी योग्य पाऊल उचलायला त्यांना मदत मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. मी पुन्हा एकदा सर्वांना आग्रहाची विनंती करतो की यंदाच्या वर्षी आपल्या घरात देशातल्या मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींचीच प्रतिष्ठापना करावी. अशा प्रकारे तुम्ही गणपतीसाठी केलेली पूजा ही निसर्गासाठीची पूजा ठरेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, मी तुम्हाला आता अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्याच्या विषयी ऐकल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे अभिमान वाटेल. विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात हिरिरीने काम करणारे आणि जगात स्वतःची ओळख निर्माण करणारे तरी देखील आपल्या मातीशी घट्ट नातं असलेले आणि वेळोवेळी तिचा सन्मान करण्यास न विसरणारे हे आहेत मणिपूरचे डॉक्टर रोनाल्डो रेशरामजी. नाव रोनाल्डो असलं तरी खगोल भौतिक शास्त्रज्ञ असणारे डॉक्टर रेशरामजी जपान इथं काम करतात. आकाश गंगांच्या एका विशाल समूहाचा शोध लावणाऱ्या एका चमूचा ते एक भाग होते. तुम्हाला जाणून घ्यायचंय त्यांच्या कामाबद्दल, तर त्यांनी मणिपूरमधल्या एका सुंदर तलावाच्या नावावरून या समूहाला लोकटाक प्रोटो क्लस्टर असं नाव दिलं. लोकटाक हे इथल्या एका मोठ्या गोड्या पाण्याच्या तलावाचं नाव आहे. या तलावात तरंगणाऱ्या टेकड्या एक अद्भुत असं दृश्य तयार करतात, जसं की एखाद्या महासागरात छोटी छोटी बेट तरंगत आहेत. विश्वातल्या या तरुण आकाशगंगा देखील एक विशाल रचना अशा प्रकारे तयार करतात. हाच लोकटाक तलाव आज केवळ देशामध्येच नाही तर जगात आपलं नाव उंचावतोय आणि आपल्या सगळ्या भारतीयांसाठी ही एक अभिमानास्पद बाब आहे. आपली नाळ आपल्या संस्कृतीशी घट्ट करून आपण परदेशातही उंची गाठू शकता हाच संदेश आपल्या तरुण मित्रांना यातून मिळतो. हीच ती बांधिलकी जी तारकांच्या दुनियेतही प्रकाशमान होऊ शकते. माझ्या प्रिय देशवासियांनो, येत्या 7 ऑगस्ट रोजी आपण राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करणार आहोत. त्यानिमित्तानं आपण आपल्या विणकर बंधूंच्या कौशल्याचा आणि सर्जनशीलतेचा गौरव करणार आहोत. पिढ्यान पिढ्या चालत आलेली ही परंपरा ते पुढे चालवतात. त्यांच्या हातून निर्माण झालेला प्रत्येक पोशाख त्या प्रदेशाची, एका समाजाची आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येकाची कहाणी प्रतिबिंबित करतो. यांच्यामुळेच भारताचा सांस्कृतिक वारसा जपला जातोय. हस्तकलेला प्रोत्साहन देऊन आपण आपल्या या विणकर बांधवांचा सन्मान करूया अशी मी आज आपल्याला विनंती करतो. चला तर व्होकल फॉर लोकल या भावनेला आपण अधिक बळकट करूया. मित्र हो, सरकारकडून हातमागाला मिळत असलेल्या प्रोत्साहनामुळे आज आपल्या विणकर बांधवांचं जीवनमान उंचावत आहे. पोचमपल्ली ते पाटणा आणि कुथमपल्ली ते कच्छपर्यंत याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. आज अनेक लोक आणि गटांमुळे या गौरवशाली परंपरेला नवीन ऊर्जा आणि ओळख मिळत आहे. काही जण पोचमपल्ली इकडच्या सुंदर परंपरेला, तर काही जण केरळच्या कासा कलेला प्रोत्साहित करत आहेत, तर काही जण महिला विणकरांना एकत्र करून लोकरीची उत्पादनं बनवत आहेत. यामुळे आमच्या माता भगिनींना रोजगारही मिळत आहे. मला आणखी एका विषयाबद्दल विशेषत्वानं बोलायचं आहे.

तो म्हणजे खादी। आपल्या सर्वांना माहितीच आहे की महात्मा गांधींना खादी अतिशय प्रिय होती। आम्ही दिलेल्या प्रोत्साहनामुळे खादीची विक्री गेल्या 12 वर्षात 6 पटींनी वाढली। विक्रीचा आकडा आता 8,000 कोटींपर्यंत पोहोचलेला आहे। म्हणूनच मी आपल्याला आग्रह करतो की येणाऱ्या सणासुदीच्या काळात आपण खादी, हातमाग आणि हस्तकलेच्या काही ना काही वस्तू खरेदी करा। माझ्या प्रिय देशवासियांनो, भारतामध्ये किती प्रकारची वाद्ये आहेत असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही नक्कीच विचारात पडाल। याचं कारण आपल्याकडे असंख्य वाद्य आणि त्याच्याशी संबंधित विशिष्ट परंपरा आहेत। त्रिपुराचं चौंग प्रेंग हे आदिवासींमध्ये अतिशय लोकप्रिय असलेलं वाद्य आहे। बांबूपासून बनवलेलं आणि 3 तारा लावलेलं असं हे एक सुमधूर वाद्य आहे जे सरोद या वाद्याशी संबंधित आहे। काही कारणांमुळे युवकांमध्ये त्याची लोकप्रियता कमी होऊ लागली होती। अशात सूरजकुमार देव वर्मा यांनी पुन्हा हे वाद्य लोकप्रिय करण्याचा संकल्प केला। आज त्यांच्या प्रयत्नांना यश येत आहे। ते चौंग प्रेंग सोबतच तिथली अन्य पारंपरिक वाद्यही वाजवतात। त्यांना लोकगीतं, कोक बोरोक, बाउल गीतं, बंगाली लोकगीतं खूप आवडतात। आता मी आपल्याला त्यांच्या वादनाचा एक छोटासा भाग ऐकवू इच्छितो। मला खात्री आहे तुम्ही हे संगीत कधीच विसरू शकणार नाही।

मित्रांनो, हे संगीत तुम्हाला नक्कीच आवडलं असणार याची मला खात्री आहे. मला खरोखर देव बर्मा यांचा अतिशय अभिमान वाटतो. पारंपरिक संगीताला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत. तुम्ही देखील तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या पारंपरिक वाद्यांची माहिती समाज माध्यमांवर सामायिक करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो, कारण त्यामुळे इतरही लोक या पारंपरिक वाद्यांबरोबर जोडले जातील. माझ्या प्रिय देशवासियांनो, येणाऱ्या 27 जुलैला भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी आहे. डॉक्टर कलाम यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत, पण त्यांची शिक्षकाची भूमिका ही त्यांना सर्वात जवळची होती. ते मुलांना आणि युवकांना मोठमोठी स्वप्न बघण्यासाठी प्रेरित करत. योगायोगानं याच आठवड्यात आपण गुरु पौर्णिमेचं पावन पर्वही साजरा करणार आहोत. आपले आई वडील हे आपले प्रथम गुरु असतात आणि आपल्या शिक्षकांमुळे आपल्याला अक्षरांची ओळख होते. गुरु पौर्णिमा अशा सर्व गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी असते. मित्रांनो, देशातल्या सर्व शिक्षक आणि ज्येष्ठांना मी आदरपूर्वक वंदन करतो. काही आठवड्यातच आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्याचा महान उत्सव साजरा करणार आहोत. 15 ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान देणाऱ्या असंख्य वीरांच्या स्मृतीचा हा दिवस आहे. या वीरांनी केलेल्या त्यागामुळेच आज आपल्या हाती आपला तिरंगा आहे. आपल्या संविधानाची सर्व आदर्श तत्व या तिरंग्यात सामावलेली आहेत. मित्रांनो, गेल्या काही वर्षात हर घर तिरंगा अभियानामुळे प्रत्येक भारतीय एका वेगळ्याच भावनेने एकत्र आला आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीत हा उत्सव साजरा केला जातो. या वर्षीही आम्हाला हर घर तिरंगा हे अभियान पुरेपूर उत्साहानं पुढे न्यायचं आहे. आपल्या घरावर सन्मानपूर्वक तिरंगा फडकवायचा आहे. मित्रांनो, प्रत्येक वर्षी 15 ऑगस्टच्या आधी आपण आपले विचार, आपल्या सूचना मला पाठवत असता. या वर्षी देखील आपले विचार MyGov वर अवश्य पाठवा. मी आपल्या सूचनांची वाट पाहिन. मित्रांनो, आज मन की बात मध्ये इतकंच. पुढच्या महिन्यात आपल्या देशवासियांच्या यशोगाथा आणि प्रेरणादायी प्रयत्नांसोबत पुन्हा आपण भेटणार आहोत. तोपर्यंत अनुमती द्या. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आताच आपण मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाच्या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण ऐकलं. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचं सायंकालीन दुसऱ्या सभेचं प्रसारण.

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाच्या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण ऐकलं. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचं सायंकालीन दुसऱ्या सभेचं प्रसारण.

0: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
1: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीम सोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
0: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
2: रात्रीचे 8:30 झाली आहेत. रक्षा रिंदानी यांच्या स्वरातलं हे गुजराती गीत.

रक्षा रिंदानी यांनी गायलेलं हे गुजराती गीत आपण ऐकलं. याबरोबरच गुजराती सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर ठीक 8:45 आणि समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 आणि स्पॉटलाईट, रात्री 9:30 आणि नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओ स्कोप, आणि रात्री 10 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम. सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तत्पूर्वी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ठीक 8:35 आणि

0: आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशातली परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शी करण्यासाठी नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा। कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली। सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून आवाहन। गुजरातमध्ये गेल्या काही दिवसात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये 35 जणांचा मृत्यू। बचाव कार्यात आतापर्यंत सुमारे 8,000 नागरिकांची सुटका। आणि तिसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेवर 35 धावांनी पराभूत करत भारतानं मालिका जिंकली। देशातली परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शी करण्याच्या उद्देशानं तंत्रज्ञान विशेषज्ञ नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय कार्यगट स्थापन केला जाणार आहे। परीक्षा व्यवस्थेसंदर्भात उद्या संसदेत नवीन विधेयकही मांडलं जाणार आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खास व्हिडिओ संदेशाद्वारे आज ही माहिती दिली।
1: हम कल पार्लियामेंट के अंदर कठोर कानूनों के प्रावधान के साथ नया कानून बनाने की दिशा में भी आगे बढ़ रहे हैं, लेकिन हमें भविष्य के लिए सोचना है। हमारी परीक्षा पद्धति ट्रांसपेरेंट हो, हमारी परीक्षा पद्धति में सबसे ज्यादा अब टेक्नोलॉजी का उपयोग हो, इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकणी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है, जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा।
0: इस्रोचे माजी अध्यक्ष एस सोमनाथ, माजी शिक्षण सचिव अनिता करवाल, गुप्तचर संस्थेचे माजी संचालक तपन डेका, लॉजिस्टिक तज्ज्ञ अमृतलाल मीणा, IIT चेन्नईचे व्ही कामकोटी यांचा या कार्यगटात समावेश आहे। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज स्वीकारला। त्यानंतर त्यांनी बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला। शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी आणि विभागातले वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला। दिल्लीत शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारं पत्र लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलं आहे। आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात पॅलेट गन सारख्या शस्त्रांचा वापर करण्याला गृहमंत्री या नात्यानं मंजुरी दिली होती का, असा प्रश्नही राहुल गांधी यांनी विचारला आहे। दिल्लीत तैनात सुरक्षा दलं केंद्रीय गृह मंत्रालयाला उत्तरदायी आहेत,

0: त्यामुळे या कारवाईला परवानगी कोणी दिली? विद्यार्थ्यांना मारहाण करणारे साध्या वेशातले लोक पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक? त्यांच्या तैनातीला कोणी मंजुरी दिली? असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली एकता दाखवून देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत शिवाजी पार्क येथे आयोजित युवा सभेला संबोधित करत होते. आपल्या हक्कांसाठी युवकांनी जागरूकता कायम ठेवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आजची जेंजी सरकारला आव्हान देऊ शकते हे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानं सिद्ध केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिवाजी पार्क इथे विद्यार्थी मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दीपकेनं नीट परीक्षा पेपरफुटी विरोधात आंदोलन करून देशातल्या युवकांना सजग केलं आहे असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज लखनौ इथे वार्ताहर परिषदेत बोलत होते. 26 नोव्हेंबरला संविधान दिनाच्या निमित्तानं रिपब्लिकन पक्ष लखनौमध्ये पदयात्रा काढणार आहे. त्यात सुमारे 1 लाख कार्यकर्ते सहभागी होतील असं ते म्हणाले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही भाजपाकडे 5 जागांची मागणी करू असं आठवले यांनी सांगितलं. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना देशानं आज कारगिल विजय दिनानिमित्त आदरांजली वाहिली. कारगिल विजय दिनाचा मुख्य कार्यक्रम द्रास इथल्या कारगिल युद्ध स्मारकावर झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच लष्कर प्रमुख धीरज सेठ आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. कारगिल विजय दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी वीर सैनिकांना आदरांजली अर्पण केली आहे. सैनिकांची वीरगाथा देशवासियांना समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा देत राहील असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. आजचा दिवस देशाचं लष्करी सामर्थ्य, राष्ट्रीय एकता आणि मातृभूमीच्या रक्षणासाठीच्या अतूट निर्धाराची साक्ष देतो असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. देशभरात आज कारगिल विजय दिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात नागरिकांनी एक पेड माके नाम अंतर्गत वृक्षारोपण करून देशाच्या वीर जवानांना आदरांजली वाहिली. यावेळी लष्कराच्या 13 महाराष्ट्र बटालियनच्या जवानांनी धावून आणि वृक्षारोपण करून शहीद वीरांना आगळीवेगळी मानवंदना दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कारगिल विजय दिनानिमित्त सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना केलं. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग होता. कारगिलच्या आव्हानात्मक परिस्थितीपेक्षा आपल्या सैनिकांचा ताटकणा, दुर्दम्य साहस आणि अढळ आत्मविश्वास मोठा ठरला असं म्हणत त्यांनी हुतात्म्यांना आणि वीर सैनिकांना वंदन केलं. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा तसंच अलीकडेच नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या स्वदेश निर्मित महेंद्रगिरी या युद्धनौकेचा उल्लेख करून ते म्हणाले की भारताची संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञान यावर जगाचा विश्वास वाढत आहे. कॅच द रेन मोहिमेच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं सांगून त्या अनुषंगानं देशभर सुरू असलेल्या यशदायी प्रयत्नांची तसंच त्यामुळे घडून आलेल्या बदलांची उदाहरणं त्यांनी सांगितली. महाराष्ट्रात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाटणी साठवण्याची क्षमता निर्माण करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला. पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिस ऐवजी देशातल्या मातीपासून बनवलेल्या मूर्तीची पूजा करावी या आपल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अशा मूर्तींची प्रतिष्ठापना ही निसर्ग पूजाच ठरेल असं ते म्हणाले.
1: अपना आग्रह दोहराता हूं, इस बार गणपति पूजा में देश की मिट्टी से बने गणेश जी को अपने घर पर स्थापित करें, उनकी पूजा करें। आपका ये प्रयास भी एक तरह से प्रकृति की ही पूजा होगा.
0: क्रीडा क्षेत्रात देशाने केलेल्या यशस्वी कामगिरीचा त्यांनी

आंखों में सपनों की बारात झूमे।

0: 5 wickets in the allotted 20 overs. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर श्रोतेहो आमचं आजचं प्रसारण आता समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:55 मिनिटांनी. तोवर नमस्कार.